नमस्कार धाराशिव, FM 101.3 MHz पर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 18 श्रावण, शके 1948, म्हणजेच 9 ऑगस्ट 2026. श्रोते हो, मी संतोष पोद्दार आपल्या सर्वांचं या प्रसारण सभेत सहर्ष स्वागत करत आहे. सकाळचे 5:55 झाली आहेत आणि या सभेची सुरुवात करीत आहोत मंगलध्वनीनं.

पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला संत नामदेव महाराज यांचा अभंग आपण ऐकलात. संगीतबद्ध केला होता राम पाठक यांनी. श्रोत्यो मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूयात संत जनाबाई यांचा हा अभंग उषा मंगेशकर यांच्या स्वरात. संगीत मीना खडीकर आणि उषा मंगेशकर यांचं.

संत तुकाराम महाराज यांचा अभंग पण ऐकलात, लता मंगेशकर यांच्या स्वरात, संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. श्रोत्यो मंगल प्रभात या कार्यक्रमात यानंतर पण ऐकूयात सुरेश वाडकर यांनी गायलेली श्याम.

आणि श्रोत्यो, समूह स्वरातील या देशभक्तीपर रचनेबरोबरच आजचा आपला मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही इथं संपवित आहोत.

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 6:35 झाले आहेत. ऐकूयात आमच्या आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेच म्हणजे सकाळी ठीक 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात पावसाळ्यात वीज संरक्षण याविषयीच्या माहितीचा भाग 3 आम्ही प्रसारित करू. सकाळी 6:45 प्रथम आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोनही कार्यक्रम मुंबई केंद्रावर आम्ही सहक्षेपित करू. चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल सकाळी 6:55. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावर आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 7:40 सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा आपण ऐकू शकाल. लखलक चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम सकाळी ठीक 8:15. सकाळी 8:40 जागतिक आदिवासी दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 9 ते 10 या वेळेत विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सकाळी 10:00 बालमित्रांसाठीचा कार्यक्रम बालजगत यामध्ये वक्तृत्व स्पर्धेत प्रावीण्य मिळवलेली बालमैत्रीण वसुंधरा गुरव हिच्या शणघा पुराणिक यांनी केलेल्या गप्पा गोष्टी आपण ऐकू शकाल. सकाळी 10:30 प्रायोजित कार्यक्रम कायदा न्याय मंत्रालय न्याय विभाग या मालिकेचा भाग 6 आम्ही प्रसारित करू. गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम सकाळी ठीक 10:45. सकाळी 11

नाट्यसंगीताचा कार्यक्रम नाट्यप्रयोग आणि कृषिकाल सकाळी 11:30 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार आम्ही प्रसारित करू. दुपारी 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रांनी सहक्षेपित करू. विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण कृषिकाल दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत. 5:00 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत गुंजन आम्ही प्रसारित करू. युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्र आम्ही सहक्षेपित करू. आज 5:30 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 6:05 मैफिले गझल हा गझल गीतांचा कार्यक्रम 6:10 6:30 सुगम संगीत वृत्तविशेष मुंबई केंद्र आम्ही सहक्षेपित करू. आज 6:15 7:30 लोकनाट्य विषय आहे चोराला भेटला पांडुरंग. सादर करते शाहीर जैनुष चांद आणि सहकारी. रात्री 7:15 लोकसंगीताचा कार्यक्रम लोकरंग यामध्ये त्रिशरण गायन पार्टी धाराशिव यांनी गायलेली भीमगीता आम्ही प्रसारित करू. रात्री 9 ते 10 या वेळेत विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण कुशकाल आणि 10:00 गोल्डन हिट्स. तर श्रोते हो, हे होते आमच्या आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा.

दूध सारीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्या पर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी, श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर।

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 6:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषी वाणी.

0: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
1: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
0: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
1: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
0: ओ, मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
1: लगेच फोन करतो 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
2: श्रुतीहो कृषीवाणी या कार्यक्रमात आज आपण ऐकूयात पावसाळ्यात वीज संरक्षण याविषयीच्या माहितीचा भाग तिसरा. संकलन निवेदन पल्लवी निपाणीकर यांचं.
3: नमस्कार मंडळी. लक्षात ठेवा, लोखंडी रॉड, ओले लाकूड किंवा हातानं स्पर्श अजिबात करू नका. त्यानंतर काय कराल, व्यक्तिशुद्धीत आहे का ते पहा, श्वास चालू आहे का ते तपासा, आणि तातडीनं 108 रुग्णवाहिका किंवा जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. कधी कधी बाहेरून काहीच दुखापत दिसत नाही, पण शरीराच्या आत गंभीर इजा झालेली असू शकते, म्हणून डॉक्टरांकडे नेणं अत्यावश्यक आहे. आता आकाशातील विजेबद्दल ऐकूया. मंडळी, पावसाळ्यात केवळ विद्युत तारा नव्हे तर आकाशातून कोसळणारी वीजही तितकीच धोकादायक असते, बरं का? अचानक ढगांचा मोठा गडगडाट सुरू होतो, आकाशात सतत वीज

0: संकू लागले तर समजा धोका जवळ आहे, अशावेळी शेतात काम सुरू ठेवणं टाळा, कुठं उभं राहू नका, झाडाखाली तर उभं राहूच नका पण विजेच्या खांबाजवळही उभं राहू नका, ट्रॅक्टर, लोखंडी अवजारं, पाण्याचे पाईप किंवा कुंपण यांना स्पर्श करू नका, जर जवळ सुरक्षित पक्की इमारत किंवा बंद वाहन असेल तर तिथं आश्रय घ्या, जर मोकळ्या शेतातच अडकलात अशा वेळी शक्य तितक्या खाली बसा, दोन्ही पाय एकमेकांना लागून ठेवा, जमिनीवर पूर्ण आडवं झोपू नका कारण जमिनीतील विद्युत प्रवाह अधिक पसरू शकतो. शेतकरी बंधूंनो, आपल्याला जनावरांचीही काळजी घ्यावी लागते. आपलं आपल्या जनावरांवरही खूप प्रेम असतं. वादळ किंवा विजांचा कडकडाट सुरू असताना जनावरं मोकळ्या जागेत बांधू नका. वीज खांब, ट्रान्सफॉर्मर किंवा तुटलेल्या तारांच्या परिसरात त्यांना नेऊ नका. त्यांना शक्यतो सुरक्षित गोठ्यात ठेवा. मंडळी, मुलांना लहानपणापासूनच सांगा की तुटलेल्या तारेला हात लावायचा नाही, वीज खांबावर चढायचं नाही, ट्रान्सफॉर्मरजवळ खेळायचं नाही. ही शिकवण त्यांचा जीव वाचवू शकते. चला आज एक आपण सर्व शेतकरी बांधव संकल्प करूया की स्वतः विद्युत सुरक्षेचे नियम पाळावेत, आपल्या कुटुंबालाही ते पाळायला सांगावेत, शेजाऱ्यांना याविषयी जागरूक करावं, कारण सुरक्षित शेतकरी हाच समृद्ध शेतीचा पाया आहे. तुटलेल्या वीज तारेपासून दूर राहा. ओल्या हातांनी स्विच मोटार सुरू करू नका. रबरी चप्पल किंवा बूट वापरा. मोटार आणि अर्थिंगची नियमित तपासणी करा. वीज खांब, स्टे वायर आणि ट्रान्सफरला स्पर्श करू नका. वादळ विजांच्या वेळी मोकळ्या शेतात थांबू नका. मुलांना आणि जनावरांना धोकादायक ठिकाणांपासून दूर ठेवा. अपघात झाल्यास प्रथम वीज पुरवठा बंद करा आणि तातडीनं वैद्यकीय मदत घ्या.
1: श्रुतीहो कृषीवाणी या कार्यक्रमात आज आपण पावसाळ्यात वीज संरक्षण या विषयीच्या माहितीचा भाग तिसरा आपण ऐकलात. संकलन निवेदन होतं पल्लवी निपाणीकर यांचं. याबरोबरच कृषीवाणी हा कार्यक्रम आम्ही तर संपवित आहोत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 6:45 होत आहेत. प्रथम आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोनही कार्यक्रम मुंबई केंद्रावर आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.
2: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण श्वसन नलिकेशी संबंधित आजार याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध श्वसन रोगतज्ञ डॉक्टर समीर अर्बट. नमस्कार डॉक्टर.
3: नमस्कार
2: डॉक्टर. आता श्वसन नलिकेशी संबंधित आजार या विषयावर आज आपण बातचीत करणार आहोत, तर एकंदरीत आमच्या श्रोत्यांना सांगाल की श्वसन नलिका नेमकी काय असते?
3: श्वसन नलिका किंवा आपण ज्याला रेस्पिरेटरी सिस्टम म्हणतो, याची सुरुवात आपल्या नाकापासून होते. तर आपला नाक, घसा, वोकल कॉर्ड्स किंवा स्वर यंत्रिका, त्यानंतर एअरवे किंवा ट्रकिया, ती आपली मुख्य श्वासनलिका, त्याचे दोन फांद्या ज्यांना आम्ही ब्रॉन्काय म्हणतो, जे आपल्या उजव्या आणि डाव्या फुफ्फुसाला हवा सप्लाय करतात, याचे छोट्या छोट्या फांद्या असतात जसे झाडाचे फांदे असतात, यांना आम्ही स्मॉलर एअरवेज म्हणतो. यासोबत दोन्ही लंग्स आणि श्वास घेताना जे ॲक्सेसरी मसल्स आहे, डायफ्राम, रेस्पिरेटरी मसल्स, हे सगळे मिळून एक श्वसन नलिका बनवतात.
2: मग डॉक्टर, आता श्वसन नलिकेशी संबंधित कुठले आजार आहेत जे सर्वसाधारणपणे दिसून येतात?
3: सगळ्यात कॉमन जे लोकांना ज्याबद्दल माहिती आहे तो आहे दमा. तर दमा स्वतः दोन प्रकारचा असतो, ज्याला आम्ही अस्थमा किंवा COPD म्हणतो. यासोबत बरेचसे आजार असतात लोकांना इन्फेक्शन, जसं बॅक्टेरियल इन्फेक्शन, व्हायरल इन्फेक्शन, हे पण श्वसन नलिकेचे आजार आहे. बरेच लोकांना ॲलर्जीचा त्रास असतो वातावरण बदलल्याने, धूळ मातीच्या संपर्कात खोकला किंवा शिंका येणे, हा पण एक श्वसन नलिकेचा आजार आहे. ILD किंवा लंग्सचं फायब्रोसिस हे एक प्रकार आहे, ज्याच्यामध्ये लंग्स जे आहे ते कडक होऊन जातात. आणि मग निमोनिया म्हणजे लंग्सचं इन्फेक्शन किंवा लंग कॅन्सर, हे बरेचसे आजार आहे जे श्वसन नलिकेशी संबंधित आहेत.
2: डॉक्टर, इतक्या सगळ्या आजारांचा आपण उल्लेख केला, एक सर्वसाधारण याची लक्षणं काय असतात?
3: बरेचदा श्वसन नलिकेचे जे आजार असतात त्याचे लक्षणं ओव्हरलॅप

0: असतात कधी कधी कार्डियक डिझिजेस सोबत, कधी कधी ॲलर्जीज सोबत. तर खोकला, सतत खोकला राहणे, खोकल्यात ठसा पडणे, शिंका सर्दी येणे, कधी कधी खोकल्यात रक्त पडणे, हे काही सिम्पटम्स आहे. यासोबत एक मुख्य लक्षण जे आहे ते आहे दम भरून येणे. आता दम भरून येणे एक असा सिम्पटम आहे जे वेगवेगळ्या लोकांना वेगळ्या प्रकारे परसेप्ट करता येतो. काही लोकांना छाती भरून येते, काही लोकांना छातीमध्ये जकडण असं ते म्हणतात, किंवा चालल्यावर श्वास भरून येणे, हे वेगवेगळी प्रकारे दम भरणं एक त्रास आहे. यासोबत सतत ताप येणे, वजन कमी होणे, हे पण श्वासनळिकेचे लक्षण असू शकतात.
1: आता आपण ज्या आजारांचा उल्लेख केला त्यातला एक आजार म्हणजे अस्थमा, तर अस्थमा काय असतो नेमका?
0: अस्थमा म्हणजे एका प्रकारचा दमा आहे. हा एक अशा प्रकारे आजार असतो ज्याच्यात आपली जी श्वासनळिका असते ही श्वासनळिका रुंदीला लहान होऊन जाते. तर आपल्या फुफ्फुसांमध्ये झाडाच्या फांद्यासारखे लाखो श्वासनळिके असतात जे जेव्हा केव्हा पेशंट ट्रिगरच्या संपर्कात येतो, पेशंटच्या आजूबाजू काही बदल होतो, वातावरण बदल होणे किंवा धूळ मातीच्या संपर्कात येणे, तर या श्वासनळिका रुंदीला लहान होतात. यामुळे पेशंटला श्वास घेण्यात त्रास होतो, दम भरून येतो आणि कधी कधी यासोबत खोकलाही वाढू शकतो. तर अस्थमा एक आजार आहे ज्याच्यात श्वासनळिका रुंदीला लहान होते. हा आजार बरेच लोकांना लहानपणीही दिसून येतो, म्हणजे पहिले 6 महिने ते 1 वर्षात ही लहान बाळाला अस्थमा असू शकतो. काही लोकांना हा आजार पहिले 5 वर्षात असतो, मग कमी होऊन जातो, मग परत कधी दिसून येतो. आणि काही काही लोकांना तरुण वयात किंवा 50-60 वयामध्येही हा आजार दिसून येतो.
1: डॉक्टर, या व्यतिरिक्त इतर आजारांविषयी आपण पुढील भागात जाणून घेणार आहोत. डॉक्टर समीर अरबट आपण इथे आलात आणि श्वसन नलिकेशी संबंधित आजार याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार. श्रोतेहो, श्वसन नलिकेशी संबंधित आजार या विषयावर सुप्रसिद्ध श्वसन रोग तज्ञ डॉक्टर समीर अरबट यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती.

0: श्रोते हो नमस्कार. परिसर कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी रोहिणी सूर्यवंशी अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात जलसंवर्धन काळाची गरज या विषयावर माहिती, आणि ही माहिती देतील गौरव अंबारे. या कार्यक्रमाचा भाग पहिला आपण ऐकणार आहात.
1: नमस्कार मित्रांनो, आजचा आपला विषय आहे जलसंवर्धन. या विषयाअंतर्गत पहिल्या भागात आपण जाणून घेऊया आपल्या पाण्याचं गणित आणि आजची परिस्थिती. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि आपल्या अगदी जवळच्या विषयावर चर्चा करण्यासाठी जमलो आहोत. हा विषय असा आहे ज्याचा थेट संबंध आपल्या प्रत्येकाच्या रोजच्या आयुष्याशी आणि आपल्या भविष्याशी आहे, तो म्हणजे जलसंवर्धन. म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचं तर पाणी वाचवणं, पाण्याचा योग्य वापर करणं आणि पावसाचं पाणी जतन करणं. पाणी हेच जीवन आहे हे वाक्य आपण अगदी प्राथमिक शाळेत असल्यापासूनच ऐकत आलोय, वाचत आलोय आणि निबंधात लिहितही आलोय. पण आज खरंच वेळ आली आहे आपण या वाक्याचा अर्थ खोलवर जाणून समजून घेतला पाहिजे आणि आपल्या परिसराच्या पाण्याचे नेमके गणित काय आहे हे तपासून पाहिलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हे पाणी आपल्याला अजून किती दिवस आणि किती वर्ष असंच पुरणार आहे? आज आपल्या परिसराची परिस्थिती काय आहे? तसा जसा उन्हाळा जवळ येतो तसतशी आपल्या सर्वांच्या मनात एक अज्ञात भीती निर्माण होते. विहिरी कोरड्या पडू लागल्यात, बोरवेलचे पाणी खूप खोल निघून जाते आणि पूर्ण बंद होते. अनेक सोसायट्यांमध्ये आणि गल्लीबोळ्यांमध्ये पाण्याचे टँकर येऊ लागतात. पाण्यासाठी महिलांना, वृद्धांना आणि लहान मुलांना तासन तास रांगेत उभं राहावं लागतं.

0: पण गंमत बघा, याच परिसरात जेव्हा पावसाळा येतो तेव्हा चित्र पूर्ण वेगळं असतं. नद्या नाले भरभरून वाहतात, रस्त्यांवर पाणी साचतं, सखल भागात पाणी भरून वाहतूक ठप्प होते. पावसाळ्यात आपल्याकडे पाऊस भरपूर पडतो, निसर्ग आपल्याला मुबलक पाणी देतो, पण तरीही उन्हाळा आला की आपण पाण्यासाठी का सुचलेले असतो? याचं एकमेव कारण म्हणजे निसर्गाने दिलेलं पावसाचं पाणी आपण सुरक्षितपणे साठवून ठेवण्याऐवजी ते नालीतून, ओढ्यातून, समुद्रात जाऊन मिळू देतो. आपण ते पाणी जमिनीत जिरवतच नाही. आपण सर्वजण हे विसरत चाललोय की पाणी कधीही न संपणारी गोष्ट नाहीये. कारखान्यात जशी एखादी वस्तू बनते तसं पाणी कारखान्यात बनवता येत नाही. निसर्गाने आपल्याला जे मर्यादित गोड पाणी दिलंय ना, त्याचा वापर जर आपण असाच बेजबाबदारपणे करत राहिलो तर येणारा काळ आपल्यासाठी, आपल्या परिसरासाठी आणि विशेषत आपल्या पुढच्या पिढीसाठी खूप कठीण असणार आहे. त्यामुळे आजच आपल्याला जागं व्हावं लागेल आणि आपल्या परिसरातील पाण्याच्या प्रत्येक थेंबाचं गणित समजून घ्यावं लागेल. तर मित्रांनो, आज आपण जाणून घेतलंय जलसंवर्धन या विषयांतर्गतच्या पहिल्या भागात आपल्या पाण्याचं गणित आणि आजची परिस्थिती. धन्यवाद
1: श्रोत्याहो. आताच आपण जलसंवर्धन काळाची गरज या विषयावर जाणून घेतलं गौरव अंबारे यांनी दिलेल्या या माहितीतून. आज या कार्यक्रमाचा भाग पहिला आपण ऐकलात. श्रोत्याहो, आजच्या आपल्या परिसर कार्यक्रमाचा विषय होता जलसंवर्धन. या विषयाबरोबरच आजच्या परिसर कार्यक्रमात आज इथेच रजा घेतोय. नमस्कार. आजच्या या कार्यक्रमाचं निवेदन केलेलं होतं रोहिणी सूर्यवंशी यांनी. सादर करते सतीश रेवे.

0: परिसर कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनी.
1: श्रुत्यो, आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोनही कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रानं सहक्षेपित केले. सकाळचे 6:55 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम चित्रपट संगीत.

0: घरकुल या चित्रपटासाठी राणी वर्मा आणि सहकार्यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं सी रामचंद्र यांचं.
1: श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 0-24-72-22-29-81. तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा.
0: श्रोते हो, चित्रपट संगीत या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूयात वसंत पवार यांनी संगीतबद्ध केलेली ग दि माडगुळकर यांची ही रचना आशा भोसले आणि सहकार्यांच्या आवाजात. चित्रपट सांगते ऐका.

0: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
1: फसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
1: जाणकार बना, सतर्क राहा.

0: संत गोरा कुंभार या चित्रपटासाठी प्रसाद सावकार यांनी सहकारिणी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं सुधीर फडके यांचं. आणि श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा आपला चित्रपट संगीत हा कार्यक्रम आम्ही इथं संपवित आहोत.
1: बालमित्रांशी गप्पा गोष्टी सोबत धमाल मस्ती गाणी, कधी मारू शाळेत फेरफटका, ऐकूया निरागस वाणी. चित्रकला, संगीत, खेळ यात असतात बाल कलाकार निपुण. साधतात बालमित्रांशी संवाद दर रविवारी सकाळी 10 वाजता बाल जगतच्या माध्यमातून FM बँडच्या 101.3 MHz वरून आणि जगभरातल्या बालमित्रांशी News on AIR या मोबाईल ॲप वरून.
0: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही आता सहक्षेपित करत आहोत. तोपर्यंत जाहिरात प्रसारण सेवा, छत्रपती संभाजीनगर केंद्र.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. सर्वसामान्य नागरिकांना युपीआयद्वारे केलेल्या व्यवहारांसाठी कुठलंही शुल्क द्यावं लागणार नसल्याचं केंद्र सरकारचं स्पष्टीकरण. सहकारी बँका जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी कार्यरत असल्याचं केंद्रीय सहकार मंत्र्यांचं प्रतिपादन. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात हर घर तिरंगा मोहिमेला आजपासून प्रारंभ. एसआयआर अंतर्गत राज्यातल्या 12 जिल्ह्यांमध्ये स्वयं नोंदणी अर्ज वाटप पूर्ण. मराठवाड्यातल्या परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांचा समावेश. कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या अश्मिता चालिहाची आज विजेतेपदासाठी चीनच्या हान कियानशी हिच्याशी लढत. आणि छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर तसंच धाराशिव जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट. आता सविस्तर बातम्या. सर्वसामान्य नागरिकांना युपीआयद्वारे केलेल्या व्यवहारांसाठी कुठलंही शुल्क द्यावं लागणार नाही असं स्पष्टीकरण केंद्र सरकारनं दिलं आहे. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला युपीआयद्वारे पैसे हस्तांतरित केल्यावर कुठलंही शुल्क द्यावं लागणार नाही. तसंच ग्राहकांनीही कुठलीही खरेदी केल्यावर युपीआयद्वारे पैसे दिले तरी त्यांना शुल्क द्यावं लागणार नाही असं अर्थ मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. मर्चंट डिस्काउंट रेट शुल्क लागू केलं गेलं तरीही ते केवळ विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त असलेल्या मर्यादित संख्येच्या व्यापारी व्यवहारांवरच नाममात्र दरानं लागू होईल असंही मंत्रालयानं स्पष्ट केलं. सहकारी बँका ह्या नफा कमवण्यासाठी नसून जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी कार्यरत असल्याचं प्रतिपादन केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी केलं. काल मुंबईत राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. नागरी सहकारी बँकांना मुख्य प्रवाहात आणणं हाच या शिखर संघटनेचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं. बँकिंग सेवा आधुनिक, पारदर्शी आणि विश्वासार्ह बनवून ही संघटना या क्षेत्रात परिवर्तन घडवून आणेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सर्व सहकारी बँकांनी या संघटनेसोबतच आजपासून सुरू झालेल्या सुरक्षा कार्यान्वयन केंद्रातही सहभागी व्हावं असं आवाहन शहा यांनी केलं. महाराष्ट्रात देशातल्या सर्वात जास्त 449 सहकारी बँका असल्याचा उल्लेखही त्यांनी केला. या कार्यक्रमात एनयूसीएफडीसी आणि राष्ट्रीय न्याय सहाय्यक विज्ञान विद्यापीठ यांच्यात एक सामंजस्य करारही करण्यात आला. याबाबत अधिक माहिती देताना शहा म्हणाले,
1: आज हमारे अम्ब्रेला ऑर्गेनाइजेशन और एनएफएसयू फोरेंसिक साइंस यूनिवर्सिटी के साथ जो समझौता हुआ, इससे हमारी छोटी सी छोटी बैंक की हर ब्रांच में भी ये सारी सुविधाएं बहुत कम लागत में देने का काम अम्ब्रेला ऑर्गेनाइजेशन करेगा. इससे साइबर सुरक्षा, डिजिटल फोरेंसिक कर्मचारियों का इस दोनों क्षेत्र में प्रशिक्षण और अनुसंधान, ये सभी व्यवस्था एक साथ बँक इन बॉक्स से हो जाएगी.
0: स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात भारतानं एक महत्वपूर्ण टप्पा गाठला आहे. जीवाश्म इंधनावर

0: 300 गिगावॅटचा टप्पा ओलांडला आहे. नवीन आणि नवीनीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सामाजिक माध्यमांवरून ही माहिती दिली. गेल्या 12 वर्षात भारताच्या नवीनीकरणीय ऊर्जा क्षमतेत 400% वाढ झालेली आहे. गैरवापराच्या उद्देशानं तयार करण्यात येणारी म्यूल बँक खाती उघडणाऱ्या टोळीचा पोलिसांनी मुंबईत पर्दाफाश केला. या प्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली असून देशभरात 42 प्रकरणात तब्बल 7.5 कोटी रुपयांचा सायबर घोटाळा करण्यात वापरण्यात आलेली बँक खाती उघडकीस आली आहेत. खार पोलीस ठाण्यात नुकत्याच दाखल झालेल्या एका प्रकरणाच्या चौकशीत या टोळीचा सुगावा लागल्याचं पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणातल्या तक्रारदाराशी टेलिग्राम या ऍपच्या माध्यमातून संपर्क साधून त्याला मोठ्या परताव्याचं आमिष दाखवण्यात आलं होतं. नवजात बालकांना दर्जेदार आणि अत्याधुनिक आरोग्य सेवा वेळेवर उपलब्ध व्हावी तसंच नवजात बालक विशेष दक्षता विभागात अधिक सक्षम उपचार करण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा तातडीनं उपलब्ध होतील असं सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. ते काल मुंबईत आरोग्य भवनात NICU आणि बालकांवरील उपचार या विषयावर झालेल्या आढावा बैठकीत बोलत होते. राज्यातली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक असलेलं मनुष्यबळ तातडीनं उपलब्ध करून देण्याबरोबरच प्रलंबित पदभरती आणि पदोन्नतीच्या प्रक्रियांना गती देण्याचे निर्देशही आंबेडकर यांनी दिले.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्रं आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: ऑगस्ट क्रांती दिन आज पाळला जात आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात 9 ऑगस्ट 1942 या दिवशी मुंबईतल्या गोवालिया टँक इथून महात्मा गांधीजींनी ब्रिटिशांना देश सोडण्यासाठी भारत छोडो आंदोलनाची हाक दिली आणि करेंगे या मरेंगे हा नारा दिला होता. या उठावानं संपूर्ण देशात तीव्र इंग्रज विरोधी भावना जागृत केली होती. हा लढा ब्रिटिश राजवटीच्या पाया हलवणारा ठरला आणि यामुळेच 15 ऑगस्ट 1947 रोजी देशाला स्वातंत्र्य मिळालं. या स्वातंत्र्य लढ्यात देशासाठी प्राणांची बाजी लावणारे स्वातंत्र्यवीर आणि हुतात्म्यांना आज अभिवादन केलं जात आहे. दरम्यान येत्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात हर घर तिरंगा मोहिमेला आजपासून प्रारंभ होत आहे. 17 तारखेपर्यंत चालणाऱ्या या अभियानात नागरिकांनी आपापल्या घरांवर तिरंगा फडकावून त्यासोबत सेल्फी छायाचित्र काढून ते हर घर तिरंगा संकेतस्थळावर अपलोड करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार श्रीकांत जोशी यांनी नागरिकांना या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.
2: हर घर तिरंगा 2026 एक देशभक्तीचं नवीन अभियान. 9 ऑगस्ट 2026 ते 17 ऑगस्ट 2026 हे 8 दिवस आपण सर्वजण देशभक्तीच्या वातावरणामध्ये पेटलेले असणार आहोत. ही तर फक्त सुरुवात आहे, कारण त्याचं औचित्य आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हे देशभक्तीचं अभियान केवळ 15 ऑगस्ट पर्यंत नाही तर 9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे आणि त्यातून येणारं देशभक्तीचं उदाहरण हे आपले पुढे वर्षानुवर्ष आपल्या देशाला मजबूत करण्यासाठी साजरं होणार आहे. मीही करणार आहे, आपणही करा, सर्वजण मिळून करूया हर घर तिरंगा 2026.
0: राज्यातल्या 12 जिल्ह्यांमध्ये मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत स्वयंनोंदणी आणि अर्ज वाटपाचं काम 100% पूर्ण झालं आहे. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं काल ही माहिती दिली. यामध्ये मराठवाड्यातल्या परभणी आणि हिंगोलीसह जळगाव, बुलढाणा, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, अहिल्यानगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्यात 9,54,77,119 अर्ज वाटप करण्यात आले. 1,253 बूथ लेवल अधिकारी या वाटप प्रक्रियेत सहभागी आहेत. अर्ज करण्यासाठीची मुदत येत्या 17 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि धाराशिव उपपरिसर इथल्या पदवी तसंच पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी 14 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यापीठात विविध 136 अभ्यासक्रम असून त्यात एकूण 2,936 जागांची प्रवेश क्षमता आहे. यापैकी 1,719 जागांवर प्रवेश घेण्यात आले आहेत. जालना जिल्ह्यातल्या कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक तथा माजी मंत्री राजेश टोपे यांना यंदाचा साखर उद्योग गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. काल पुण्यात डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनच्या 71व्या वार्षिक अधिवेशनात माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते टोपे यांना पुरस्कारानं गौरवण्यात आलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यातल्या 13,110 पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये एकूण 90.75 कोटी रुपयांचा निधी थेट हस्तांतरित करण्यात आला. योजनेच्या पहिल्या टप्प्यात प्रसिद्ध झालेल्या 32,034 शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण अद्याप बाकी आहे. शेतकऱ्यांनी हे प्रमाणीकरण त्वरित पूर्ण करावं असं आवाहन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केलं आहे. आयुष्यमान भारत डिजिटल मिशन अंतर्गत छत्रपती संभाजीनगर परिमंडळामधून हिंगोली जिल्ह्याची मॉडेल डिस्ट्रिक्ट म्हणून निवड करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर काल हिंगोली जिल्हा परिषदेच्या सभागृहात आरोग्य उपसंचालक डॉ कांचन वानरे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष प्रशिक्षण पार पडलं. जिल्ह्याची डिजिटल आरोग्य परिसंस्था भक्कम करण्यासंदर्भात यावेळी मार्गदर्शन करण्यात आलं. परभणी इथं जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं आयोजित 40 तासांच्या मध्यस्थी प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन काल प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश आर एम सादराणी यांच्या हस्ते झालं. न्यायालयीन प्रक्रियेला पर्याय म्हणून नव्हे तर न्याय अधिक जलद, सुलभ आणि समाधानकारक पद्धतीनं भेटून देणारी व्यवस्था म्हणून मध्यस्थीकडे पाहणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले. नाशिक शहरासह दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, पेठ या तालुक्यांमधल्या विविध गावांमध्ये काल रात्री भूकंपाचा सौम्य झटका जाणवला. सुमारे 20 ते 22 सेकंदांपर्यंत जमीन थरथरली, तसंच काही ठिकाणी जोरदार आवाज देखील झाला. दक्षिण कोरियातल्या असान इथं सुरू असलेल्या कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या अस्मिता चालिहा हिनं महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. काल झालेल्या उपांत्य सामन्यात अस्मितानं भारताच्याच रक्षिता रामराजवर 21-13, 16-21, 21-13 अशी मात केली. आज अंतिम फेरीत अस्मिताची चीनच्या हान कियान शी हिच्याशी लढत होत आहे. पैठण इथल्या जायकवाडी धरणाच्या नाथसागर जलाशयाचं काल पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आलं. हवामान विभागानं मराठवाड्यात सगळ्या जिल्ह्यात पुढचे 3 दिवस जोरदार वाऱ्यांसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर तसंच धाराशिव जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सर्वसामान्य नागरिकांना युपीआयद्वारे केलेल्या व्यवहारांसाठी कुठलंही शुल्क द्यावं लागणार नसल्याचं केंद्र सरकारचं स्पष्टीकरण. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात हर घर तिरंगा मोहिमेला आजपासून प्रारंभ. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर तसंच धाराशिव जिल्ह्यांना आज

0: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे आणि आकाशवाणीच्या प्रसारण कक्षाच्या घड्याळमध्ये सकाळचे 7:20 आणि 43 सेकंद झाली आहेत.
1: जमीन, मशागत, हवामान, पाऊस, पाणी, तंत्रज्ञान, तज्ज्ञांच्या मुलाखती आणि पशुधनाची निगराणी, काळजी, आरोग्याची यशोगाथा शेतकऱ्यांची. ऐकायला विसरू नका कृषी कार्यक्रम घर शिवार, कृषीवाणी आणि किसानवाणी. ऐकत रहा आपलीच धाराशिव आकाशवाणी.
2: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
2: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
2: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
4: दूध सारीचा साडी महोत्सव सुरू झाला बरं का. साड्यांच्या 1000 व्हरायटी, त्याही न्यू ब्रँड. त्यामुळं मी तर वर्षभरासाठीच घेत असते. मग अशी संधी तुम्ही तरी का सोडताय? आजच या श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर.
5: घटना माहिती आणि मनोरंजनाचं खुलं आकाश, आकाशवाणी. बालकांपासून वृद्धांपर्यंत, महिलांपासून शेतकऱ्यांपर्यंत आपल्या निखळ आणि प्रेमळ संवादानं आपल्या परिवाराची शाळा असते आकाशवाणी. लोकवाणी धाराशिव आकाशवाणी.
6: बालमित्रांशी गप्पा गोष्टी सोबत धमाल मस्ती गाणी, कधी मारू शाळेत फेरफटका, ऐकूया निरागस वाणी. चित्रकला, संगीत, खेळ यात असतात बाल कलाकार निपुण. साधतात बालमित्रांशी संवाद दर रविवारी.

0: सकाळी 10 वाजता बालजगतच्या माध्यमातून FM बँडच्या 101.3 MHz वरून आणि जगभरातल्या बालमित्रांशी न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरून।
1: ओलांडातील उंबरठा घेतली उंच भरारी, मिळाली तिच्या कर्तृत्वाला यशाची उभारी। ऐकूया महिलांसाठीचा खास कार्यक्रम स्वयंसिद्धा, मंगळवारी आणि गुरुवारी सायंकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी धाराशिव केंद्रावर। स्वयंसिद्धा
2: श्रोते हो, आपण ऐकू शकाल प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास सोमवार ते शनिवार सकाळी 7:25 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून।

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 7:25 होत आहेत. प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावर आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: आपली मराठी।
1: आपली मराठी।
2: अभिजात मराठी।

0: lagi.
1: Apeli Marathi.
0: Abhija Marathi.
1: Apeli Marathi.
2: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो मराठी भाषा विभागांतर्गत मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ हे कार्यालय विश्वकोशाचे खंड संपादित करून प्रकाशित करतं. आत्तापर्यंत आपण 1 ते 20 विश्वकोशाचे खंड, त्यांचा परिचय खंड, कुमार विश्वकोश, जीवसृष्टी व पर्यावरण, ज्ञान मंडळ, त्यामध्ये मानव व विद्या याबाबत माहिती जाणून घेतली. आजच्या या कार्यक्रमात आपण मराठी विश्वकोशाची उपयुक्तता नेमकी काय आहे याविषयी जाणून घेणार आहोत. त्यासाठी आज आपल्याकडे मराठी विश्वकोश कार्यालय वाई जिल्हा सातारा इथून संतोष घेडाम, विद्या व्यासंगी सहाय्यक हे उपस्थित आहेत. आणि सर, या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत.
3: नमस्कार मॅडम.
2: सर, मराठी विश्वकोश हा सर्व विषय संग्राहक असा आहे, त्यामध्ये आता काय होतंय की निश्चित सर्व विषयांचा समावेश झालेला आहे, तरी मराठी विश्वकोशाची उपयुक्तता कोणकोणत्या क्षेत्रांमध्ये आपल्याला जास्त महत्वाची आहे असं वाटतं?
3: आज संपूर्ण जगामध्ये लाखो ग्रंथ किंवा कोश उपलब्ध आहेत.
2: हा,
3: आणि प्रत्येक ग्रंथ हा थोड्या अधिक प्रमाणात समाजासाठी नक्कीच उपयुक्त असतोच. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाचा मराठी विश्वकोश हा सुद्धा अतिशय महत्वपूर्ण आणि उपयुक्त असा ग्रंथ आहे. कारण ज्ञानाची निर्मिती करणे आणि ज्ञान समाजापर्यंत पोहोचविणे हे महत्वाचे काम विश्वकोश मागील 60 दशकांपासून करत आहे. म्हणून मराठी विश्वकोशाची उपयुक्तता ही सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, भौगोलिक अशा विविधांगी स्वरूपाची आहे. मात्र येथे सर्वसामान्यपणे मराठी विश्वकोशाची सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि शैक्षणिक या 4 विषयांसंदर्भातल्या उपयुक्तता महत्वाच्या आहेत असं मला वाटतं.
2: सर, आपण आत्ता म्हणालात की मराठी विश्वकोशाची सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि शैक्षणिक उपयुक्तता या 4 महत्व

0: महत्वाच्या उपयुक्तता आहेत. मग आम्हाला या चारही उपयुक्ततेबद्दल थोडक्यात सांगा.
1: आपल्याला माहीतच आहे की मानव हा समाजशील प्राणी आहे आणि तो समाजाशिवाय जगू शकत नाही. मग जेव्हा माणूस समाजामध्ये राहतो तेव्हा त्याला समाजामध्ये काय काय घडत आहे, त्याच्या आजूबाजूला दररोज कोणकोणत्या संकल्पना जन्म घेत आहेत, या सर्वांची माहिती त्याला असणे गरजेचे आहे. याकरता त्याला अभ्यास करावा लागेल, स्वतःला अद्ययावत ठेवावं लागेल. यासाठी त्याला मराठी विश्वकोशाचा उपयोग होऊ शकतो, कारण विश्वकोशामध्ये घडणाऱ्या सर्व घडामोडींची माहिती घेतली जाते, जी वाचकांसाठी म्हणजेच समाजासाठी निश्चितच उपयुक्त ठरत आहे. सामाजिक उपयुक्ततेबाबत मी काही मुद्दे मांडू इच्छितो इथे. पहिला, विश्वकोशातील संपादक रोजच्या रोज विविध विषयांतील नवनवीन संकल्पना, सिद्धांत इत्यादी माहितीचे संकलन करून ती माहिती संकेतस्थळावर प्रकाशित करत आहेत, ज्यामुळे समाजाला नवनवीन विषयाचे ज्ञान मिळून त्यांची बौद्धिक क्षमता विकसित होत आहे. दुसरं, विश्वकोश समाजातील विविध विषयांतील आणि विविध क्षेत्रांतील अनेक तज्ज्ञांना लेखक, समीक्षक, भाषांतरकार, समन्वयक म्हणून जोडून घेतो. हे सुद्धा विश्वकोशाची एक सामाजिक उपयुक्तताच म्हणावी लागेल. सामाजिक शास्त्रातलं ज्ञान झपाट्याने वाढत आहे आणि त्या ज्ञानाचे आपल्यावर व्यापक व दुर्गामी परिणाम होत आहेत. म्हणून झपाट्याने बदलत असलेल्या सामाजिक परिस्थितीमध्ये मराठी माणसाला आपली कार्यक्षमता टिकून ठेवण्यासाठी त्याला अनेक विषयांतील प्राथमिक स्वरूपाची माहिती असणे आवश्यक आहे आणि त्यासाठीच आज मराठी विश्वकोशाची समाजाला गरज आहे. तसंच आंतरराष्ट्रीय संबंधासाठी आणि नवनवीन संकल्पनाच्या देवघेवीसाठी इंग्रजी भाषा सर्वमान्य आहे, आपल्याला माहीतच आहे. मात्र एखादा मराठी माणूस जिज्ञासू आहे पण त्याला इंग्रजी येतच नसेल तर अशा वेळी त्याची मुस्कटदाबी होणार हे आपल्याला सांगू इच्छितो. अशा वेळी मराठी भाषकाला सर्व विषयातले सूक्ष्म, प्रगल्भ आणि अधिग्राह्य ज्ञान मराठीतून मिळवून देण्याचे काम मराठी विश्वकोश करू शकते, याला सुद्धा विश्वकोशाची सामाजिक उपयुक्तता म्हणता येईल. मराठी विश्वकोश हा शासनाचा एक अधिग्राह्य असा मराठीतला दस्तऐवज आहे, त्यामुळे समाज या कोशाकडे, त्यामधील माहितीकडे अतिशय विश्वासाने बघत असतो. एवढेच नाही तर शेतजमिनीवरून कुटुंबामध्ये असलेला वाद मान्य न्यायालयाने मराठी विश्वकोशाच्या संदर्भाने निकाली लावल्याचे उदाहरण आहे. ही मराठी विश्वकोशाची एक सामाजिक उपयुक्तताच म्हणावी लागेल.
0: नक्कीच
1: मराठी विश्वकोशाच्या वाचनाने निश्चितच वाचकांची बुद्धी सुपीक होत आहे आणि त्यातून त्यांना समाजाच्या हितासाठी नवनवीन युक्त्या देखील सुचतील, ज्याचा वापर ते समाजासाठी करू शकतात. म्हणून विश्वकोश वाचल्याने निश्चितच मराठी समाज वैचारिक दृष्ट्या सुदृढ होईल, असा हा विश्वकोश सामाजिक दृष्ट्या उपयुक्त आहे.
0: अगदी बरोबर सर. आता मराठी विश्वकोशाच्या सामाजिक उपयुक्ततेबाबत आपण बोललात, पण अर्थस्य पुरुषोदासा म्हणजे सगळ्याचं मूळ हे अर्थ असतं, तर आर्थिक उपयुक्ततेबाबत आपण काय सांगाल?
1: मराठी विश्वकोशामध्ये विविध विषयांतील विविध नोंदींचे लेखन, समीक्षण, भाषांतर केले जाते. हे करण्यासाठी मराठी विश्वकोश त्या त्या विषयातील अनेक तज्ज्ञांची निवड करत असते आणि त्यांच्यामार्फत नोंदीचे लेखन, समीक्षण, भाषांतरण करून घेतले जाते. मुळात मराठी विश्वकोशात लेखन करणे म्हणजेच एक प्रतिष्ठेचे काम मानले जाते. पण असे जरी असले तरी मराठी विश्वकोशाद्वारे लेखक, समीक्षक, भाषांतरकार यांना त्यांच्या श्रमाचा, त्यांनी दिलेल्या बहुमूल्य वेळेचा मोबदला म्हणून त्यांना मानधन दिलं जातं आणि ते थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा केलं जाते. आज आपण सगळीकडे बघतो आहोत की नोकऱ्या अभावी अनेक उच्च शिक्षित तरुण तरुणी बेरोजगार आहेत. त्यांनी जर विश्वकोशाशी जुळून आपल्या ज्ञानाचा उपयोग विश्वकोशामध्ये लेखन, समीक्षण, भाषांतर यांसाठी केला तर त्यांना प्रतिष्ठा तर मिळेलच, परंतु त्यांचा आर्थिकदृष्ट्याही फायदा होईल. यावरून आपल्याला लक्षात येईल की मराठी विश्वकोश हा जसा सामाजिकदृष्ट्या उपयुक्त आहे तसाच तो आर्थिकदृष्ट्या सुद्धा उपयुक्त आहे. या मुलाखतीच्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करू इच्छितो की ज्यांना ज्यांना विश्वकोशाशी लेखक, समीक्षक, भाषांतरकार अशा विविध भूमिकांतून जोडावे असे वाटत असेल त्यांच्यासाठी विश्वकोशाचे एम पॅनल ही प्रणाली लवकरच मराठी विश्वकोशाच्या www.marathiviswakosh.org या संकेतस्थळावर सुरू करण्यात येणार आहे. काही दिवसांतच त्याबाबत विश्वकोशाचा विस्तारित शासन निर्णय सुद्धा येणार आहे. इच्छुकांनी आपली नोंदणी विश्वकोशाच्या एम पॅनलवर करावी अशी मी परत विनंती करतो.
0: अरे वा सर, म्हणजे प्रतिष्ठेसोबतच आर्थिक लाभ सुद्धा आपल्या श्रोत्यांना मिळणार आहे. खरंच आपण छान माहिती देत आहात सर. आपण राजकीय उपयुक्तता सुद्धा मगाशी म्हणालात, तर विश्वकोशाची राजकीय उपयुक्तता

0: ही कशी आहे हे आम्हाला थोडक्यात सांगा.
1: मराठी विश्वकोशाला अगदी सुरुवातीपासूनच राजकीय परंपरा लाभल्याचे दिसते. म्हणजे विश्वकोशाच्या कार्याचे महत्व आणि इतिहास पाहता विश्वकोशाच्या वाई येथील वास्तूच्या पायाभरणीचे काम तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते झाली आहे. त्यानंतर माजी राष्ट्रपती शंकरदयाल शर्मा, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण साहेब, विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, विनोदजी तावडे साहेब, दीपकजी केसरकर साहेब, आत्ताचे मराठी भाषा मंत्री माननीय उदयजी सामंत साहेब, अशा अनेक अभ्यासू राजकीय दिग्गजांनी मराठी विश्वकोशाच्या वाई येथील कार्यालयाला भेट दिलेल्या आहेत. यावरून आपल्याला मराठी विश्वकोशाची राजकीय उपयुक्तताही लक्षात येऊ शकते. दुसरं म्हणजे अधिवेशन काळात अनेक विषयांसंदर्भातील तारांकित प्रश्नांवर विधानसभेत विचार विनिमय संभाषण होत असतात. या अधिवेशन काळात सभागृहातले सर्व तारांकित प्रश्न आणि मराठी भाषेशी संबंधित प्रश्न संपेपर्यंत मराठी विश्वकोशाचे कार्यालय सुरू असते. कारण अधिवेशन काळामध्ये एखादी माहिती तत्काळपणे मराठी विश्वकोशाला विचारली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावरून आपल्याला विश्वकोशाची राजकीय उपयुक्तता लक्षात येईल. मराठी भाषेला शासन व्यवहाराची भाषा म्हणून महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे मराठी विश्वकोशाची राजकीय जबाबदारी आणि उपयुक्तता तेवढीच वाढलेली आहे असे मला वाटते.
0: सर, मराठी विश्वकोशाची उपयुक्तता खरंच विविधांगी स्वरूपाची असल्याचं आत्ता आपल्या बोलण्यावरून नक्कीच कळलंय. पण शैक्षणिक उपयुक्तता सुद्धा आपण म्हणालात तर विश्वकोशाच्या शैक्षणिक उपयुक्ततेबाबत आपण नेमकं काय सांगाल?
1: आपल्याला माहीतच आहे की महाराष्ट्र शासनाद्वारे उच्च शिक्षणाचे माध्यम हे मराठी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. विशेषतः वैद्यकीय आणि अभियांत्रिकीचे शिक्षण जर असे झाले तर मराठी विश्वकोश हा शैक्षणिकदृष्ट्या अतिशय उपयुक्त असा कोश ठरणार आहे. कारण मराठी विश्वकोशाने वैद्यकशास्त्र, अभियांत्रिकी, अब्जांश तंत्रज्ञान, धातुविज्ञान आणि इतर विज्ञानाशी संबंधित विषयांतले अनेक महत्त्वपूर्ण संकल्पना संज्ञा मराठीमध्ये तयार करून प्रकाशित केल्या आहेत आणि आजही ते काम अविरहितपणे सुरू आहे. जर वैद्यकीय आणि अभियांत्रिकीसारखे उच्च शिक्षण मराठी माध्यमातून झाले तर विश्वकोशाचा खूप मोठा फायदा विद्यार्थ्यांना आणि शासनाच्या शिक्षण विभागाला होणार आहे. ही मराठी विश्वकोशाची एक खूप मोठी शैक्षणिक उपयुक्तता आपल्याला लक्षात येईल. दुसरं, शिक्षणात मराठी माध्यमाच्या वापरामुळे मराठी संदर्भ ग्रंथाची आवश्यकता मोठ्या प्रमाणात भासत आहे. त्यामुळे शैक्षणिकदृष्ट्या मराठी विश्वकोशाचे महत्त्व वाढतच आहे. मराठी विश्वकोशाद्वारे महाराष्ट्रातील सर्व विद्यालयांतील इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांकरिता दरवर्षी राज्यस्तरीय विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना मराठी विश्वकोशाची प्राथमिक स्वरूपात ओळख होऊन त्याला स्पर्धा परीक्षेकरता प्रोत्साहन मिळत आहे. या परीक्षेतून त्यांच्या बुद्धीला चालना मिळत आहे. यावर्षीसुद्धा ही परीक्षा डिसेंबरमध्ये होण्याचे प्रस्तावित आहे.
0: म्हणजे डिसेंबरमध्ये ही परीक्षा
1: होणार आहे. तर मराठी विश्वकोश आणि कुमार विश्वकोश यांचा वापर करून शालेय विद्यार्थी विविध प्रकारचे शालेय प्रकल्प तयार करू शकतात आणि वर्गात आपली एक वेगळी ओळख निर्माण करू शकतात. ही सुद्धा विश्वकोशाची एक शैक्षणिक उपयुक्तताच म्हणावी लागेल. अनेक PhD करणारे संशोधक आपल्या संशोधनाकरिता मराठी विश्वकोशाचा वापर संदर्भ म्हणून करून यशस्वीपणे आपली PhD ही उच्च पदवी संपादन करत आहे. ही सुद्धा एक उपयुक्तता आहे. त्याचप्रमाणे अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचे अध्ययन करतात, मराठी विश्वकोशाचा वापर करत आहेत आणि नोकरी मिळवत आहेत. कारण मराठी विश्वकोशामध्ये सर्व विषयांच्या ज्ञानाची निर्मिती अविरतपणे सुरू आहे. ज्या ज्ञानाचा उपयोग स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी सतत करत आहेत. मराठी माणूस कोणत्याही माध्यमातून शिक्षण घेतला असला तरी त्याच्या ज्ञानविषयक गरजा या मराठीतून भागण्यासाठी मराठी विश्वकोशाचे निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. म्हणून मला असं वाटते की मराठी विश्वकोश हा शिक्षक, विद्यार्थी, विद्यालये, महाविद्यालये, विद्यापीठे, संशोधन संस्था आणि ग्रंथालय अशा अनेक संस्थांना फार उपयुक्त असून शैक्षणिकदृष्ट्या सर्वांनी त्याचा वापर करावा आणि तो केला पाहिजे असं एकंदरीत मला इथं वाटते. आणि मराठी विश्वकोश हा सर्वांना ज्ञान देण्याचे काम करत असल्यामुळे सर्व विषयांच्या अंगाने त्याची उपयुक्तता आजच्या घडीला फार आहे असे इथे मला वाटतं.
0: आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे विश्वकोश आपण संकेतस्थळावर मोफत उपलब्ध करून दिलेले आहेत. विश्वकोशाचे खंड हवे असले तर ते आपण विकत घेऊ शकतो.
1: बरोबर.
0: आणि आपल्याला पेन ड्राईव्हवर सुद्धा ते आपल्याला मिळू

0: मिळू शकतं.
1: तर हे खूप छान कार्य विश्वकोशाच्या खंडांबाबत महाराष्ट्र शासनाने आणि मराठी भाषा विभागाने केलेलं आहे. सर, आज आपण इथं आलात आणि आम्हाला मराठी विश्वकोशाची उपयुक्तता याविषयी खूप छान माहिती सांगितलीत. आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद मॅडम.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय यासाठी आम्ही आपल्याला ईमेल उपलब्ध करून दिलेला आहे. त्यावर आपण आपले अभिप्राय, सूचना, मतं आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. aaplimarathi210@gmail.com हा तो आमचा ईमेल आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.
3: अभिजात मराठी,
4: आपली मराठी.
3: अभिजात मराठी.

0: मराठी
1: आपली मराठी
0: अभिजात मराठी
1: आपली
2: अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आणि आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित
3: श्रोतेहो प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी हा कार्यक्रम सहक्षेपित केला आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रानं. सकाळचे 7:40 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम भावधारा.

पाऊस सोहळा झाला, पाऊस सोहळा झाला कोसळत्या आठवणींचा, कधी उधाणता आणि केव्हा थेंबांच्या संथ लईचा। पाऊस असा ऋण झुणता पैंजणे सखीची स्मरली, पाऊल

दूध स्वारीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी, श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर।

श्रुती हो सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून। आणि भावधारा या कार्यक्रमात आज आपण संदीप खरे यांची काही गीतं पण ऐकणार आहोत।

मला खात्री आहे तिलाही झोप आली नसेल, मला खात्री आहे तिलाही झोप आली नसेल. सुंदर स्वप्न पडत असतील पण कुशीवर वळेल उसा असेल, मला खात्री आहे तिला झोप आली नसेल. तिच्या समोरही तेच ढग जे माझ्या समोर, तिच्या समोरही तेच दुःख जे माझ्या समोर. तिचे माझे स्वल्पविरामही सारखे आणि पूर्ण विरामही. म्हणून तर मी असा अकंठ जागा असताना तिचीही पापणी पूर्ण मिटली नसेल, मला खात्री आहे तिला झोप आली नसेल.

बगी चलावलेत आम्ही एकत्र एकाकी, माती कालवली आम्ही चार हातांनी, नखात माती आहे आमच्या दोघांच्या अजूनही, मनात फुलं आहेत आम्हा दोघांच्या अजूनही, दोघांच्याही हातावर एकमेकांच्या रेषा आहेत.

दोघांच्या ओठावर एकमेकांची भाषा आहे. रात्र होऊन जाईल चंद्र चंद्र आणि मी जागाच असेन तेव्हा बर्फाच्या अस्तराखाली वाहत राहावी नदी, तशी तीही जागीच असेल. मला खात्री आहे तिला झोप आली नसेल.

बालमित्रांशी गप्पा गोष्टी सोबत धमाल मस्ती गाणी, कधी मारू शाळेत फेरफटका, ऐकूया निरागस वाणी। चित्रकला, संगीत, खेळ यात असतात बाल कलाकार निपुण। साधतात बालमित्रांशी संवाद दर रविवारी सकाळी 10 वाजता बाल जगतच्या माध्यमातून FM बँडच्या 101.3 MHz वरून आणि जगभरातल्या बालमित्रांशी न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वरून।

हसायचीस तुझ्या वस्त्रांसारखीच फिकी फिकी, हसायचीस तुझ्या वस्त्रांसारखीच फिकी फिकी, माझा रंग होऊन जायचा उगाच गहिरा, शहाण्यासारखे चालले होते तुझे सारे, शहाण्यासारखे चालले होते तुझे सारे, वेड्यासारखे बोलू जायचा माझा चेहरा.

संवादांचे लावत लावत हजार अर्थ, संवादांचे लावत लावत हजार अर्थ, घातला होता माझ्यापाशी मीच वाद। नको म्हणून गेलीस तीही किती अलगद, नको म्हणून गेलीस तीही किती अलगद, जशी काही कवितेला जावी दाद।

सहजतेच्या धूसर तलम पडद्यामागे, सहजतेच्या धूसर तलम पडद्यामागे जपले नाहीस नाते इतके जपलेस मौन, जपले नाहीस नाते इतके जपलेस मौन। शब्दच नव्हे मौनही असते हजार अर्थी, शब्दच नव्हे मौनही असते हजार अर्थी, आयुष्याच्या वेड्या वेळी करणार कुठून।

आणि श्रोत्यो या गीताबरोबरच आजचा आपला सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा आम्ही तो संपवित आहोत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 8 वाजता समाचार प्रभात हे हिंदी वार्तापत्र दिल्ली केंद्रावर प्रसारित होईल. आम्ही ते सुरक्षित करत आहोत.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला पण ऐकूयात दिलजले या चित्रपटासाठी अन्नू मलिक यांनी संगीतबद्ध केलेलं जावेद अख्तर यांचं गीत, कुमार सानू आणि आदित्य नारायण यांच्या स्वरात.

0: सुरेल आणि गोड आवाजाची मैफिल आकाशवाणी माणसापासून माणसांपर्यंत हृदयापासून हृदयांपर्यंत मनापासून मनांपर्यंत आपल्या मधुर संवाद लहरीनी आपलं प्रेमळ नातं जोडते आकाशवाणी
1: एक नया इतिहास बनाए
0: ऐकत रहा लोकवाणी आपली धाराशिव आकाशवाणी

द लेजंड ऑफ भगत सिंग या चित्रपटासाठी सोनू निगम आणि सहकारिणी गायलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं ए आर रहमान यांचं.

श्रोत्यो, आज सकाळी ठीक 8:40 जागतिक आदिवासी दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम मुंबई केंद्रा आम्ही सहक्षेपित करू. आज सकाळी 8:40 श्रोत्यो, सकाळी ठीक 10:00 बालजगत या कार्यक्रमात वक्तृत्व स्पर्धेत प्रावीण्य मिळवलेली वसुंधरा गुरव

आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 प्रथम राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि त्यानंतर ठीक 8:40 जागतिक आदिवासी दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम मुंबई केंद्रावर आम्ही सहक्षेपित करत आहोत. तेव्हा सुरुवातीला राष्ट्रीय मराठी बातमीपत्रात.

आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संपूर्ण देशभर आज हर घर तिरंगा मोहिमेचा आरंभ. अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी व्हान्स यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुद्दुचेरीच्या दौऱ्यावर. आणि ताशकंद इथं सुरू असलेल्या आशियाई कनिष्ठ भारोत्तोलन स्पर्धेत भारताला आणखी एक सुवर्ण आणि रौप्य पदक. आता सविस्तर बातम्या. येत्या स्वातंत्र्यदिनाच्या अनुषंगानं आजपासून 17 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या हर घर तिरंगा मोहिमेला आजपासून सुरुवात होत आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवण्यास प्रोत्साहन देऊन देशप्रेम, राष्ट्रीय एकता आणि भारताच्या सांस्कृतिक वारशाचा गौरव सोहळ्यात त्यांना सहभागी करून घेण्याच्या उद्देशानं 2022 पासून दरवर्षी ही मोहीम राबवण्यात येते. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सोहळ्यापासून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचं आता सर्वात मोठा लोकसहभाग असलेल्या चळवळीत रुपांतर झालं आहे. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला यंदा 150 वर्ष पूर्ण होत असताना यावर्षीची हर घर तिरंगा मोहीम खास असणार आहे. या सोहळ्याच्या निमित्तानं संपूर्ण देशभर वंदे मातरम या गीताच्या सामूहिक गायनाच्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे. स्वातंत्र्यदिन सोहळ्याचाच एक भाग म्हणून सरकारच्या वतीनं 14 ऑगस्ट रोजी देशभर फाळणीच्या यातनांचा स्मरण दिन पाळण्यात येणार आहे. 200 अधिक भारतीय दूतावास, उच्चायुक्तालयं आणि वाणिज्य दूतावासांच्या वतीनंही यानिमित्तानं विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. त्यामध्ये सूर्यपथ तिरंगा डिजिटल रिले हा विशेष लक्षवेधी कार्यक्रम असेल. अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी व्हान्स यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी करून त्यांच्याशी चर्चा केली. पंतप्रधानांनी समाज माध्यमावरील संदेशाद्वारे ही माहिती दिली आहे. यावेळी व्हान्स यांच्याशी महत्वाच्या क्षेत्रांमध्ये भारत अमेरिका सर्वंकष जागतिक धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ करण्याच्या मार्गांविषयी चर्चा झाल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे. भारतीय तंत्रशिक्षण संस्थेच्या म्हणजेच आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रहित हे ध्येय केंद्रस्थानी ठेवून आपल्या ज्ञानाचा देशाला लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आयआयटी दिल्लीच्या 57व्या दीक्षांत सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. प्रत्येक पिढीला आपल्या काळातील विशिष्ट आव्हानांचा सामना करावा लागतो आणि ती पिढी आपली राष्ट्रीय जबाबदारी पार पाडत असते. इथून पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची पुढील 30 ते 35 वर्षात देशाच्या विकसित भारताच्या वाटचालीत महत्वाची भूमिका असेल असंही त्यांनी नमूद केलं. आयआयटी दिल्लीच्या सोनीपत परिसरात नव्यानं उभारण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ताविषयक परमप्रज्ञा या उच्च क्षमता प्रसंगणक सुविधेचं उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आलं. नागरी सहकारी बँकांनी सायबर आणि डिजिटल सुरक्षा प्रणाली आणखी बळकट करण्याची गरज केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी काल अधोरेखित केली. मुंबईत सहकार नवक्रांती या कार्यक्रमाला ते संबोधित करत होते. नागरी सहकारी बँकांसाठी 24 तास कार्यरत असलेल्या सुरक्षा केंद्राचं उद्घाटन तसंच राष्ट्रीय नागरी सहकारी वित्तीय आणि विकास महामंडळाच्या नव्या कार्यालय संकुलाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी ते बोलत होते. सहकार सीबीएस प्रणालीशी यशस्वीरित्या जोडल्या गेलेल्या पहिल्या 6 नागरी सहकारी बँकांच्या प्रतिनिधींचा सत्कार यावेळी त्यांच्या हस्ते करण्यात आला. राष्ट्रीय सेवा बंडलअंतर्गत कोर बँकिंग सर्व्हिस आणि संबंधित सेवांचं लोकार्पण यावेळी झालं. देशातल्या सहकारी संस्थांपैकी

70% संस्था महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि कर्नाटकात आहेत, त्यामुळे एनयुसी एफडीसीचं मुख्यालय दिल्लीतून महाराष्ट्रात हलवण्याची घोषणा शहा यांनी केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 2 दिवसांच्या पुदुचेरीच्या अधिकृत भेटीवर असून काल ते तामिळनाडूतील तिरुवन्नामलाई इथून पुदुचेरीत दाखल झाले. तिथं पोहोचल्यानंतर त्यांनी पुदुचेरीच्या लोकभवनात जाऊन नायब राज्यपाल के कैलाशनाथन यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. तत्पूर्वी शहा यांचं पुदुचेरीचे मुख्यमंत्री एन रंगासामी यांनी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी स्वागत केलं. अमित शाह आज पुदुचेरीत विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यात अलीकडेच झालेल्या सामंजस्य करारानुसार इराण शांततेचा मार्ग स्वीकारेल असं इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांनी सांगितलं. मात्र यासाठी अमेरिकेकडून विश्वासाचं वातावरण निर्माण करण्यास सहकार्य केलं जाणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. अमेरिकेसोबतच्या वाटाघाटींमध्ये आपण परस्पर कृतीवर भर देत असून इराण अमेरिकेच्याच प्रमाणात करारातील वचनबद्धतेचं पालन करेल असंही पेझेशकियान यांनी नमूद केलं. आपल्या देशाकडे सामर्थ्य आणि एकजूट आहे, तेहरानला शरणागती पत्करण्यास भाग पाडता येऊ शकणार नाही असंही ते म्हणाले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. ब्रिक्स गटातील देशांच्या सांस्कृतिक मंत्र्यांची 11वी बैठक काल भोपाळ इथं पार पडली. भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सांस्कृतिक संबंध दृढ करण्याच्या दृष्टीनं भोपाळ जाहीरनामा स्वीकारण्यात आला. सांस्कृतिक वर्षाचं जतन संवर्धन करण्यावर तसंच कलाकारांना व्यापक संधी मिळण्यासाठी डिजिटल मंच मिळवून देण्यावर सहभागी देशांची सहमती झाली. ब्रिक्स सदस्य आणि 4 भागीदार देशांसह एकंदर 14 देशांच्या प्रतिनिधींनी बैठकीत सहभाग घेतला. भारताच्या नवीकरणीय ऊर्जा क्षमतेत गेल्या 12 वर्षात 400% वाढ झाल्याचं नवीकरणीय ऊर्जामंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. भारतानं गैरजीवाश्म स्रोतांपासून वीज निर्मिती क्षमतेचा 300 गिगावॅटचा टप्पा ओलांडत स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात महत्वपूर्ण कामगिरी केली असल्याचं त्यांनी सांगितलं. झारखंडमधल्या भरती परीक्षांमधील कथित अनियमिततेबाबतचा पेच आता सुटण्याच्या मार्गावर असल्याचं चित्र आहे. आंदोलनकर्ते विद्यार्थी आणि झारखंड सरकार यांच्यात आज दुपारी चर्चेची पुढची फेरी होणार आहे. राज्य सरकारनं काल रांचीमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध गटांशी चर्चा केली. ही चर्चा सकारात्मक वातावरणात पार पडल्याचं चर्चेनंतर सरकारी प्रतिनिधींनी सांगितलं. परीक्षा प्रणालीमध्ये सर्वसमावेशक सुधारणा करण्यासाठी कटिबद्ध असल्याचंही सरकारकडून सांगण्यात आलं. जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरू असलेला पाऊस, तीर्थयात्रेच्या मार्गांची दुरुस्ती आणि पुढील काही दिवसात खराब हवामानाचा अंदाज यामुळे पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गावरून होणारी वार्षिक अमरनाथ यात्रा आजपासून तात्पुरत्या कालावधीसाठी स्थगित करण्यात आली आहे. मार्गांची स्थिती आणि भारतीय हवामान विभागानं दिलेला हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल नवी मुंबईतल्या खारघर इथं मेघालय सदनच्या जमिनीचं हस्तांतरण आणि भूमिपूजन झालं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी दोन्ही राज्यांमधल्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंधांवरही प्रकाश टाकला. या कार्यक्रमाला मेघालयाचे मुख्यमंत्री कॉनराड के संगमा आणि उपमुख्यमंत्री प्रेस्टोन टिनसोंग हे देखील उपस्थित होते. पश्चिम कॅनडातल्या ओकानगन सरोवराच्या परिसरात वेगानं पसरणाऱ्या वणव्यांनंतर या भागात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. या भागातल्या सुमारे 20,000 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. या भागात 100 अधिक वणवे पेटले असून उष्ण वारे आणि या भागात पडलेल्या दुष्काळामुळे या वणव्यांवर नियंत्रण मिळवणं कठीण होत आहे. या भागात अद्याप काही नागरिक अडकले आहेत का याचा शोध बचाव पथकं घेत आहेत. उझबेकिस्तानमधल्या ताश्कंद इथं सुरू असलेल्या आशियाई कनिष्ठ भारोत्तोलन स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आपली उत्कृष्ट कामगिरी काल कायम राखली. पुरुषांच्या कनिष्ठ गटातील 60 किलो वजनी गटात 1 सुवर्ण आणि 1 रौप्यपदक पटकावलं. तोमचौ मितई यानं 3 तर गुरुनाडू सनापती यानं 2 पदकं जिंकली. भारतीय हवामान विभागानं आज उत्तराखंड आणि छत्तीसगडमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा नारिंगी बावट्याचा इशारा दिला आहे. तसंच हरियाणा, चंडीगड, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, झारखंड, मध्य प्रदेश आणि ईशान्य भारतातील काही भागात आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

0: शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संपूर्ण देशभर आज हर घर तिरंगा मोहिमेचा आरंभ. अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी व्हान्स यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुद्दुचेरीच्या दौऱ्यावर. आणि ताशकंद इथं सुरू असलेल्या आशियाई कनिष्ठ भारोत्तोलन स्पर्धेत भारताला आणखी एक सुवर्ण आणि रौप्य पदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत जागतिक आदिवासी दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम.
2: आकाशवाणीचं हे धुळे केंद्र आहे. सादर करीत आहोत जागतिक आदिवासी दिनानिमित्त विशेष कार्यक्रम. या कार्यक्रमाचं लेखन केलंय प्राध्यापक डॉक्टर मोहन पावरा यांनी. निवेदन आहे कविता आत्राम आणि चेतन जाधव यांचं. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या आहेत कविता आत्राम. ऐकूया जागतिक आदिवासी दिनानिमित्त विशेष कार्यक्रम.
3: असं म्हटलं जातं विशिष्ट भूप्रदेशावर राहणारा समान बोलीभाषा बोलणारा आणि समान सांस्कृतिक जीवन जगणारा स्थानिक लोकांचा समुच्चय म्हणजे आदिवासी समाज. याचा अर्थ हा स्पष्ट आहे की आदिवासी ट्राईब हा असा स्थानिक समुदाय आहे की ज्या समुदायातील सदस्य समान भूभागात राहतात, समान भाषा बोलतात, समान संस्कृती आणि परंपरा पाळतात.
4: आदिवासी जमाती केवळ भारतातच नव्हे तर जगातील सर्व देशांमध्ये अस्तित्वात आहेत. विशेषतः आशिया, आफ्रिका आणि अमेरिका या खंडांमधील देशात आजही आदिवासी जमाती मोठ्या प्रमाणावर आढळून येतात.
3: भारतीय संविधानात आदिवासींना अनुसूचित जमाती म्हणजे शेड्यूल ट्राईब असे संबोधले गेले आहे. अनुसूचित जमातीमध्ये सर्वसाधारणपणे डोंगराळ प्रदेशात आणि जंगलात वास्तव्य करणाऱ्या आणि जे आधुनिक संस्कृती तसंच जीवन पद्धतीपासून अलिप्त आहेत अशा लोकांचा समावेश करण्यात आलेला आहे.
4: नागरी समाज व्यवस्थेपेक्षा आदिवासी समाज वेगळा मानला गेला कारण आदिवासी जमातीची काही खास वैशिष्ट्ये आहेत. या जमातीतील एकात्मिक सामाजिक संघटन रक्त संबंधावर आधारित असते. प्रत्येक आदिवासी जमातीची स्वतंत्र पंचायत असते. या पंचायतीच्या माध्यमातून किंवा गाव मुखियाच्या माध्यमातून समाजाचं नियंत्रण केलं जातं.
3: आदिवासी जमातीत परंपरेला प्राधान्य असते. परंपरेचा ठेवा एक पिढीपासून दुसऱ्या पिढीस कथा, काव्य, नृत्य इत्यादी माध्यमाद्वारे देत असते. जल, जमीन आणि जंगल हे त्यांच्या जीवनशैलीचे अविभाज्य घटक आहेत. कुलदैवत, ग्रामदेवता, वाघ देव, बाप देव, निसर्ग आणि पूर्वज हे सर्व प्रकारचे पूजा विधी गाव पुजारीच्या माध्यमातून पार पाडले जातात. या विविध परंपरा, संस्कृती आदिवासी समाजाची वेगळी कशी आहे याविषयी पुण्याचे सेवानिवृत्त पदवीधर शिक्षक सीताराम मंडाले म्हणाले.
5: आदिवासी समाजामध्ये महाराष्ट्रात एकूण 45 जाती आहेत. अशा विविध प्रकारच्या जाती आपल्या महाराष्ट्रामध्ये आपापल्या वेगवेगळ्या बोलीभाषेमध्ये आपलं अस्तित्व निर्माण करून आहेत आणि प्रत्येक आदिवासी समाजातल्या जे घटक आहेत त्या घटकामध्ये प्रत्येकाची बोलीभाषा वेगळी आहे. गोंडांची गोंडी भाषा आहे, आंधांची मराठी भाषा आहे, कातकऱ्यांची वेगळी भाषा आहे, महादेव कोळ्यांची मराठी भाषा आहे आणि त्याचप्रमाणे कोलामांची कोलामी भाषा आहे, परधानांची मराठी भाषा आहे, माडिया गोंडांची माडिया भाषा आहे, खलदऱ्यामध्ये जे कोरकोर राहतात त्यांची वेगळी भाषा आहे, हिंदी मिक्स आहे. अशा विविध प्रकारच्या त्या भाषा बोलतात आणि त्यांची वेशभूषा जी आहे, राहणीमान जी आहे, त्या त्या प्रांतानुसार त्या त्या भागानुसार त्यांचे राहणीमान आहे. आणि जागतिक स्तरावर जास्तीत जास्त 2-3% महिला आज पोशाखामध्ये दिसतील, राहणीमानामध्ये दिसतील.
3: संपूर्ण भारतभरात आदिवासींची संख्या किती, कोणता घटक कोणत्या राज्यात संख्या जास्त आहे यावर आपण जेव्हा नजर टाकतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येते की 2001 जनगणनेनुसार भारतातील एकूण लोकसंख्येशी तुलना करता आदिवासींची एकूण लोकसंख्या 8.2% इतकी होती. सर्वात जास्त आदिवासी लोकसंख्या मिझोरम या घटक राज्यांमध्ये असल्याचे दिसून येते. मिझोरममध्ये एकूण लोकसंख्येच्या 94.38% लोकसंख्या आदिवासींची आहे. त्याखालोखाल नागालँड राज्याचा दुसरा क्रमांक लागतो. नागालँडमध्ये ही लोकसंख्या 89.15% आहे. तिसऱ्या क्रमांकाचा मेघालय असून तिथं आदिवासींची लोकसंख्या 85.94% इतकी आहे. महाराष्ट्रात ही आदिवासी लोकसंख्या 8.85% इतकी आहे.
4: भारताच्या वेगवेगळ्या प्रदेशात अनेक आदिवासी जमाती वास्तव्यास आहेत. आंध्र प्रदेशात

0: एखाद्या समाजाच्या जीवन जगण्याच्या पद्धतीला संस्कृती म्हणतात. संस्कृती समाजाची जीवनश पद्धती, जीवनमूल्य, रूढी परंपरा, चालीरीती, भाषा, कला, ज्ञान, नैतिकता आणि सामाजिक वर्तन इत्यादी घटकांचा समावेश होतो. निसर्गावर आधारित जीवनशैली ही आदिवासींची खरी संस्कृती म्हणता येईल.
1: आदिवासी जमातींचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांना आगळी वेगळी अशी खास संस्कृती आहे जी भारतीय नागरी समाज व्यवस्थेमध्ये दिसून येत नाही. भाषा, रूढी परंपरा, चालीरीती, सण उत्सव, सुख दुःखाचे प्रसंग यातून आदिवासी समाजाची संस्कृती खुलत जाते. आदिवासी संस्कृतीचा एक अविभाज्य आणि महत्वपूर्ण भाग म्हणजे आदिवासी हा निसर्ग पूजक आहे. त्या त्या प्रदेशातील आदिवासी जमाती त्या त्या प्रदेशातील डोंगर, दऱ्याखोऱ्या, नद्या, नाले, झाडे, पृथ्वी यांची मनोभावे पूजा करतात, म्हणून ते निसर्ग पूजक म्हटले गेले. तसेच ते आकाशातील सूर्य आणि चंद्राच्या पूजेबरोबरच आकाशातील अनेक तारे आणि तारकांचेही मनोभावे पूजा करीत असतात. बहुसंख्य आदिवासी समाजामध्ये मुलीला हुंडा देण्याची परंपरा आहे, त्याला देज म्हणतात.

0: काही आदिवासी समाजात मृत्यूनंतर अग्नी न देता दफन विधी केली जाते. मध्य प्रदेशामध्ये आदिवासी समाजाची परंपरा याविषयी बोलताना गोंडवाना पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉक्टर उर्मिला मार्को सांगतात.
1: राष्ट्रीय गोंडवाना पार्टी एवं अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद जॉइंट सेक्रेटरी की तरफ से विश्व के सभी आदिवासियों को मेरी तरफ से एवं आप सभी को जय आदिवासी जय जोहार. छत्तीसगढ़ बहुल्य आदिवासी प्रदेश है. स्वयं की भाषा संस्कृति एक महोत्सव एवं कृषि एवं प्रकृति पर आधारित है. आदिवासी समाज अपने संस्कृति अपनी धरोहर को जल जंगल जमीन की रक्षा करना समाज का पारंपरिक हक समझता है.
0: आदिवासी समाजात नृत्य ही विशेष सांस्कृतिक ओळख आहे. जसे तारपा नृत्य, डोंगऱ्यादेव नृत्य, सातपुड्यातील होळी नृत्य, विवाह नृत्य, ढोल नृत्य, गुजरातमधील गोपाळी नृत्य असे नृत्य प्रकार आदिवासी जमातींमध्ये प्रसिद्ध आहेत. तसेच या नृत्य प्रकाराबरोबरच वारली चित्रकला तितकीच प्रसिद्ध आहे. सण उत्सवात, विवाह सोहळ्यात ढोल, मांदल, डुलकीच्या तालावर घेर धरून नाचण हा नृत्य प्रकार गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील आदिवासींमध्ये प्रसिद्ध असल्याचं आपल्याला दिसून येतं. याच परिसरात अन्नधान्याला बरकत यावी आणि निपुत्रिकाला पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून इंदल पूजा करण्याची परंपरा आहे. इंदल म्हणजे पूजा विधीनं इंदिराजाला बोकड बळी देण्याची प्रथा. इंदल पूजा करण्यानं अन्नधान्याला बरकत येते, निपुत्रिकाला पुत्रप्राप्ती होते असा त्यामागचा श्रद्धाभाव या आदिवासींमध्ये दिसून येतो.
2: आदिवासी जमातीत परंपरेला प्राधान्य असते. परंपरेचा ठेवा एक पिढी दुसऱ्या पिढीस कथा, काव्य, नृत्य इत्यादी माध्यमाद्वारे देत असते. ही एक वेगळी संस्कृती आदिवासी जमातींमध्ये दिसून येते. सामूहिक आणि पारंपरिक पद्धतीने साजरे केले जाणारे अनेक सण उत्सव आदिवासी जमाती आदिम काळापासून साजरा करत आलेला आहे.
0: भारतातील आदिवासी हे भारतीय उपखंडातील सर्वात प्राचीन समाज समूहापैकी एक मानले गेलेत. आदिवासी समाज प्रामुख्यानं जंगल, पर्वत, डोंगर आणि दऱ्याखोऱ्यात वास्तव्य करणारा मूळ निवासी मानला गेलाय. वैदिक साहित्यात निषाद, शबर, पुलिंग, किरात, भील अशा आदिवासी जमातींचा उल्लेख आढळतो. तसेच तो रामायण आणि महाभारतातही आढळून येतो. रामायणात शबरीच्या रूपानं आपल्याला आदिवासी भेटतो, तर महाभारतात एकलव्याच्या रूपानं.
2: भारतातील आदिवासी हे आर्य संस्कृतीच्या आगमनापूर्वीपासून भारतात राहत आलेले आहेत. मध्य आणि सह्याद्री पर्वत रांगांमध्ये भील, गोंड, कोळी अशा आदिवासींचे प्राचीन आणि समृद्ध असे स्वतंत्र राजे आणि राज्य अस्तित्वात होती.
0: त्यात प्रामुख्याने गोंड राज्य, भील राज्य, कोच राज्य, खासी आणि जयंतिया राज्य, त्रिपुरा राज्य, नागा आणि मिझो राज्य या राज्यांचा उल्लेख करता येतो. गोंड राज्याची राणी दुर्गावती यांनी सन 1564 मध्ये मुघल सम्राट अकबराच्या सैन्याशी शौर्यानं लढा दिला. आदिवासी समाजाच्या प्रगतीत आदिवासी महिलांचं योगदान याविषयी सांगताना मुंबईच्या आदिवासी समाज कार्यकर्त्या शीतल मंदारी म्हणाल्या.
3: माझं नाव शीतल मंदारी. जागतिक आदिवासी दिनाच्या मी सगळ्यांना शुभेच्छा देते. सगळ्यात पहिले इंग्रजांशी आणि मुघलांशी लढणारी ही आदिवासी महिला होती वीरंगणा राणी दुर्गावती. झाशीच्या राणीची सहकारी होती, ती राणी झळकारी होती. त्या अशा आदिवासी महिला आहे, त्यांनी सगळ्यात पहिलं मुघलांशी लढलेलं आहे. म्हणजे आदिवासी महिला त्या समान वेदनच्या आहे, कारण की त्या कधी गर्भपात करत नाही. मुलगा असो किंवा मुलगी असो, त्या समान न्यायाला धाक देतात. आमच्या त्या आदिवासी महिलांना आणि त्यांना सन्मान केला जातो. आदिवासी महिला त्या आपल्या पुरुषाबरोबर शेतीचं काम करतात, जंगलात लाकड तोडली जातात, रस्त्यावर काम केलं जातं. त्या प्रत्येक आपल्या पुरुषाबरोबर त्या पाठीशी खंबीरपणे उभ्या. त्या जेव्हा भात लावणीला जात होत्या त्यावेळेस त्या ओवीतून सांगत होते की आपल्या राण्या कशा लढत होत्या आणि आपण समाजासाठी कसं काम केलं पाहिजे. आज ही कुठलीही गोष्ट असू द्या, त्या सगळ्यात पुढे असतात आणि आपल्या सहकार्याला ते मदत करतात. ते आज द्रौपदी मुर्मू हे आमची राष्ट्रपती आहे, पण तुम्ही बघा तिने पण तिचा जीवन संघर्षातून उभा केला आणि आज अभिमान आहे की आमची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहे.
0: आदिवासी चळवळींमधील प्रमुख उठावांमध्ये पहाडिया उठाव, तिलका मांझी उठाव, कोल उठाव, संथाळ हुल उठाव, भील उठाव, रंपा उठाव, हो आणि मुंडा उठाव, बिरसा मुंडा यांचं उलगुलान, भीमा नायकांची अंबापाणी लढाई, तंट्या भील यांचा निमाड परिसरातील संघर्ष आणि रोघाजी भांगरे यांचा सह्याद्री कड्याकपरातील लढा यांचा आपल्याला उल्लेख करता येतो. आदिवासी क्रांतीवीरांनी ब्रिटिश हुकूमती विरोधात अनेक उठाव केले.
2: आज आदिवासी समाज बऱ्याच क्षेत्रात वंचित राहतो आहे. आर्थिक प्रगती पाहिजे तशी अजूनही झालेली नाही. राजकीय क्षेत्रात आदिवासी नेते आहेत, पण सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणा अजूनही आहे. आदिवासी समाज शिक्षणापासून वंचित कसा आहे सांगताना

0: परभणीचे प्राध्यापक राजेश धनस्कर म्हणतात,
1: मित्रांनो खरं तर आदिवासींच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीसाठी शिक्षण हे अतिशय गरजेचं आहे, आवश्यक आहे. पण आज महाराष्ट्र असो किंवा भारत देशांमध्ये आदिवासींच्या साक्षरतेचं प्रमाण पाहिजे तसं नाही आणि त्यातल्या त्यात स्त्रियांमध्ये हे प्रमाण अतिशय नगण्य आहे. स्त्रियांमध्ये जसं शिक्षणाचं प्रमाण कमी आहे तसंच आदिम जमातीमध्ये सुद्धा साक्षरता अतिशय कमी आहे. कोलाम जमात असेल, तातकरी जमात असेल किंवा माडिया गोंड असेल, तर या जमातींना भाषेची समस्या एक फार मोठी अलीकडच्या काळात उद्भवत आहे. म्हणून भाषेचा प्रश्न सुटला तर या जमातीमध्ये शिक्षणाचा प्रसार होईल. काही जमातींमध्ये शिक्षणाचं प्रमाण अतिशय कमीच आपल्याला दिसायला लागते. 2011 जनगणनेनुसार देशामध्ये साक्षरतेचं प्रमाण आदिवासींमध्ये 59% होतं, पण राष्ट्रीय साक्षरतेच्या तुलनेमध्ये हे फारच कमी आहे. साक्षरतेचा जर निकष आदिवासी समाजासाठी लावला, वाचन आणि लेखनाच्या संदर्भामध्ये ग्रामीण भागात ही कमतरता जाणवते. म्हणून मला असं वाटतं की भारत देशातल्या सबंध आदिवासी समाजाने शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी जागरूक झालं पाहिजे.
0: भारतभरात जे वेगवेगळे विकास प्रकल्प उभे झाले ते बहुधा आदिवासींच्या जमिनीवर उभे केले गेलेत.
2: आदिवासी समाज आंदोलन आणि आदिवासी चळवळ याचा आदिवासी समाज प्रगतीत फार मोठा वाटा आहे. याच संदर्भात आदिवासी एकता विकास परिषदेच्या महाराष्ट्र अध्यक्षा पुष्पाताई आत्राम म्हणाल्या,
3: मी पुष्पाताई पंडितराव आत्राम, सामाजिक कार्यकर्ता, महाराष्ट्र शासन आदिवासी सेवा पुरस्कार प्राप्त रानारवणी जिल्हा यवतमाळ. प्रथमतः 9 ऑगस्ट या आदिवासी जागतिक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. महाराष्ट्राच्या आदिवासी चळवळीबद्दल बोलायचं झाल्यास महाराष्ट्रात आदिवासीच्या अनेक संघटना आहेत आणि देशपातळीवर आदिवासीच्या परिवर्तनासाठी न्याय हक्कासाठी लढा उभारणारे एक अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद न्यू दिल्ली या संस्थेची स्थापना 1967 तर दुसरी संघटना एकता परिषद महाराष्ट्र राष्ट्रात संघटनेची स्थापना 1993 शहादा जिल्ह्यात धुळे येथे झाली. आदिवासी विकास परिषद ही पूर्ण देशभर कार्यरत आहे. मी 1980 पासून आदिवासी क्षेत्रात काम करते. माझ्या मते आदिवासी विकास परिषद ही एक समाज घडविणारी चळवळ आहे. महाराष्ट्राच्या चळवळीचे नेतृत्व भगवराजी मळवी साहेब यांनी केले तर नंतर मधुराव पिचड साहेब यांनी केले. आदिवासी विकास परिषद या चळवळीमुळे आदिवासी समाज जागा झाला, जाणीव जागृती झाली, आत्मसन्मान साभिमान वाढला, त्याला घटनात्मक न्याय हक्क व अधिकाराची जाणीव झाली. जय आदिवासी, जय शिवाय, जय जवाहर, जय बुलबुलान, धन्यवाद.
2: भारतामधील या सर्व आदिवासी चळवळीतून काय साध्य झाले असा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की या चळवळीतून आदिवासींची अस्मिता आणि ओळख जपली गेली. शोषणाविरुद्ध संघटित लढ्याला बळ मिळालं. आदिवासींमध्ये सामाजिक आणि न्याय हक्कासाठीची जागृती निर्माण झाली.
0: आदिवासी समाजामध्ये चळवळी निर्माण झाल्या, साहित्य निर्माण झालं. आदिवासी साहित्याविषयी बोलताना चंद्रपूरचे नवोदित साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते ब्रह्मानंद मडावी म्हणतात,
4: आदिवासी आपली जी लोकगीत आहेत त्याची पारंपरिक गीत आहेत ती त्यांनी संकलित केली आणि त्याच्यामुळे अलीकडच्या साहित्यिक लोकांना किंवा अभ्यासकांना उपलब्ध झाली. कृतिशेष कवी भुजंग विश्राम यांचं कुलगुलान हा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला. आदिवासी साहित्य अस्मिता हे पुस्तक आलं. एकूणच भुजंग विश्राम हे आदिवासी साहित्यातील आणि कवितेच्या क्षेत्रातील लक्षण आहे. व्यंकटेश शापा यांचं गंधी संस्कृतीचा संदर्भ हे पुस्तक अतिशय प्रसिद्ध आहे. डॉक्टर तुकाराम मुंटे, दशरथ वडाळींच्या किनारती आणि महानग व्यवसाय नाटक प्रसिद्ध आहेत. पण डॉक्टर संजय नेवकरे, डॉक्टर राहेश्वरी गावित आदिवासी साहित्य चळवळीतील एक महिला म्हणून उषा किरण आता यांचं सुद्धा नाव घ्यावं लागेल. उषा किरण यांचं झुरकी असेल, लेखणीच्या तणावरी असेल ही पुस्तकं प्रसिद्ध आहेत. सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्या असे पुष्पाताई आत्राव, कुसुमताई आलाव कवयित्री, त्यांचा राणासांच्याकडे हा कविता संग्रह प्रसिद्ध आहे. डॉक्टर सकाराम दाकोरे यांचा हुईविधी नावाचा कविता संग्रह अलीकडे प्रसिद्ध झाला. जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं उल्लेख करणं गरजेचं वाटतं.
0: आदिवासी संघर्षाची फलनिष्पत्ती म्हणून नियोजन काळात आदिवासी विकासाच्या अनेक योजना राबविल्या गेल्यात. या समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी सरकार अनेक योजना आखत आहेत. नक्षलवादी मुला मुलींना मूळ प्रभावात आणण्याचं काम सुरू आहे. बंदुका सोडून सरकारला समर्पण करत आहेत, आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करीत आहेत.
2: आदिवासी समाजाची भाषा, संस्कृती, पेहराव, राहणीमान सर्व वेगळं असलं तरी त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख कायम ठेवत नवनवीन निर्माण होणाऱ्या तंत्रज्ञानाशी आदिवासी समाज स्वतःला जुळून घेत आहे.
5: आताच आपण जागतिक आदिवासी दिनानिमित्त विशेष कार्यक्रम ऐकला. लेखन केलं होतं प्राध्यापक डॉक्टर मोहन पावरा यांनी. निवेदन होतं कविता आत्राम आणि चेतन जाधव यांचं. सादर

0: करत्या होत्या कविता आत्राम. ही आकाशवाणी धुळे केंद्राची निर्मिती होती.
1: जागतिक आदिवासी दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम श्रोते आता आपण ऐकला ती धुळे केंद्राची निर्मिती होती. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
2: श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्य दिन, वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष या निमित्ताने
3: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
2: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य सादरीकरण.
3: नौसेना स्वरवंदना
2: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता स्थळ रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी मुंबई.
3: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क आहे.
2: तेव्हा श्रोते हो, या नौदल संगीताच्या स्वरधारात भारताची विजय गाथा अनुभवूया.
3: नौसेना स्वरवंदना.

0: सकाळचे 10 वाजतात. प्रसारित करीत आहोत बालमित्रांसाठीचा कार्यक्रम बालजगत. तत्पूर्वी जाहिरात आणि संदेश.
1: सारीचा साडी महोत्सव सुरू झाला बरं का. साड्यांच्या 1000 व्हरायटी, काही न्यू ब्रँड, त्यामुळे मी तर वर्षभरासाठीच्या घेत असते. मग अशी संधी तुम्ही तरी का सोडताय. आजच या श्री दूत सारीज, साती गल्ली सोलापूर.
0: श्रोते हो, बालजगत या कार्यक्रमात आज आपण ऐकूयात वक्तृत्व स्पर्धेत प्रावीण्य मिळवलेली वसुंधरा गुरव या बालमित्रिणीशी अणघा पुराणिक यांनी केलेल्या गप्पा गोष्टी.

0: बालमित्रांनो नमस्ते. बालजगत या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतीये मी अनघाताई. बालमित्रांनो, आपल्या बालजगत या कार्यक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळे बालमित्र मैत्रिणी तुमच्या भेटीला येतात. त्यांच्याकडे असणारे छंद कला आपण त्यांच्याकडून जाणून घेतो आणि त्यांच्याशी संवाद साधून तुमच्यापर्यंत ती प्रेरणा पोहोचते. अशीच एक बालमैत्रीण आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेली आहे. मला आवडेल की तिच्याचकडून आपण तिची ओळख करून घेऊया. तर तुझी ओळख आमच्या बालमित्रांना करून दे.
1: नमस्कार, माझं नाव वसुंधरा संजय गुरव. मी इयत्ता 8वी मध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव समता माध्यमिक विद्यालय धाराशिव आहे. या शाळेमध्ये मी इयत्ता 8वीत शिकते.
0: तर बालमित्रांनो, वसुंधरा ही बालमैत्रीण आपल्या भेटीला आलेली आहे. वसुंधरा, तुझं खूप खूप स्वागत. तुझं नाव खूप गोड आहे. तुझ्या नावाचा अर्थ माहिती तुला?
1: हो, माहिती ना. सांगशील? वसुंधरा म्हणजे पृथ्वी.
0: वसुंधरा, आमच्या बालमित्रांना तू ओळख करून दिली आहेस, पण तुझ्या घरामध्ये कोण कोण असतं ते सांगशील?
1: हो, माझ्या घरामध्ये मी, माझी आई, माझे बाबा आणि माझा छोटा भाऊ असतो.
0: आई आणि बाबा काय करतात?
1: माझी आई जिल्हा परिषदला शिक्षिका आहे. जिल्हा परिषद प्रशाला वडगाव सिद्धेश्वर येथे विज्ञान पदवीधर आहे माझी आई. आणि माझे बाबा सहाय्यक आयुक्त असतात जिल्हा कौशल्य विकासला धाराशिवलाच येथेच.
0: वसुंधरा, तुझे कोणकोणते छंद आमच्या बालमित्रांना तू ओळख करून देशील बरं?
1: हो, सर्वात आवडता छंद माझा वक्तृत्वच आहे. तसंच हार्मोनियम वाजवणे, गायन, चित्र काढणे, रांगोळी काढणे असे छंद आहेत माझे. पण त्यातून पण वक्तृत्वासोबतच आणखीन एक म्हणजे कॅलिग्राफी हा पण माझा छंद आहे.
0: हा काय प्रकार आहे?
1: कॅलिग्राफी म्हणजे एक अक्षर लेखनाचा प्रकार आहे. तर त्याच्यामध्ये अक्षर लेखन असतं, त्याच्याने आपले अक्षर पण इम्प्रूव्ह होत आणि ती आपण कला म्हणून पण जोपासू शकतो.
0: तू एवढ्या सगळ्या कला सांगितल्या, छंद सांगितलेस, तर तुला कोणता छंद विशेष आवडतो?
1: विशेष म्हणजे वक्तृत्वच मला खूप आवडतो आणि त्यासोबत कॅलिग्राफी पण मला आवडते.
0: या वक्तृत्व स्पर्धेमध्ये किंवा छंद तू जोपासतीयेस, तर याच्यासाठी तुला प्रेरणा कोणाकडून मिळाली?
1: ह्याची प्रेरणा मला माझ्या बाबांकडून मिळाली. कारण माझ्या बाबांना पण वक्तृत्वाची खूप आवड आहे. ते माझ्या वयात असतानाच त्यांनी पण अशा राज्यस्तरीय जिल्हास्तरीय जे वक्तृत्वाचे म्हणजे त्यांनी गाजवलेत, जे म्हणतात ना अनुवंशिकता, तर कदाचित त्यांच्याकडूनच दोघून माझ्यात उतरला असेल असं मला वाटतं.
0: आता तू 8वीला आहेस.
1: हो,
0: पण याची सुरुवात कशी झाली?
1: याची सुरुवात माझी अंगणवाडीपासून झाली. मराठी कन्याशाळेची अंगणवाडी होती. तर त्याच्यात म्हणजे वेशभूषा स्पर्धा होती आमची शाळेमध्ये. तर वेशभूषा स्पर्धेमध्ये मला माझ्या आईने 2 मिनिटांची एक स्क्रिप्ट लिहून दिली होती आणि तिथून माझी बोलण्याची सुरुवात झाली. आणि मुळात त्यावेळेस मला आत्मविश्वास नव्हता आणि म्हणजे अजून पण तो क्षण मला आठवतो की रडत रडत मी बोललेली तिथं. आणि त्याचे फोटो पण आहेत आता माझ्याकडे, मी कधी कधी बघते आणि त्या आठवणी जाग्या होतात माझ्या.
0: कसं वाटतं बरं इतका सगळा प्रवास? म्हणजे तू पहिल्यांदा खूप लहान वयामध्ये स्टेजवरती गेलीस आणि समोर जेव्हा प्रेक्षक आपण बघतो तेव्हा तुला रडायला आलं.
1: हो,
0: आता तेव्हापासूनचा आतापर्यंतचा प्रवास आता कसं वाटतंय?
1: आता मला म्हणजे असं मला असं फील होतं की कधी एकदा वक्तृत्व स्पर्धा येते आणि कधी मी जाऊन स्टेजवर बोलू असं मला वाटतं. म्हणजे खूप दिवस जर मी भाषण नाही केलं तर मला असं कुठेतरी मनामध्ये माझी एक शंका निर्माण होती, अजून कशी काय स्पर्धा आली नाही आपल्याकडे. तर मला असं होतं कधी कधी. आणि आधी माझ्यात, मी तर सांगितलं तुम्हाला, आत्मविश्वास नव्हता. तर हळूहळू तो इम्प्रूव्ह होत गेला. जसजसं मी 5वीत गेले, 6वीत गेले, माझा कॉन्फिडन्स इम्प्रूव्ह होत गेला आणि माझी बोलण्यातली कला पण इम्प्रूव्ह होत गेली.
0: आता ह्या सगळ्या गोष्टींसाठी तयारी खूप करावी लागते.
1: हो, बरोबर.
0: कारण मुळातच दुसऱ्यांसमोर जाऊन बोलणं ही एक कलाच आहे.
1: हो,
0: जी स्वतः आपण डेव्हलप करतो. तू म्हणालीस की इम्प्रूव्ह करत आलीस आता, पण ह्याच्यासाठी पूर्व तयारी खूप लागते.
1: हो,
0: तर काय लागते, कोण करून घेतं?

0: व तयारी तशी खूप लागते, तर त्यासाठी पहिल्यांदा आपलं अवांतर वाचन खूप असलं पाहिजे, आपली बॉडी लँग्वेज व्यवस्थित असली पाहिजे, आपला प्रत्येक शब्द हा व्यवस्थित उच्चारला गेला पाहिजे, आपला आवाज मुळात ठणठणीत असला पाहिजे. तर असे विविध आपल्याला गोष्टी कराव्या लागतात आणि मला ह्या गोष्टी सगळ्या माझ्या आईनी आणि बाबांनी शिकवल्यात.
1: आईची कशी मदत होते आणि बाबा नंतर त्याच्यासाठी कशी मदत करतात?
0: मी पहिला सांगितलं तुम्हाला की माझ्या बाबांनी पण स्पर्धेमध्ये जात होते माझ्यात वयात असताना. तर त्यांच्या ज्या जुन्या काळातल्या स्क्रिप्ट आहेत, म्हणजे ते ज्या वेळेस बोलले होते, तर त्या स्क्रिप्ट आतापर्यंत माझ्या बाबांनी जपून ठेवल्या आहेत.
1: कदाचित त्या तुझ्यासाठीच ठेवल्या. हा,
0: तर त्यांच्या ज्या जुन्या स्क्रिप्ट आहेत त्या स्क्रिप्ट मधले बरेच मुद्दे माझ्या स्क्रिप्ट मध्ये तुम्हाला बघायला मिळतील. तर म्हणजे तेच मुद्दे माझ्या भाषणामध्ये बाबांनी

0: तर म्हणजे तेच मुद्दे माझ्या भाषणामध्ये बाबांनी काढून ठेवलेले असतात आणि तेच मुद्दे माझी आई सिरियली लावते, त्याची मला पुन्हा तयारी करून घेते, पुन्हा ती स्क्रिप्ट आई लिहिते माझी, तर लिहिल्यानंतर ती पुन्हा वाचायला बाबांकडे देते, मग बाबा त्यातले करेक्शन करतात आणि पुन्हा आईला देतात, मग आई पुन्हा एकदा लिहून काढते, मला पाठांतराला देते, मी व्यवस्थित पाठांतर करते आणि मग पुन्हा पाठांतर झालं की आई रिहर्सल घेते माझी, मग पुन्हा रिहर्सल झाल्यानंतर आई मला चुका सांगते, मग त्या चुका इम्प्रूव्ह करून मी पुन्हा एकदा बाबांना करून दाखवते, मग बाबा त्या चुका सांगतात आणि मी दोघांपुढे करून दाखवते आणि अशी माझी तयारी होते.
1: अशा पद्धतीने तू फायनल स्टेज पर्यंत जाते. बरं, ह्या सगळ्यासाठी किती वेळ लागतो? समजा आता स्पर्धा एक दोन महिने आधी तुला कळते की स्पर्धेत नाव नोंदणी केलंयस, तर मग तू त्याच्यासाठी किती वेळ देतेस? कारण शाळेचा अभ्यास हे दोन्ही कसं करतेस?
0: तर मॅक्झिमम म्हणलं तर मला एक आठवडा लागेल मॅक्झिमम. आणि जर विषयाला अनुसरून ते भाषणाचे म्हणजे मुद्दे किती आहेत, वेळ किती आहे, 5 ते 7 मिनिट किंवा 8 ते 10 मिनिट, जर 8 ते 10 मिनिट असेल तर मॅक्झिमम मला एक आठवडा लागेल आणि जर 5 ते 7 मिनिट असेल तर 1-2-3 दिवसांमध्ये कव्हर करू शकते मी.
1: आतापर्यंत तुझा भरपूर आत्मविश्वास वाढलाय. वसुंधरा, असं सांग की घरामध्ये तर आईबाबांचं प्रोत्साहन तुला आहेच, किंवा बाबांची विशेष प्रेरणा की त्यांच्या शालेय काळामध्ये त्यांनी वक्तृत्व स्पर्धा गाजवलेल्या आहेत, पण शाळेचं पण तेवढंच मुलाचं सहकार्य असतं मुलांच्या घडण्यामध्ये, तर शाळेची कशी मदत होती, तुझ्या शिक्षकांची कशी मदत होते ते पण सांग.
0: माझ्या शाळेने पण मला खूप सपोर्ट केला, म्हणजे समता माध्यमिक विद्यालय जे आहे ती 8वी ते 10वी पर्यंत आहे आणि 1-7वी पर्यंतची म्हणजे मराठी कन्या शाळा, तर मराठी कन्या शाळेकडून पण मला खूप प्रोत्साहन मिळालं, आमचे सर्व शिक्षक मला सतत प्रोत्साहन करायचे आणि आता जस्ट मी समता माध्यमिक विद्यालयात आले तर तिथलीही शिक्षक सर्व शिक्षक आमचे क्लास टीचर सर कासेगावकर सर पण मला खूप प्रोत्साहन करत असतात, म्हणजे जर एखादा दिवस माझा अभ्यास वगैरे राहिला सर सतत मला प्रोत्साहन करत असतात, मला सर माझ्या बाबांचा चेहरा मला आठव असं सारखं सांगत असतात की असं का करती तू, अभ्यास कम्प्लीट करत जा, बाबा बघ किती, असं म्हणजे सतत मला प्रोत्साहन करत असतात,
1: प्रेरणा देण्याचं काम. कारण असं आपण बघतो ना की मुलं कमी वेळात घरी असतात, जास्त वेळ शाळेत असतात, तर शाळेतल्या शिक्षकांचा वर्ग शिक्षकांचा खूप प्रभाव त्यांच्यावरती असतो, त्यांनी दिलेल्या सूचनांचं ते तंतोतंत पालन करतात. आणि कधी असं होतं का की ऐनवेळेस तुला बोलायला उभं, कारण शिक्षकांना खूप आत्मविश्वास असतो की आपली ही विद्यार्थिनी छान बोलते, तर असं तुला कधी झालंय का?
0: असं कधी झालेलं नाही, म्हणजे शिक्षक 2-4 दिवस आधी सांगतात आम्हाला की कार्यक्रम आहे शाळेमध्ये तयारी करून या, तर तयारी करून येतो आम्ही, तसं कधी प्रसंग आला नाही आजपर्यंत.
1: बरं, आणि आता तू जसं सांगितलंस की आई तयारी करून घेते, पॉइंट काढते, त्यानंतर बाबांना दाखवते, मग परत लिखाण करते, म्हणजे आईची मेहनत खूप आहे याच्यासाठी. तर तुझं वय वाढतंय, तसं तुला वाटतंय का की आईच्या पॉइंट्समध्ये आपण आपले पॉइंट्स काही भर घालायला पाहिजे आणि पुन्हा ते स्क्रिप्ट आपण तयार करायला पाहिजे, काय सांगशील? बरं,
0: हो मला वाटतं तसं, कारण आईचे बरेच मुद्दे घ्यायचे राहतात, तर मी आईला सांगत असते की आई हे बघ इथं आपलं हे राहिलंय, इथं आपल्याला हे घ्यायला पाहिजे, इथं आपल्याला प्रभावी करण्यासाठी हे केलं पाहिजे, हे वाटत नाही प्रभावी, तर सांगत असते मी आईला आणि वेळ आलेली पण आहे तशी 2-3 वेळा.
1: आता आपण तुझ्या स्पर्धेकडे वळूया की तू आतापर्यंत कोणकोणत्या स्पर्धांमध्ये भाग घेतलाय.
0: आतापर्यंत राज्यस्तरीय म्हणलं तर 6 ते 7 राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये मी भाषण केलेलं आहे आणि जिल्हास्तरीय, विभागस्तरीय, शाळास्तरीय अशात पण 6 ते 7 स्पर्धा झाल्यात माझ्या. जिल्हास्तरीय 6 झाल्यात आणि राज्यस्तरीय 7 झाल्यात.
1: बक्षीस किती ह्याच्यात मिळालेले?
0: बक्षीस तसं म्हणलं तर प्रशस्ती पत्रक तर आपल्याला मिळतच, शिवाय सन्मान चिन्ह आणि रोख रक्कम पण दिली जाते. तर आतापर्यंत म्हणजे सर्व स्पर्धा मिळून माझे 45,000 रुपये माझ्या बँकेमध्ये जमा आहेत ह्या सर्व स्पर्धांचं.
1: भरपूर रक्कम बक्षीस म्हणून मिळालेली आहे. बर, कधी असं होतं का की एखादी स्पर्धा आपण खूप तयारी करून जातो पण समोर स्पर्धक पण तितक्याच तयारीने आलेले असतात, कधी कदाचित आपली काही चूकही नसते पण आपल्याला स्पर्धेत बक्षीस मिळत नाही किंवा एखादा नंबर येत नाही, तर अशा वेळेस असं कधी तुला झालंय का आणि काय वाटतं अशा वेळेस?
0: हो, तसं मला 2 वेळेस झालंय अनुभव माझा की एकदा मी स्पर्धेला गेले होते अशीच तुळजापूरला, तर तिथं माझी छान तयारी झाली होती, आईनिक तयार करून घेतलं, बाबांनी घेतलं, छान पण बोलले होते मी, पण कसं की म्हणजे आपलाच नंबर येईल असं आपण गृहित धरू शकतो पण ते आपलं कधी कधी आपला नंबर येऊ पण शकत नाही, तर तसं म्हणजे तिथं स्पर्धक पण तेवढेच होते जास्त आणि दुसऱ्या जिल्ह्यातून वगैरे आलेले स्पर्धक

0: होते, त्याच्यामुळं स्पर्धा खूप होती तिथं. तर माझा तिथे नंबर आला नाही तर मला खूप वाईट वाटलं होतं. मी इतकी रडले की असं वाटत होतं की असं जाऊ आणि पुन्हा एकदा भाषण करून असं यावं वाटत होतं मला. पण माझ्या बाबांनी माझी खूप समजूत काढली की असं सांगितलं माझ्या बाबांनी तेव्हा की स्पर्धा ही केवळ जिंकण्यासाठीच नसते तर आपल्याला त्या स्पर्धेतून काहीतरी मिळालं ना, आपण त्या मंचावर जाऊन बोललो तरी ह्याचा आपल्याला काहीतरी त्या स्पर्धेतून मिळालं आपल्याला घेण्यासारखं, म्हणजे आपल्या स्पर्धेचं जाण्याचं समाधान आपल्याला मिळालं. म्हणजे प्रत्येक वेळेस आपला नंबर येईल असं गृहीत धरून चालायचं नाही ना, असं माझ्या बाबांनी मला त्यावेळेस सांगितलं.
1: आणि त्याच्यामुळे तुला जास्त ऊर्जा मिळाली असेल, कारण प्रत्येक वेळेस आपला नंबर येतोच असं नाही, परंतु कधी कधी परिस्थिती जरी आपल्याला अनुकूल नसली तरी आपण परत पुढच्या वेळेस त्याच्यामध्ये सुधारणा करू शकतो. असं म्हणतात की लगेच यश मिळालं की आपल्या डोक्यात जाऊ शकतं आणि मग पुढे आपली प्रगती खुंटू शकते. त्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. तू कोणकोणते विषय आतापर्यंत स्पर्धेसाठी हाताळलेस?
0: तर माझ्या सगळ्यात आवडतीचा विषय सांगते मी. आवडतीचा विषय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, हा विषय मला खूप आवडतो.
1: सगळ्यांचंच प्रेरणास्थान
0: आणि त्यांच्याविषयी बोलताना ना असं अंगामध्ये म्हणजे एकदम स्फूर्ती येते की बोलण्यात पण म्हणजे असं म्हणजे आपल्याला बोलावंसं वाटतं त्या विषयावर, इतका छान विषय आहे तो. आणि शिवाजी महाराजांवर पण मी 2-4 वेळेस बोललेली आहे. आणि सर्वधर्म समभाव, पुन्हा स्त्री भ्रूण हत्या, पुन्हा संस्कार धन हे श्रेष्ठ धन, लोकशाहीरांना भाऊ साठे, अशा बऱ्याच विषयांवरती बोललेली आहे.
1: तुझं आवडतं व्यक्तिमत्व आणि अर्थातच सगळ्यांचं आवडतं व्यक्तिमत्व प्रेरणादायी असं छत्रपती शिवाजी महाराज, तर तू आमच्या बालमित्रांना त्याचं एक छोटस उदाहरण दाखवशील?
0: म्हणजे करून दाखवायचं? हो चालेल. तर सुरुवात करते मी. राजश्रिया विराजित सकळ गुण मंडळीत, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, हिंदवी स्वराज्य संस्थापक, भोसले कुलदीपक, मुघल दल संहारक, कीर्तिवंत, बुद्धिवंत, ज्ञानवंत, शीलवंत, राजाधिराज योगी राजा जाणता राजा, दुर्गपती, गजपती, अश्वपती, भूपती, प्रजापती, राजनीती धुरंदर, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, अष्टावधान जागृत, न्यायालंकार मंडित, सुवर्णरत्न श्रीपती, श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा.
1: वा, मला वाटते की तू जसं सांगितलंयस की आपण जसं म्हणतो की नुसतं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जरी घेतलं तरी आपल्या अंगावरती रोमांच उभे राहतात. आणि तू ज्या पद्धतीनं महाराजांचं वर्णन केलंस ते खरंच खूप प्रेरणादायी असंच आहे आणि तुला स्वतःला पण एक नवीन ऊर्जा परत एकदा मिळाली. असं कधी वाटतंय का वसुंधरा की आपण भाषण करून आलो, नंबर पण मिळाला, पण कुठेतरी आपलं हे राहून गेलं, असं होतं ना कधी कधी?
0: होतं.
1: तर सांगशील काय असं कधी वाटतं?
0: होतं. आणि माझे बाबा काय म्हणतात की तुझं भाषण करताना जर एखादं वाक्य वगैरे विसरलं तर तिथं गडबडून जायचं नाही, आपलं मन आणि वाक्य जोडायचं नाही तर पुढचं जोडायचं. तर असं माझं 2-3 वेळेस झालेलं आहे की वाक्य माझं विसरतं पण मी लगेच पुढचं घेते. तर घरी आल्यानंतर माझ्या लक्षात येतं अचानकच की अरे आपलं हे वाक्य राहिलं होतं, आणि मी लगेच सांगते बाबांना. तर बाबा म्हणतात असं जोडलं ना तू, आपलं झालं ना व्यवस्थित. ओके, असं होतं कधी कधी.
1: कधी कधी असं होतं की आपण करून आलो भाषण आणि असं वाटतं की नाही अजून चांगलं झालं असतं, किंवा दुसऱ्यांचं ऐकल्यानंतर नंबर जरी मिळाला तरी असं म्हणतात की आपलं स्वतःचीच कामगिरी आपल्याला कधी कधी समाधानकारक वाटत नाही, अजून आपण करायला पाहिजे होतं असं वाटतं.
0: आणि शिकायला पण मिळतं काही स्पर्धकांकडून.
1: अगदीच बरं. वसुंधरा, आता तुझा शाळेचा पण प्रवास वाढतोय, कारण आता 9वी 10वी पुन्हा तुझं भविष्य, तर तुला काय बनायचंय मोठेपणी?
0: IAS बनायचंय मला.
1: अरे वा, खूप छान. आणि तुझी प्रेरणा घेऊन सगळ्याच बालमित्रांना असं नवीन आपण काहीतरी टप्पा गाठायला पाहिजे जो की वेगळा आहे, कारण हा खरंच खडतर प्रवास आहे. सामान्य शिक्षणापेक्षा अवांतर खूप सारं वाचन करावं लागतं, अवांतर बऱ्याचशा गोष्टी शिकाव्या लागतात, आणि मेन म्हणजे पेशन्स, संयम खूप ठेवावा लागतो. मला वाटतं की तुझ्या बाबांकडे बघून तुला तो मिळाला असेल की आपण कसं असायला पाहिजे.
0: माझे बाबा खूप हार्डवर्कर होते, म्हणजे ते जेव्हा माझ्या वयाचे होते तेव्हा त्यांच्या घरची परिस्थिती खूप म्हणजे गरीब होती. तर ते जे माझ्या वयापेक्षा ते मोठे असतील 10वीला वगैरे, तर ते पेपर टाकायचे पहाटे, पेपर टाकायचे आणि म्हणजे येरमळ्याची वगैरे यात्रा असते ना, तर त्यात ते नारळ विकायचे. पावसामध्ये बसून ते चक्क दातानी म्हणजे नारळ सोडून विकायचे. तर ते जेव्हा मला सांगतात

0: तेव्हा मला त्यांची जाणीव होते खरंच.
1: म्हणजे हे सगळं तू त्यांच्या शब्दातून अनुभवलेलं आहेस, त्याची जाणीव तुला आहे. असं आपण बघतो की आता जी तुमच्या मुलांची पिढी आहे त्यांना छान सुविधा मिळाव्यात, शाळा पण छान मिळाव्यात म्हणून आई वडील सतत धडपड करत असतात. परंतु तुमच्या आई बाबांना ते सगळं मिळालेलं नाहीये, प्रतिकूल परिस्थितीतून ते पुढे येऊन त्यांनी अनुकूलता मिळवली आहे. पण तुम्हाला अनुकूलताच मिळावी यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. आणि तुझ्या सगळ्या ह्या प्रवासामध्ये शाळेचं कसं योगदान तुला मिळतं? कधी कधी अभ्यास राहतो, कधी या छंदाकडे, किंवा कधी स्पर्धा तोंडावर आली की 8 दिवस त्याची तयारी करावी लागते, मग शाळेतले शिक्षक कसं सहकार्य करतात, तुझा अभ्यास कसा भरून काढतेस तू?
0: हा, म्हणजे आता स्पर्धा वगैरे आली तर मी सगळ्यात पहिल्या शिक्षकांना इन्फॉर्म करत असते की सर किंवा मॅडम, हे बघा माझी स्पर्धा आहे तर मी शाळेत येऊ शकणार नाही किंवा अर्धी शाळा करून घरी जाईन असं इन्फॉर्म करत असते. तर सर किंवा मॅडम माझं ते कव्हर करून घेतात. मॅडम मला हा पॉईंट समजला नाही किंवा हा चॅप्टर समजला नाही तर मॅडम किंवा सर लगेच कव्हर करून घेतात.
1: म्हणजे त्यांचं तुला छान सहकार्य मिळतं.
0: सहकार्य आहे.
1: तुला कोणता विषय जास्त आवडतो?
0: मला गणित विषय खूप आवडतो.
1: आणि सोपा कोणता जातो?
0: सोपा गणितच जातो मला.
1: आणि अभ्यासासाठी आता तुझ्याही शिक्षिका आहे तू सांगितलंस, आणि बाबा पण चांगल्या पदावरती काम करतात, तर अभ्यासासाठी मदत कोणाची होते?
0: अभ्यासासाठी म्हणलं तर दोघांची पण मदत होते, पण कसं की दोघांना पण वेळ मिळत नाही. तरी मी आईला वेळात वेळ काढून प्रश्न विचारत असते, ती मला त्यांचं निवारण पण करून देते. पण बाबांना वेळ नसतो, तरी पण ते वेळात वेळ काढून माझ्याशी संवाद साधतात, मी विचारलेल्या प्रश्नांची ते उत्तरे देतात, ते शंकेचं निवारण करून मला ते सांगतात वेळात वेळ काढून.
1: वसुंधरा, तू सांगितलंस की तू बऱ्यापैकी बक्षिसाची रक्कम जमवली आहेस, आणि मुलांना म्हणजे आईबाबांनी जरी पैसे दिले तरी ते आपल्या स्वतःसाठी काहीतरी खर्च करतात, तर तू त्या रकमेचं काय केलंयस, कसं नियोजन आहे तुझं?
0: म्हणजे आतापर्यंत जी माझी रक्कम जमा झालेली आहे, म्हणजे कोविड काळामध्ये जेव्हा आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मॅडम होत्या, तर त्यावेळेस मी माझ्या स्पर्धेमध्ये रक्कम मधील 5,000 रुपये मी सीएम फंडासाठी दिले होते कोविड काळामध्ये.
1: खूप छान. तुला हे द्यावं वाटलं हे विशेष आहे, कारण मुलांना पैसे मिळाले की ते आपल्या स्वतःसाठी खर्च करावं असं वाटतं आणि साहजिक आहे बाल मनाला वाटणं. पण तू खूप मोठी जबाबदारी आहे, एक सामाजिक दायित्व आहे, खूप मोठे शब्द आहेत खरं तर, पण तू ते करून दाखवलंस कृतीमधून. आणि तुझ्या ह्या एकंदर सगळ्या जडणघडणीमध्ये आईबाबांशिवाय अजून कोणाकोणाचं योगदान आहे असं तुला वाटतं?
0: आईबाबांशिवाय म्हणलं तर मी एकाच व्यक्तीचं मला नाव सुचतं, ते म्हणजे आमचे एक बप्पा काका आहेत, त्यांचं नाव युवराज नळे आहे. तर आईला किंवा बाबांना असं म्हणजे स्पर्धेचं पण पटकन इन्फॉर्म होत नाही की स्पर्धा इथे आहे, तर त्यांना एखादी स्पर्धा म्हणजे अशी वक्तृत्वाची वगैरे सापडली की ते पहिल्यांदा आईला इन्फॉर्म करतात की अशी अशी स्पर्धा आहे. आणि त्यांचं पण खूप योगदान म्हणजे माझ्या आतापर्यंतच्या प्रवासामध्ये बऱ्याच स्पर्धा आहेत, त्यांनीच माझ्यापर्यंत पोहोचवल्या की स्पर्धा आहेत, भाग घ्या. आणि आपल्या तुळजाभवानी स्टेडियम वरती महासंस्कृती महोत्सव झाला, तो आपण पाहिलाच असेल सगळ्यांनी, तर त्याच्यामध्ये शिवचरित्र कथनासाठी त्यांनी संधी मला उपलब्ध करून दिली होती बप्पा काकांनी, तर त्यांच्यामुळंच तिथं मी बोलू शकले. शिवचरित्र कथन त्यांच्यामुळंच मला तिथं संधी मिळाली होती, म्हणजे पहिल्यांदाच तेवढा मोठा मंच मला बघायला मिळाला.
1: कारण आपण म्हणतो ना की फक्त जडणघडणीमध्ये आई बाबाच नाही तर समाजातील इतर घटक, आपले शेजारी, आजूबाजूचे लोक,
0: आजी आजोबा ह्यांचा पण मला सपोर्ट आहे. म्हणजे माझे जे वडिलांचे वडील आहेत त्यांना अण्णा म्हणतो आम्ही, तर अण्णांचा पण खूप सपोर्ट आहे मला. म्हणजे त्यांना कळतं मी जर त्यांना एखादं भाषण करून दाखवलं किंवा एखादा व्हिडिओ जर आईने अण्णांना दाखवला तर अण्णा मला लगेच चुका सांगतात की हे बघ तुझं इथं राहिलंय, हे तू इथं करायला पाहिजे होतंस, तू हे इथं घ्यायला पाहिजे होतंस, लगेच अण्णा चुका सांगतात. तर त्यांचाही सपोर्ट आहे आणि आजीलाही तितकंच कौतुक वाटतं माझं. म्हणजे कसं बाबांचं तर तिला वाटतंच, तशिवाय बाबांसारखीच मी आहे ह्याचं पण तिला खूप कौतुक वाटतं माझ्या आजीला. आणि असं स्पर्धेमध्ये वगैरे व्हिडिओ वगैरे काढते आई माझी भाषणाचे, तर ती सगळ्यांना पाठवते, म्हणजे माझ्या आजीला, म्हणजे आईच्या आईला पाठवते. तर ती व्हिडिओ बघितल्या बघितल्या तिला इतका आनंद होतो की ती फोन लावून चक्करडायला लागते, तिला आनंदाश्रू बाहेर येतात तिचे लगेच. म्हणजे तिला इतका आनंद होतो माझं भाषण ऐकून आईच्या आईला. माझ्या
1: आजी आजोबांसाठी नातवंड म्हणजे दुधावरची साय असते, आणि तुझी ट्रॉफी, तुझे सर्टिफिकेट्स हे बघून सगळं त्यांना खूप कौतुक वाटत असेल. वसुंधरा, आता तुझ्यासारखेच आमचे बालमित्र आहेत की जे खूप लहानपणापासून काहीतरी विशिष्ट कला आपण करावी, छंद जोपासावेत, पण थोडंसं भरकटल्यासारखं होतं किंवा कोणाला आवड असतेच असं नाही,

0: तर तू अशा बालमित्रांना काय सांगशील बरं जाता जाता?
1: आपल्याला जर एखादी कला जोपासायची असेल, म्हणजे मी आव्हान करायला एवढी मोठी नाही, पण माझ्या या प्रवासातील मी सांगते फक्त, आपल्याला जर एखाद्या कलेमध्ये असं बनायचं असेल चांगलं, तर आपल्या त्या गोष्टीवर फोकस खूप असला पाहिजे. आता आपल्याला जर वक्तृत्वामध्ये पुढे जायचं असेल तर आपलं अवांतर वाचन सगळ्यात पहिलं खूप छान असलं पाहिजे. म्हणजे मिळेल तिथं आपण वाचन केलं पाहिजे, पेपर किंवा अवांतर वाचनाची पुस्तकं वाचली पाहिजेत, विविध लेखक साहित्यिक यांची पुस्तकं वाचली पाहिजेत, आणि आपला आवाज ठणठणीत असला पाहिजे, आपल्या आवाजामध्ये चढ उतार असले पाहिजेत. आता एखादा गंभीर प्रसंग आहे आपल्या भाषणामध्ये, तर तिथं आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव गंभीरच असले पाहिजेत. एखादा दुःखाचा प्रसंग आहे, तिथं आपला आवाज हळूच असला पाहिजे. आणि आनंदाचा असेल तर आपल्या चेहऱ्यावरती आनंद दिसला पाहिजे आपल्याला. आणि आपण जे बोलतो ते ऐकणाऱ्या श्रोत्याच्या मनामध्ये गेलं पाहिजे. आणि आपला आवाज इतका छान असला पाहिजे की असं एखादं जर म्हणजे स्पर्धेमध्ये असतातच लोक मोबाईल घेऊन बसणार किंवा असे काहीतरी खात बसणार, तर त्यांचं लक्ष आपण वेधून घेतलं पाहिजे आपल्या आवाजाने. इतकं आपली बोलण्याची म्हणजे आपलं आपण स्किलफुली बोललं पाहिजे असं म्हणणं आहे.
0: मला असं वाटतं की तू हे सगळं आरशासमोर बघून बोलतेस का? हो, तुलाच कळायला पाहिजे तुझे एक्सप्रेशन कसे असतात.
1: आपले एक्सप्रेशन पण छान असले पाहिजेत, प्रसंगाला अनुसरून असले पाहिजे एक्सप्रेशन. आणि आपण जर आपल्याला स्वतःला ओळखायचं असेल, आपले एक्सप्रेशन, आपली बॉडी लँग्वेज कशी आहे, आपले हातवारे कसे आहेत, तर हे आपल्या स्वतःला ओळखायचं असेल तर आपण आरशासमोर उभारून रिहर्सल केली पाहिजे. म्हणजे ते स्वतःच्या मनात बिंबत आपल्याला काय करायचं आहे, पुढे आपल्याला कशी इम्प्रुव्हमेंट होऊ शकते आपल्यामध्ये, सगळं कळलं पाहिजे. त्यासाठी आपण आरशा पुढे उभारून रिहर्सल केली पाहिजे. म्हणजे कधी जर आपल्याला स्पर्धेमध्ये अपयश जर आलं, तर मला पण आलेलं आहे, दोन वेळेस मला तर अपयश आलेलं आहे. तर माझे बाबा सतत समजूत काढतात, माझे मी सांगितल्याप्रमाणे सतत समजूत काढतात. तर ते मला हरिवंश राय बच्चन आहेत, त्यांची एक गाजलेली कविता आहे, कोशिश करणे वालों की कभी हार नाही होती. तर बाबा माझे त्या ओळी मला आठवण करून देतात. तर त्या ओळी अशा आहेत की लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चीटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. चढ़कर गिरना, गिरकर चढ़ना न आखरता है, आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती.
0: वाह, खूप छान. तू छोट्या छोट्या टिप्स आहेत पण खूप महत्वाच्या आहेत. अगदी भाषण स्पर्धेत जरी नाही सहभाग घेतला तरी आपल्याला कोणाशी बोलायचं असेल, आपला जर मुद्दा समजून सांगायचा असेल, तर तू जसं म्हणाली की आपला आवाज ठणठणीत असला पाहिजे, आपला प्रत्येक शब्द स्पष्ट उच्चारला गेला पाहिजे, तो समोरच्याला व्यवस्थित कळला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, तू सांगितल्या असते. आणि तर तू छान अशीच प्रगती कर आणि राज्यस्तरापर्यंत पोहोचली असत, तशीच तू राष्ट्रीय स्तरापर्यंत पण कामगिरी कर. आणि तुझ्या भविष्य काळामध्ये तू IAS पण बनणार आहेस, त्यासाठी पण तुला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि तुझ्या या एकंदरीतच प्रवासासाठी आकाशवाणीच्या वतीने आणि आमच्या बालमित्राच्या वतीने तुला खूप शुभेच्छा. तू सहभागी झालीस त्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: श्रोते हो, बालजगत या कार्यक्रमात आत्ताच आपण वक्तृत्व स्पर्धेत प्रावीण्य मिळवलेली वसुंधरा गुरव या बालमतीनिशी अणघा पुराणिक यांनी केलेल्या गप्पा गोष्टी आपण ऐकल्यात. याबरोबरच बालजगत हा बालमित्रांसाठीचा हा कार्यक्रम आम्ही तर संपवित आहोत. हा कार्यक्रम पुनः प्रसारित करण्यात आला.
1: दूध सारीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी. श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर.
2: बालमित्रांशी गप्पा गोष्टी सोबत धमाल मस्ती गाणी, कधी मारू शाळेत फेरफटका, ऐकूया निरागस वाणी. चित्रकला, संगीत, खेळ यात असतात बालकलाकार निपुण, साधतात बालमित्रांशी संवाद दर रविवारी सकाळी 10 वाजता बालजगतच्या माध्यमातून FM बँडच्या 101.3 MHz वरून आणि जगभरातल्या बालमित्रांशी न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.

आशा भोसले यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं श्रीधर फडके यांचं. FM 101.3 MHz वर आणि न्यूज ऑन ए

0: न्यायविभाग या मालिकेचा भाग 6वा हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 10:45 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतांजली.
1: रसिक हो, गीतांच्या शब्दांनी नात्याची घट्ट होते वीण, चैतन्याचा खळाळता झरा लुप्त होतो शीन. अतीव समाधानाचे भाग्य वाटते म्हणे जेव्हा ऐकविते हॅलो आपकी पसंद आपली धाराशिव आकाशवाणी.

0: काय करतोय?
1: काढतोय फोटो.
0: काय रे फोटो आले?
1: डाव्या डोळ्यानं काढतोय फोटो. डाव्या डोळ्यानं काढतोय फोटो.
0: फोटो आले.

0: पटलं तर व्हय म्हणा या चित्रपटासाठी रोशन सातारकर यांनी गायलेलं चिंतामणी पोद्दार यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं बाळ पळसुले यांचं.
1: श्रुती हो, एका पत्रात दडलेला असतो भावनांचा महासागर, तोच जेव्हा सूर लावतो होतो स्वरामधला सागर. अशाच आठवणींचा सोहळा आमचा पत्रगीत कार्यक्रम, जिथे शब्द, सूर आणि हृदय एकत्र येतात. पत्रातून गाण्यापर्यंतचा हा प्रवास जरूर ऐका.

मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी आणि शनिवारी रात्री 10 वाजता कार्यक्रम पत्रगीत आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून आणि प्रसार भारती न्यूज 1 AIR या मोबाईल ॲप वरून.

0: बाबा कॉलेजची फी जास्त आहे.
1: बेटा
2: आठवते बोनसचे काही पैसे आपण दुसऱ्या खात्यामध्ये ठेवले होते.
1: 2 वर्षांपासून खात्यामध्ये काही व्यवहार झालेला नाही, कदाचित इनऑपरेटिव्ह झालं असेल.
3: मग आता बँकेमध्ये जाऊन किंवा व्हिडिओ केवायसी ने केवायसी अपडेट करा, खातं होईल ऍक्टिव्ह एकदम फ्री. चल
0: कुठे
3: ऍडमिशन घ्यायला, खातं झालं ऍक्टिव्ह.
4: आरबीआय सांगते
5: जाणकार बना, सतर्क राहा.

वहिनी या चित्रपटासाठी अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेलं, विनायक रहाटेकर यांचं गीत आपण ऐकलं, उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आपला मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतांजली आम्ही तर संपवित आहोत.

हरितक्रांतीचा वसा घेऊनी धवलक्रांतीचा विडा उचलुनी बळीराजाची यशोगाथा सांगते माझी आकाशवाणी. सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता ऐकत रहा घर शिवार अन किसान वाणी. शेतकऱ्यांना समर्पित करते धारा.

0: शिव आकाशवाणी आणि हो जगभरातील श्रोते हो डाउनलोड करा न्यूज ऑन AIR ऍप आणि आपण असाल तिथे ऐका आपली लोकप्रिय धाराशिव आकाशवाणी।
1: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत। सकाळचे 11 वाजले आहेत। प्रसारित करीत आहोत नाट्य संगीताचा कार्यक्रम नाट्यपराग।

द्रौपदी या नाटकासाठी इंदिराबाई खाडीलकर यांनी गायलेलं कृप खाडीलकर यांचं नाट्यपद आपण ऐकलं. श्रोतेहो नाट्यपराग हा नाट्यसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

कार्यक्रमात यानंतर पण ऐकूयात दुरितांचे तिमिर जाओ. या नाटकासाठी बाळकोल्हटकर यांचं हे नाट्यपद, स्वरबद्ध केले भालचंद्र पेंढारकर यांनी.

0: दूध साडीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी, श्री दूध साडीज, साठी गल्ली सोलापूर।
1: कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूयात

0: भविष्याचे नियोजन करूया, थेंब थेंब पाणी वाचवूया।
1: आपण आता निश्चय करू, काटकसरीने पाणी वापरू।
0: निष्काळजी कराल पाण्याची, वेळ येईल भटकंतीची।
1: आपला आपण विचार करा, गरजेपुरते पाणी वापरा।
0: राखून ठेवा उद्यासाठी, नको वनवन पाण्यासाठी।
1: जाणीव ठेवा स्वतःला, पर्याय नाही पाण्याला।
0: काळ्या आईची पूजा करू, पाणी जिरून ओटी भरू।

नाट्यपराग या कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकूयात पंडित जितेंद्र अभिषेक यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं कवी कुसुमाग्रज यांचंही नाट्यपद नाटक आहे ययाती देवी।

0: आणि श्रोते हो, या नाट्यपदाबरोबरच आजचा आपला नाट्यपराग हा नाट्यसंगीताचा कार्यक्रम आम्ही तर संपवित आहोत.
1: आकाशवाणीच्या मधुर ध्वनीनं सुरू होते आपली सुंदर सकाळ. भक्तिमय कार्यक्रमाने प्रसन्न होतं आपलं भावभोळ नाजूक मन. आपण जाल तिथं, आपण असाल तिथं, आपल्याशी निखळ मैत्री करते आकाशवाणी. तुमची आमची अतूट जीवन कहाणी, आपली धाराशिव आकाशवाणी.

FM 101.3 MHz श्रुती भवन ट्यून केले आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र. सकाळचे 11:30 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पण ऐकूयात हात की सफाई या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या

मुकद्दर का सिकंदर या चित्रपटासाठी अंजनी यांचं गीत पण ऐकलं, लता मंगेशकर, आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांच्या स्वरात, आणि संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं.

ओ सात दिन या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारलाली यांचं. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आपला हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार आम्ही तर संपवित आहोत.

0: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. दुपारचे 12 वाजते वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावर आम्ही आता सुरक्षित करत आहोत आणि त्यानंतर ठीक 1 वाजता विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल.
1: मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 12 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व मैत्रिणींचं सहर्ष स्वागत करत आहे. आयुष्य म्हणजे नेमकं काय मैत्रिणींनो? तर आयुष्य आई वडिलांच्या नितळ प्रेमाचा झरा. आयुष्य म्हणजेच बहीण भावाचं निस्वार्थ प्रेम. आयुष्य म्हणजे जोडीदाराला जीवापाड जपणं आणि आपल्या जगण्याला अर्थ देणारं एक भाव विश्व म्हणजे आयुष्य. संकल्पना म्हणजे आयुष्य. गेलेल्या वेळेला सोडून आलेल्या क्षणाच्या सोबतीनं चालणं म्हणजे आयुष्य. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगांना धैर्यानं सामोरं जाणं म्हणजेच आयुष्य. आणि दुसऱ्याला आनंद देऊन आपणही त्यात आनंद मानणं हेही आयुष्यच. एकंदरीतच काय मैत्रिणींनो, तर अंधाराला नाहीस करत रोज नव्याने उगवणाऱ्या प्रकाशाच्या दिशेनं एक आशेचा किरण शोधत राहणं म्हणजेच आपलं आयुष्य. या विचारासह वळूया आजच्या आपल्या वनिता मंडळी या कार्यक्रमाकडे. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळी या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला आपण ऐकणार आहोत अभिनय क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या तसेच शैक्षणिक क्षेत्रात फाईन अँड परफॉर्मिंग आर्ट मध्ये पदव्युत्तर शिक्षण प्राप्त करणाऱ्या त्यासोबतच राज्यशास्त्र या विषयात डॉक्टरेट प्राप्त केलेल्या प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी गोविंदराव भालेकर यांच्या सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला.

0: मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या वनिता मंडळी या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सर्व मैत्रिणींचं सहर्ष स्वागत. मैत्रिणींनो, वनिता मंडळी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण नेहमीच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या आणि यश संपादित केलेल्या मैत्रिणींशी संवाद साधतो. नक्कीच त्यामुळे त्यांच्याकडनं जे काही आपण जाणून घेतो किंवा त्यांच्या यशाचा प्रवास हा आपल्याला प्रेरित करणारा असतो. अशाच एका मैत्रिणीला आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण आमंत्रित केलेलं आहे, ज्या मैत्रिणीने पॉलिटिकल सायन्स या विषयातून PhD कम्प्लीट केली आणि त्यासोबतच नाट्यक्षेत्रातही आपलं नाव उज्ज्वल केलं. मराठी रंगभूमीसोबतच चित्रपट सृष्टीतही पदार्पण केलं आणि तिथेही आपल्या नावाची नोंदणी केली. त्यानंतर शॉर्ट फिल्म्स असतील, तसेच खाजगी वाहिन्यांवरील मालिकं असतील, त्या मालिकांमधूनही विविध भूमिका साकारल्या आणि अभिनय क्षेत्रात एक अभिनेत्री म्हणून स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली. या मैत्रिणीशी आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण संवाद साधणार आहोत आणि आजपर्यंतचा हा संपूर्ण त्यांचा अभिनय क्षेत्रातील त्यासोबतच शैक्षणिक क्षेत्रातील प्रवास आपण जाणून घेणार आहोत. आणि हो मैत्रिणींनो, विशेष म्हणजे आपल्या या मैत्रिणीचं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण फाईन अँड परफॉर्मिंग आर्ट मधून सुद्धा पूर्ण झालेलं आहे. असा बराचसा मोठा आपल्या या मैत्रिणीचा यशाचा प्रवास आपल्याला आता जाणून घ्यायचा आहे. तेव्हा मैत्रिणींनो, आज आपल्या स्टुडिओमध्ये वनिता मंडळ या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलेल्या आपल्या पाहुणे आहेत प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी गोविंदराव भालेकर मॅडम. तर सर्वप्रथम मॅडम, आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
1: खूप खूप धन्यवाद
0: मॅडम. मला आपण आज सुरुवातीला विचारावं असं वाटतं की अभिनय क्षेत्राची जी आपली कारकीर्द आहे, जी की भरपूर मोठी आहे, ती आम्ही जाणून घेण्यासाठी सर्वच जण खूप उत्सुक आहोत. तर या तुमच्या कारकीर्दीची सुरुवात नेमकी कशी आणि केव्हापासून झाली?
1: नमस्कार मैत्रिणींनो. खूप मोठी कारकीर्द म्हणालात, खरं तर खूप मोठी कारकीर्द नाहीये, काम अजून खूप करायचंय. इथपर्यंत यायला खूप जास्त मोठा अवघड काळ गेला म्हणून ते खूप मोठं वाटतंय कदाचित ऐकायला. पण तर सुरुवात विचारत असाल, तुम्हाला विश्वास वाटणार नाही की 2009-10 पर्यंत मला नाटक हे कुणी लिहिलेलं असतं, म्हणजे नाटकाची एक संहिता असते, नाटकाचा कुणी दिग्दर्शक असतो किंवा नाटक बसवणारे लोक किंवा हे असं एक काम असतं हेच मला माहिती.

0: नव्हतं.
1: बरं,
0: अजूनही गोष्ट एक आश्चर्याची सांगते. मी माझ्या आयुष्यात पहिला सिनेमा हा कुठला बघितला असेल थिएटरवर टॉकीजला, तो थ्री इडियट्स बघितलाय. मी जिथे राहते, मी जिथनं आली आहे, जे गाव म्हणजे जालना जिल्ह्यातलं गोदावरी काठचं मूर्ती नावाचं जे गाव आहे ते खूप छोटं गाव आहे.
1: अच्छा.
0: आणि जरा रूढी परंपरेला धरून असलेलं गाव आहे, अजूनही फारसं सोडायला तयार नाहीये. थोडं वाडा संस्कृतीतून आल्यामुळे या सगळ्या गोष्टी खूप दूर होत्या आणि शिक्षणच खूप दूर होतं. मग अभिनय क्षेत्र, नाटक क्षेत्र, फिल्म इंडस्ट्री हे खूप दूरची गोष्ट होती, माहितीही नव्हतं. शिक्षणासाठीची धडपड होती.
1: अच्छा.
0: कारण 10वी झालं की 12वी झालं की त्यावेळी लग्न व्हायचे सगळ्यांचे. मलाही 10वी झालं कीच मुलगा बघायला आला होता. त्याचे उपकार त्याने मला नकार दिला. गमतीचा भाग जरी सोडला तरी ही परिस्थिती होती. यात माझी सुरुवात ही स्वातंत्र्यापासून झाली.

0: होती या माझी सुरुवात ही स्वातंत्र्यापासून झाली, स्वातंत्र्याच्या ओढीने झाली. मला खूप लहानपणापासून वाटायचं की मुलांना कसं, पुरुषांना कसं यार सहज संध्याकाळी बाहेर जाता येतं, 7-7:30 नंतर नाहीच अलाउड होतं आम्हाला बाहेर. एकत्र मुलं मुली बसून अभ्यास करायचो आम्ही, करायचो पण 4 वाजेपर्यंत, शाळेत 4:30-5 पर्यंत, त्यानंतर नाही. आणि या गोष्टी सतत मला टोचत राहिल्या. आणि ना टीव्हीचं अट्रॅक्शन लहानपणापासून होतं, सिरियल्सचं, सिनेमांचं. टीव्ही नव्हता त्यावेळेस घरी, मी 8वी-9वीपर्यंत होते तेव्हापर्यंत माझ्या घरी टीव्ही नव्हता. दुसऱ्यांकडे टीव्ही बघायला जायचे, ते वेगळे वेगळे किस्से होते त्याचे. आणि त्यामुळे ना अट्रॅक्शन होतं की यार टीव्हीत कसं जात असतील ना, मला हे असं रडायला खूप आवडतं, मी असं हसू पण शकते. आणि हे क्रेज होतं, पण माहित नाही की त्यालाच अभिनय म्हणतात आणि आपल्यासारखी लोकही ते करू शकतात, हे दूरदूर तक नव्हतं. पण मला शिक्षणाची आवड होती. म्हणतात की शिक्षणाचा आणि कुठल्याही करिअरचा, म्हणजे अभिनय क्षेत्राचा आणि कुठल्याही टॉप लेवलला जाण्याचा फारसा जरी संबंध नसला, तरी माझ्यासाठी शिक्षणात मी जरा बरी असण्याचा फायदा झाला. म्हणूनच मला बाहेर शिकायला ठेवलं.
1: बर,
0: माझ्या वडिलांनी, माझे वडील शेतकरी, माझे पहिले गुरु, माझा हिरो, माझ्यासाठी सगळे काही माझे वडील. 8वी-10वी झालेलं त्यांचं शिक्षण, पण मला वाटतंय फॉरवर्डमध्ये सगळ्यात पुरोगामी ज्याचे विचार असतील ना आज विचारवंत म्हणून, ते माझ्यासाठी माझ्या वडिलांनी काम केलं.
1: क्या बात है, किती छान. म्हणजे तुम्ही हे सांगताय त्यावेळी सुद्धा अंगावर काटे येतात, इतक्या संघर्षातून तुम्ही पुढे आलात. आणि जिथे शून्यातून विश्व निर्माण करण्याची एक ताकद आपल्यामध्ये येते, किंवा शून्यातून विश्व निर्माण करण्याची क्षमता जेव्हा आपण आपल्यामध्ये डेव्हलप करतो, तेव्हा निश्चितच यश हे आपल्याला प्राप्त होतच, असं म्हणायला काही हरकत नाही. हा आपला संवाद तर मॅडम असं चालूच राहील, परंतु तुमची अभिनय क्षेत्रातील जी कारकीर्द आहे ती जाणून घेत असताना त्या कारकीर्दीची एक झलकही आम्हाला ऐकायची आहे. तर आता तुमच्या कोणत्या भूमिकेचं सादरीकरण कराल बरं आपण?
0: पिंटीबद्दल जे बोलले मी, तर ती जी आहे ती छोटी मुलगी आहे.
1: बर,
0: दुसऱ्या वर्गात जाणारी ती आहे. तर ती शाळा चालू आहे, तिची आई तिला दुपारून घरी राहा म्हणते की तू आता शाळेत जाऊ नको, तहान बाळ आहे, तू आता घरीच राहा त्याला सांभाळण्यासाठी. तिची आजी असते, तिचं डोळ्याचं ऑपरेशन झालेलं असतं.
1: अच्छा.
0: मग बाळाला सांभाळण्यासाठी कोणी नसतं, एक 8-10 महिन्याचं बाळ असतं, त्याला टाकून आई शेतात जाणार असते. आणि तिचं नाव पिंटी, ती दुसरीची आहे, दुसऱ्या वर्गात जाते. मग ती दुपारच्या सुट्टीत घरी आली आणि मग ती बोलते, मग ती येते दप्तर घेऊन, शाळा सुटली, पाटी फुटली, आय मला बब्यानं मारलं. बाई तू आज बी राहणार चाललीस? हो. जाऊ दे मग बाई, तू एक दिवशी बी घरी राहत नाहीस. माय राहणार नाही गेल्या ना आपलं कसं होईल, आपल्याला जावं लागतं. माय जाऊ दे मग, तू रविवारी बी घरी राहत नाहीस, मी नाही सांभाळीत बाळाला. राय माय वागा, मी तुला संध्याकाळी आल्यावर खीर करीन. वाव, खीर कशाची? गोड तांदळाची. मला ना ग माय. जाऊ दे मग बाई, तू कवाच घरी राहत नाहीस, जाऊ दे मग, नाही तर मला 1 रुपया दी गोळ्या बिस्किटाला. आता माय मस गोळ्या बिस्किट खाल्लीस की दुखण्यात? काय नाही, तुला नीट सांगून ठेवते, नीट घरी राय आण त्या बाळ्याकडं ध्यान दी, टाळू माकू नाऊ घालून त्याला झोळणीत टाकलंय, आण घराचा दरवाजा उघडा ठेवू नको, बरानी कुत्रे फिरतेत, आण जर तू दरवाजा उघडा टाकून इकडं तिकडं हिंडलीस तर मी तुला घरी आल्यावर अशी कुच्चींना त्याला सांगून. असं तिच्या आईचं कॅरेक्टर आहे.
1: अच्छा, म्हणजे या काही वाक्यांमधूनच शेतात कामाला जाणाऱ्या आईचं, तिच्या घरातल्या कुटुंबियांचं ग्रामीण जीवन आणि एका लहानग्या शाळेतल्या मुलीला आपल्या भावाला सांभाळावं लागतं, त्याला नाहू घालणं, त्याला दिवसभर खाऊ घालणं हे करावं लागतं. खरं तर या गोष्टी खूप मनाला स्पर्शून जातात. म्हणजे कधी कधी वाईटही वाटतं की अशा परिस्थितीत अनेकांना आपलं जीवन व्यतीत करावं लागतं. खरं तर इच्छा आहे की प्रत्येकाला खूप छान लक्झरियस लाईफ भेटावं आणि प्रत्येकाने जीवनात खूप आनंद उपभोगावा. मॅडम, आता अभिनय क्षेत्रातील आपले गुरु कोण आहेत, त्यांच्याविषयी काय सांगाल?
0: मी आत्ता म्हणजे सांगितलं सुरुवात झालेली माझी, माझी तशी आता थेट अभिनयाला सुरुवात झाली माझ्या ग्रॅज्युएशनच्या काळापासून. महाविद्यालयीन जे जीवन होतं त्यापासून, युथ फेस्टिवल आलं आणि युथ फेस्टिवलला आम्हाला जायचं होतं आणि मग मी सुरुवातीला नाटकात काम करायला नाही म्हटले.
1: बर,
0: म्हणजे मला असं झालं की आम्हाला ग्रॅज्युएशन करण्यासाठी माझ्या वडिलांनी बाहेर तालुक्याच्या ठिकाणी रूम करून ठेवलं होतं. तर मग त्यावेळी माझी अशी इच्छा होती की आपण अभ्यास करू, टॉपर होऊ, आणि मग तेव्हाही शिक्षक प्राध्यापक जे काय मला व्हायचं होतं त्यासाठी. पण मग त्या काळात युथ फेस्टिवलचा काळ होता आणि मग सगळेजण, माझी एक मैत्रीण होती आणि तिने नाटकात सहभाग नोंदवायचा असं ठरवलं. आणि मग मी तिला म्हटलं की

0: असं करू नको, सपना नाव होतं तिचं, सपना असं करू नको, आपल्याला गावाकडे घेऊन जातील आणि नाटक त्यातही तू नवरा बायकोचा कॅरेक्टर करणार, आपल्याकडे जमतं का? आपल्यात नाही जमणार असं म्हणून मी तिलाच विरोध करत होते. पण माझ्या ते बोलवर रुजलेलं होतं. आणि त्यावेळी राजकुमार तांगडे सर, जे शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्लाचे लेखक आहेत, ज्यांनी चिवटी सारखा सिनेमा जो यायचा अजून दिग्दर्शित केला, लिखाण केलंय, आणि संभाजी तांगडे जे सैराट सिनेमामध्ये परशाच्या वडिलांची ज्यांनी भूमिका केली,
1: अच्छा,
0: हे दोन माझ्या अभिनय क्षेत्रातले, नाटक क्षेत्रातले आणि माझ्या आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टींचे गुरु आहेत. तर ते तिथे होते त्या महाविद्यालयात, संत रामदास महाविद्यालय घनसावंगीचं, आणि तिथे सर नाटक बसवायला यायचे आणि संभाजी सर तिथे सीएचबी करायचे. तर तेव्हापासून मग माझी सुरुवात झाली. पण म्हणजे पहिला प्रयोग मी केला नाही. जेव्हा युथ फेस्टिवलला त्यांनी अकडा नावाची एकांकिका बसवली होती, दीर्घांक होता तो राजकुमार तांगडे सरांचा, तो खूप सुंदर दीर्घांक आहे, ते पुस्तकात आता आलेला आहे. तो एका कंदिलावर नाटक करतात शेतकरी आत्महत्येच्या संदर्भाने आणि शेतीच्या पाणी प्रश्नाच्या संदर्भाने तो आहे. आणि ते त्यांनी केलं, माझ्या मैत्रिणीला युथ फेस्टिवलमध्ये त्याच्यासाठी बक्षिसं मिळाली, माझ्या मित्राला त्याचं गोल्ड मेडल मिळालं आणि मग मिरडले. त्यानंतर जेव्हा दुसरा प्रयोग झाला जो माझ्या गावात झाला, त्यासाठी एका मैत्रिणीला परत त्याच अडचणी की नाटक शाळेपुरतं कॉलेजपुरतं ठीक आहे, नाही पाठवायचं. तिला त्यांनी पाठवलं नाही आणि ती माझ्यासाठी संधी होती. तोपर्यंत मी सगळं नाटक पाठ करून ठेवलं होतं. जी मी तिला म्हणत होते की तू करू नको, ते मला सगळं पाठ होतं. आतून ते करण्याची खूप इच्छा होती. फक्त बंधन असं होतं की भीती अशी होती की नाटकाला जर आपण गेलो आणि आपल्याला जर घरी नेलं तर नाटक तर काय दूरची गोष्ट आहे, आपलं शिक्षण बंद झालं तर
1: नाही. खरंच आहे.
0: त्यामुळे मग तिथून मग मी पहिला प्रयोग केला, माझ्या गावातच केला आणि सगळ्यांचं म्हणजे कौतुक मिळालं. राजकुमार तांगडे सरांनी, संभाजी तांगडे सरांनी ते माझ्याकडनं करून घेतलं आणि माझ्या आयुष्यातले ते नाटकासाठीचे माझे पहिले गुरु आहेत दोघे जण.
1: किती छान ही जर्नी जेव्हा जाणून घेतोय ना, तर एखादं छानसं एक माहितीपट दृश्य समोर दिसल्यासारखं वाटतंय. आणि खरंच प्रत्येक स्त्री ही अशीच असते, मग ती तरुण मुलगी असो किंवा प्रौढ वयात आलेली स्त्री असो, ती स्वतःच्या आधी आपल्या घरच्यांचा, आपल्या कुटुंबाचा, आपल्या समाजाचा, आपण ज्या समाजात राहतो त्या व्यक्तींचा, त्यांच्या विचारांचा अधिक विचार करते आणि स्वतःच्या भावना नेहमीच कायम दडपते. हे मात्र खरं, अगदी तशीच सुरुवात तुम्ही केली पण तुम्ही त्यातून बाहेर पडलात, ही गोष्ट खूप मोठी आणि उत्तम आहे. मॅडम, आता मराठी रंगभूमी असेल, चित्रपट सृष्टी असेल किंवा मग शॉर्ट फिल्म असतील, खाजगी वाहिनींवरील मालिकांमधील आपल्या भूमिका असतील, या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही वेगवेगळ्या भूमिका वठवल्या आहेत, वेगवेगळ्या भूमिका पार पाडलेल्या आहेत, तर या सर्व भूमिकांविषयी तुम्ही काय सांगाल? आजपर्यंत कोणकोणत्या चित्रपटांतून, कोणकोणत्या नाटकांतून भूमिका तुम्ही साकारल्यात, त्या कशा होत्या, त्याविषयीचं तुमचं काय म्हणणं आहे?
0: सध्या जी नाटक करते शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला, त्या नाटकाचे 954 प्रयोग सध्या झाले.
1: बरोबर.
0: हो, आणि त्याच्यात माझं ना अक्का नावाचं कॅरेक्टर आहे.
1: अच्छा.
0: ते पात्र असं आहे की स्थानिक लेवलची जी कार्यकर्ती असते, तिचा थोडा भडक स्वभाव, तिची ती जी कशालाही पटकन भांडायला उठण्याची वृत्ती आणि असं ते कॅरेक्टर आहे, ते गमतीशीर आहे, खूप छान आहे. त्याच्यानंतर खमकी आहे ती खूप, आणि ती संधी असेल तिथे जाते, म्हणजे ती पक्ष बदलणारी आहे, असं ती कॉमेडी अंगाने ते कॅरेक्टर आहे. त्यानंतर वेगवेगळ्या शॉर्ट फिल्म्स केल्या, त्यामध्ये मी बऱ्यापैकी हे अशीच कॅरेक्टर, माझ्या वाट्याला अशी कॅरेक्टर आली की जे खमके आहेत. आपल्याकडे ते एक हे पण आहे ना की एकदा एका कॅरेक्टरची छाप पडली की तसे येतात. परंतु एलिझाबेथ एकादशी मध्ये माझं कॅरेक्टर वेगळं होतं. एलिझाबेथ एकादशी माझा तसा दुसरा सिनेमा, मी पहिला म्हणजे देऊळ केला आणि देऊळची गंमतच झाली. आपण लहानपण असतो ना तेव्हा, माझं ग्रॅज्युएशन चालू होतं आणि मी देऊळला गेले.
1: बरं.
0: आणि देऊळ झालं आणि मग मी सगळ्यांना सांगितलं आणि सगळ्या मित्रमैत्रिणीला सिनेमाला घेऊन गेलो आणि माझे काय 3-4 दिवस शूट झालं होतं, बरेच सीन झाले आणि आम्ही गेलो फिल्म थिएटरमध्ये आणि माझा एक असा ओझरता सीन, एक दोन सीन दिसले, मित्रांनाच ओळखू आले, बाकी कुणाला कळले पण नाही आणि मग ती गंमत झाली. आणि त्यानंतर मग माझे मित्र माझं नाव वाचून खुश झाले जेव्हा क्रेडिट लिस्ट मध्ये येतात. त्यानंतर ठरवलं की आपली जी कामं आहेत ती जोपर्यंत येत नाहीत, बाहेर येत नाही तोपर्यंत सांगायची नाही, कारण काही खरं नसते. तोपर्यंत आम्हाला हे माहिती नव्हतं की एडिटिंग मध्ये एवढं जातं, काय महत्वाचं नसेल वाटत ते कापतात. तर मग तो पहिला सिनेमा एलिझाबेथ एकादशी मध्ये एका गणिकेचं काम होतं, एक वेश्या होती आणि ते कॅरेक्टर म्हणजे थोडं महत्वपूर्ण होतं त्या फिल्मसाठी. मोजकेच कॅरेक्टर होते त्यातला जो समूह पोरांचा, त्यातला एक महाद्या म्हणून होता आणि त्याच्या आईचं ते कॅरेक्टर होतं. तिची ती भाषा, एक 3-4 सीन होते पण छान होता, तो एक वेगळा अनुभव होता.
1: अच्छा.
0: त्यानंतर मी मगाशीच बोलले तुम्हाला,

0: अरणी नावाची एक फिल्म केली होती मी. ती फिल्म खूप सुंदर होती. तिचे विषय मी ज्या आतापर्यंत ज्या फिल्म केल्या त्या बऱ्यापैकी आर्ट फिल्म आहेत. म्हणजे ज्या काहीतरी सोशल इश्यू घेऊन येतात, काहीतरी संदेश देतात, अशा फिल्म अशी नाटकं आणि मधून माझं म्हणजे काम आतापर्यंत झाले.
1: अच्छा.
0: फुल कमर्शियल फक्त ती सिरियल जी होती कट्टी बट्टी नावाची, ती एक चांगली कमर्शियल सिरियल होती. बाकी फिल्म आणि शॉर्ट फिल्म या कुठली तरी वेदना घेऊन येणाऱ्या, कुठलं तरी एखादं म्हणणं मांडणाऱ्या अशा प्रोजेक्ट मधनं मी आतापर्यंत आलीये. आणि त्यातलं पण बर्नी मधलं पण कॅरेक्टर होतं की त्या ज्या नन असतात आणि त्यांची जी लाईफ असते, त्यातली एखादी विद्रोह करणारी जी मुलगी असते, तिची जर्नी आणि तिच्या आजूबाजूच्या तिच्या मैत्रिणी, मग कोणी पॉझिटिव्ह कोणी निगेटिव्ह, त्यात माझं कॅरेक्टर तिला मदत करणारा पॉझिटिव्ह कॅरेक्टर होतं. खूप इंटरेस्टिंग होतं ती. अच्छा. खूप रिसर्च वाली फिल्म होती. त्यानंतर नाटकाचं म्हणाल तर एक मी ना हितशत्रू नावाचं नाटक केलं होतं. त्याचे व्यावसायिकला खूप प्रयोग नाही झाले, मी एक 8-10 प्रयोग केले त्याचे. ते पण कॅरेक्टर ती एक होणारी आई, तिचा नवरा त्याच्या राजकीय कारकिर्दीसाठी आभूषण करायचं तिला फोर्स करतो आणि मग ती कशी इमोशनल होती, तिला नवऱ्यालाही सपोर्ट, कारण ते लव्ह मॅरेज असतं त्यांचं.
1: अच्छा.
0: आणि तिला नवऱ्याला पण सपोर्ट करायचा असतो, तिला ते बाळ पण पाहिजे असतं, नॅचरली आलेलं असतं, मग तिला त्याला हे पण नसतं करायचं. तिची ती जी भावनिकी असते आणि एवढ्या सगळ्यात ती प्रेग्नेंट असतानाही तिच्या नवऱ्याचा जेव्हा रिझल्ट यायचा असतो जिल्हा परिषदेला, तो उभा असतो आणि ते खूप सुंदर होतं. पण ते काम मी अशा वेळी केलं होतं जेव्हा मला फार पॉलिटिक्स मधल्या गोष्टी कळत नव्हत्या.
1: अच्छा.
0: आणि मला आत्ता ही गोष्ट जाणवते की काम करताना त्या विषयाचे बारकावे पण आपल्याला माहित असेल तर आपल्या कामात ते अधिक येतं. त्यामुळे मला असं वाटलं की ते कामाचं फार अप्रिशिएट नाही झालं. तो एक शिकण्याचा भाग होता. त्यानंतर शिवाजी अंडरग्राऊंडचं बोलले. आत्ता बयान नावाची एक शॉर्ट फिल्म केली मी औरंगाबाद फिल्म फेस्टिवलला, तिला विशेष ज्युरी अवॉर्ड मिळाला, माझ्या कॅरेक्टरसाठी सुद्धा मिळाला. तर ती फिल्म खूप इंटरेस्टिंग होती. तर त्यातलं कॅरेक्टर माझं इंटरेस्टिंग आहे, कॉमेडी आहे, कॉमेडी बेसची हे मला येतात पात्र जास्तीत जास्त, माहित नाही का.
1: म्हणजे तुमच्याकडे पाहिल्यानंतर हसराज तुमचा चेहरा आणि तुमचा आणि माझा पहिलाच परिचय आणि पहिलीच भेट आहे. पण मला तरी हे जाणवलं की अतिशय मनमोकळा स्वभाव, मनमोकळेपणाने छान आपले विचार मांडणं, यामुळे कदाचित तुम्हाला या अशा छान भूमिका येत असतील. आणि तुम्ही म्हणालात आणखी की तुम्हाला बोधात्मक पात्र अधिक आले ज्यातून बोध घेण्यासारखं, ही गोष्ट मला जास्त आवडली. कारण आपण बघतोय की मीडियामधनं दाखवल्या गेलेल्या गोष्टी डायरेक्टली प्रेक्षकांच्या मनात उतरत असतात, मग या जर सकारात्मक बोधात्मक प्रबोधनात्मक असतील, सामाजिक जनजागृती करणारे असतील, तर निश्चितच आपल्या कामासोबतच समाजाचा विकासही त्यासोबत जोडला जातो, कळत नकळतपणे. ही गोष्ट जास्त मला येथे महत्वाची वाटते. खूपच छान. तुम्ही ज्या ज्या भूमिका आजपर्यंत नाटकांमधून, चित्रपटांमधून, शॉर्ट फिल्म्समधून किंवा मालिकांमधून केलेल्या आहेत त्याविषयी तर आपण सविस्तरपणे बोललो आहोत. परंतु असं असताना की आपण जेव्हा कुठल्याही क्षेत्रामध्ये जेव्हा कार्य करत असतो त्यावेळी आपणच केलेलं एखादं कार्य आपल्या मनाला खूप भावतं किंवा ती गोष्ट आपल्या कायम चिरंतन स्मरणात राहणारी अशी असते, तर तुम्ही आजपर्यंत ज्या वेगवेगळ्या भूमिका केल्यात त्यातील कोणती अशी भूमिका आहे की जी तुमच्या मनाला खूप भावली?
0: खरं तर शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला मधली अक्का पण आहे, पण त्याही पेक्षा अधिक मला चिवटी नावाची जी फिल्म आहे राजकुमार तांगडे सरांची, रंगमळा जो ग्रुप आहे त्यांनीच ते केलेले आहे सगळे काम. तर त्यातलं एक कॅरेक्टर होतं माझं आत्या, म्हणजे ती जी आहे ती एक सामाजिक कार्यकर्ती आहे. ऊसतोड कामगार ज्या महिला आहेत त्या ऊसतोड कामगार महिला ज्या टोळ्या जातात दुसरीकडे काम करायला, त्यापैकी त्यांची एक सिनियर असते आणि तिथेही आपला हक्क सांगते ती. म्हणजे पाण्यासाठी भांडणारी, तिथे ज्या छोट्या छोट्या सुविधा, त्यांना फार सुविधा नाही मिळत, पण त्या सुविधांसाठी त्या टोळीला तिथे मिळाव्यात यासाठी युनियनसाठी लढणारी ती एक स्त्री असते. ते कॅरेक्टर मी केलं त्यातलं.
1: अच्छा.
0: आत्या नावाचं एक कॅरेक्टर होतं ते. त्यांची सगळ्या स्त्रियांना घेऊन किंवा जर समजा हळदी कुंकवाला तिथे जर वस्तीवर कोणा राहणार असतील तर सगळ्यांपर्यंत पोहोचवणं, असं जे काम करणारी ती आहे, तिचे खूप सुंदर सुंदर सीन आहे त्याच्यात. ते मला जास्त भावले ते कॅरेक्टर माझ्या, खूप खूप काही देऊन गेलं. कारण तितक्या तशा परिस्थिती सुद्धा त्यांचं लीडरशिप करणारं कुणीतरी उभं राहतंय आणि ते काम करते.
1: मस्तच मॅडम. आता अभिनय आणि शैक्षणिक क्षेत्रातील आपली वाटचाल या दोन्हींचाही योग्य प्रकारे आपण समतोल साधलात आणि राज्यशास्त्र या विषयामध्ये PhD पूर्ण केलं, डॉक्टरेट पदवी प्राप्त केली. खरं तर हे ऐकायला खूप छान वाटतं, पण तितकीच कठीण बाब आहे हे मात्र निश्चित. म्हणजे डॉक्टरेट पूर्ण करण्यासाठी खूप जणांना खूप कालावधी आपल्या जीवनाचा व्यतीत करावा लागतो, त्यावर काम करावं लागतं. पण तुम्ही अगदी सगळं करत

0: छंद, तुमच्या आवडीनिवडी, तुमची अभिनय क्षेत्रातील कारकीर्द जपत जपत तुम्ही तुमची डॉक्टरेटही पूर्ण केलीत. तुमच्या या प्रवासाविषयी तुम्ही काय सांगाल?
1: काय, अभिनय आणि शिक्षण म्हणजे हे जोडूनच मला करणं गरजेचं होतं त्या काळात. कारण परिस्थिती अशी होती की मी ज्यावेळेस बाहेर पडले म्हणजे कॉलेज लेवलपर्यंत ठीक होतं, म्हणजे मला परवानगी होती. पण कॉलेज ग्रॅज्युएशन झाल्यानंतर जेव्हा मी पीजी करायला संभाजीनगरला गेले, बामूमध्ये गेले, त्यावेळी माझ्या आईनं मला वॉर्निंग दिली होती स्ट्रिक्ट की आता हे नाटक बिटक ठीक आहे, आता सरळ अभ्यास करायचा आणि काय ते नोकरी पाण्याचं बघायचं. कारण आमच्याकडे माझ्या गावात आजही पीएचडी झालेली मी पहिलीच मुलगी.
0: क्या बात आहे, तुमच्यासाठी प्राऊड मोमेंट आहे. आणि आजच्या आधुनिक काळाचा क्रांतीचे वारे एवढे वाहत असताना या काळाचा विचार केला तर तशी ही एक अतिशय वाईटही गोष्ट आहे.
1: पीजी जेव्हा झाले होते तेव्हाही पहिली होते, पीएचडी झाल्यानंतर पहिलीच मुलगी आहे, तर तेव्हा त्या काळात खूप भारीच वाटलं. पण मला वाटलं तर कालांतराने परिस्थिती बदलेल, फारशी नाही बदलली.
0: पण ठीक आहे ना, तुम्ही आज तुमच्या गावातील इतर मुलींसाठी एक आदर्श आहात, किमान त्या तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न तरी करतील. म्हणजे अगदीच पीएचडी जरी त्यांचं पूर्ण नाही झालं तरी शिक्षणाच्या प्रवाहात तर त्या येतील.
1: आल्या
0: गोष्ट मला जास्त महत्वाची,
1: काहीतरी आल्यात. आणि मला खूप बरं वाटतं की किमान माझं नाव घेऊन चार जणांना काकांना वाटतं की हा म्हणजे त्या ताईसारखं आम्ही टाकतो तुला, तिच्यासारखंच राहा असं पण बोललं जातं, तर ती आपल्यासाठी खूप समाधानाची गोष्ट आहे. तर म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे तशा मला अवघड गेल्या. मला नाटकात काम करायचं होतं. गंमत सांगते, जेव्हा मी पीजी करत होते सेम टाइम शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्लाची तालमी चालू होत्या. आणि मग मी औरंगाबादला होते शिकायला. आणि तालमी माझ्या गावापासनं दूर थोडंसं 4 किलोमीटरवर कुंभार पिंपळगाव नावाचं एक गाव आहे, तिथे तालमी व्हायच्या. तर माझ्या आईला असं माहीत होतं की मी विद्यापीठाच्या हॉस्टेलला आहे आणि मी तालमीसाठी तिच्याच शेजारी 3 किलोमीटर 4 किलोमीटरच्या अंतरावर होते.
0: अच्छा.
1: आणि तिला माहीतच नव्हतं की मी नाटकाच्या तालमीसाठी येते. मी कॉलेज करायला आहे, पीजी करायला विद्यापीठात आहे असं तिला माहीत होतं. माझे वडील रोज संध्याकाळी शेतातून मोसंब्या दूध वगैरे घेऊन जे घरी जायचं ते माझ्याकडे यायचे, आम्हाला कधी द्यायचे आणि मग घरी जायचे.
0: अच्छा, म्हणजे बाबांना सगळं माहिती होतं पण आईला माहिती.
1: कारण आईला कसं होतं की तिची भीती होती. तिचं पहिला मला नेहमीचा हा प्रश्न होता की हे आपल्यात नसते आणि हे केलं तर तुझ्यासोबत लग्न कोण करेल. आणि तिची भीती तशी चुकीची नव्हती, कारण तो काळही तसा नव्हता आणि ती परिस्थिती तशी नव्हती की नाटक सिनेमात काम करणाऱ्या मुलीचं ओपनली सहज असं कुठल्याही म्हणजे आपल्याकडं जे रीतिरिवाजाप्रमाणे मुलं येतात आणि ते लग्न करतील शक्यच नव्हतं. कारण तशी स्थळच येत नव्हते. मग तिला आता कुठल्याही आई वडिलांना, आणि त्या माझी आई तशी बघायला गेलं तर शिकलेली नाहीये, तशी साक्षर नाही. माझी आई खूप हुशार आहे परंतु अक्षरानं साक्षर नाही. मग तिला त्याच्याशी नव्हतं घेणं देणं. तिला वाटायचं शिक्षण कर आणि मग काय नोकरी करायची ते कर, पण हे दुसरं काय, आता आम्ही आता शिकतो तुला शिक्षणासाठी हे करतोय. आणि मग तिला ती भीती होती की आपल्यात नसते. म्हणजे आपल्यात नसतंय ने गोळ घातला होता. पण माझे वडील म्हणायचे आपल्यात जरी नसते ना तही करू शकते.
0: किती छान. बरं, म्हणजे तुम्हाला खंबीर पाठिंबा तुमच्या बाबांचा होता. किती छान.
1: परंतु नंतर काही म्हणजे जेव्हा प्रयोग सुरू झाले, माझ्या आईला माहीत झालं की हा मी नाटकात काम करते, आणि मग माझ्या आई वडिलांचा थोडा सत्कारही झाला तापडी या नाट्य मंदिराला. आणि मग तेव्हा आपल्यात नसते म्हणणारी माझी आई आता माझ्या तारखा पाठ ठेवते.
0: तुम्ही तुमच्या आईला बदललत, तिच्या विचारांना बदललत, आणि हीच खरी स्त्री होण्यातील एक ताकद आहे असं म्हणायला काही हरकत नाही की जगाला बदलायला लावणारी ती स्त्री, मग ते घरात असो की घराच्या बाहेर असो.
1: पण त्याच्यामध्ये मग मला ह्या दोन जे वाक्य आहेत त्याच्यामधला जो काळ आहे तो माझा पीएचडी आणि माझं पूर्ण शिक्षण करण्यामागे माझी प्रेरणाच ती होती की माझ्या आईला वाटू नये की नाटकाच्या नादाने हिने शिक्षणावर पाणी पाडलं किंवा. कारण परत माझ्या तेही डोक्यात होतं की आपल्याकडे प्लॅन बी असावा. आणि मला म्हणजे सगळे शिक्षक कोऑपरेट करायचे, म्हणजे खूप मदत करायचे, त्यामुळे मला खूप म्हणजे बऱ्यापैकी तसा तिथे सोपं गेलं. वडिलांनी पण सांगितलं होतं की मधल्या काळात मग मी खूप नाटकच करत होते. प्रयोग जायचं प्रयोगाला थोडं कमी वयात पैसेही यायला लागल्यावर थोडं शिक्षणापासून आपण दूर जातो. मग एकदा माझ्या वडिलांनी गाडी आली, राजकुमार सर मला घ्यायला आले आणि गाडी थांबून फक्त दोनच वाक्य बोलले ते की गुरुजी हे अभ्यासातून कामातून गेले, अभ्यास बिभ्यास करत नाही म्हणे, हे असं एवढं नाही जमणार. आणि माझा अपमान झाला म्हणजे सगळ्यांच्या. आणि मग मी पेट पास झाले आणि रजिस्ट्रेशन करून घेतलं. तो शब्द त्रासदायक होता माझ्यासाठी की कामातून गेले, नको नको, तुम्हाला वाटलं नाही पाहिजे की कामातून गेले. आणि मग मी ते केलं. थोडं अवघड गेलं मॅनेज करायला. माझा परभणीला प्रयोग होता आणि माझी मी 2013 रजिस्ट्रेशन झालं.

0: असतं. पण ती माझी पेटच गेली, म्हणजे पेपर अर्धवट सोडला, मला इथल्या लोकांनी गाडी पाठवली होती, मग मला ते अर्धवट यावं लागलं. त्यामुळे 2013 गेलं, 14 रजिस्ट्रेशन झालं.
1: अच्छा. आणि मग तुम्ही PhD पूर्ण केलं
0: 2018 मला,
1: आणि तुमच्या आई बाबांचं स्वप्न पूर्ण केलं. तसं तुम्ही अभिनय क्षेत्राशी जोडला गेला ते फक्त तुमच्या शिक्षणामुळेच असं म्हणायला काही हरकत नाही. आणि तुम्ही बोलता बोलता म्हणालात की माझी आई खूप हुशार आहे पण माझी आई अक्षराने साक्षर नाही. पण मला ही गोष्ट जास्त सुखावणारी वाटली की अक्षराने साक्षर नसलेली आई मुलीच्या शिक्षणासाठी मात्र खूप धडपड करते, वारंवार मुलीला सांगते की तू आधी अभ्यासच कर. ही गोष्ट खूप सुखावणारी आहे. प्रत्येक आई अशीच असावी की जरी तिला फारसं शिकायला नाही भेटलं काळानुरूप, आता तर सगळ्या आई वेल एज्युकेटेड आहेत, पण जुन्या काळाचा विचार केला तर त्या काळामध्ये जरी अशी परिस्थिती असली तरीही त्यांनी त्यांच्या मुलींना शिकवलं, ही गोष्ट मला खूप प्रेरणादायी वाटते. आणि आज आपण बघतोय की ग्रामीण भागात अजूनही बालविवाह होतात, अजूनही शिक्षणापासून मुलींना वंचित ठेवलं जातं, तर त्यांच्यासाठी ही एक प्रेरणादायी बाब आहे. आई कशी असावी आणि आईने आपल्या मुलींना शिकवण्यासाठी कशी धडपड करायला हवी. खरं तर आज तुम्ही डॉक्टरेट पदवी प्राप्त केलीत आणि तुमच्या नावासमोर डॉक्टर म्हणून लिहिलं जात आहे, ते केवळ तुमच्या आईबाबांमुळे. नो डाऊट तुम्ही त्यासाठी खूप परिश्रम घेतलेत, पण तुम्हाला तिथपर्यंत नेऊन पोहोचवणारे तुमचे पालक होते, हे खूप अभिमानास्पद बाब आहे तुमच्यासाठी. खरं तर तुमचा हसरा खळखळता स्वभाव आणि तशीच केलेली तुम्ही पात्र, त्याची एक छोटीशी झलक आपल्या मैत्रिणींना ऐकूया.
0: बिलकुल बिलकुल.
1: तर कोणत्या भूमिकेची एक झलक तुम्ही आता मैत्रिणींसाठी सादर कराल?
0: अक्का नावाचं जे कॅरेक्टर आहे शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मधला नाटकातलं, तिचा पक्ष प्रवेशाचा जो सीन आहे तो प्रवेश आहे. आणि ती एका पक्षातनं दुसऱ्या पक्षात प्रवेश करते, त्यावेळी तिनं केलेलं ते भाषण आहे.
1: ओके.
0: उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाक म्हणल्याशिवाय टाकणार नाही. साहेब, तुम्ही माझ्यावर जो विश्वास टाकलाय ना, त्याला अजिबात तडा जाऊन देणार नाही. आतापर्यंत मी ज्या ज्या पक्षात गेले त्या त्या पक्षात प्रामाणिकपणे काम केलं. येणाऱ्या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर मी जालन्यातील जनतेला असं वचन देते, शिवाजी महाराजांचं कार्य पक्षाच्या वतीनं जेवढं पुढं नेता येईल तेवढं पुढं नेण्याचा प्रयत्न करू. थोडक्यात, शिवजयंती निमित्त विविध सांस्कृतिक उपक्रमांना पण प्राधान्य देऊन शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल टाकून चालण्याचा प्रयत्न आम्ही करू.
1: किती भारदस्त आवाजात, खूप छान वाटलं. मॅडम, आपण आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमचा जो प्रेरणादायी प्रवास आहे आजपर्यंतचा शैक्षणिक क्षेत्रातील आणि अभिनय क्षेत्रातीलही, त्याविषयीच्या सगळ्या गोष्टी अगदी सविस्तरपणे तुम्ही आम्हा सर्वांशी शेअर केल्यात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आयुष्यातील यापुढील आपल्या वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे आपणास खूप साऱ्या शुभेच्छा.
0: खूप खूप धन्यवाद.

0: मैत्रिणींनो, आताच आपण वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत अभिनय क्षेत्रामध्ये स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या, त्यासोबतच शैक्षणिक क्षेत्रात फाईन अँड परफॉर्मिंग आर्ट मधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या, तसेच राज्यशास्त्र या विषयामध्ये डॉक्टरेट पदवी संपादन केलेल्या प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी गोविंदराव भालेकर यांच्या सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला ऐकला. मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात मैत्रिणींसाठीचा विशेष कार्यक्रम वनिता मंडळ. आणि मैत्रिणींनो, आता वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत आपण ऐकणार आहोत स्त्रियांमधील वाढता लठ्ठपणा याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि आहार मार्गदर्शक डॉक्टर स्मिता विवेक कुलकर्णी यांच्या सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला.
1: नमस्कार मैत्रिणींनो, मैत्रिणींनो वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली रेडिओ सखी सुषमा कुलकर्णी आपल्या सर्वांचं अगदी मन

0: मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, आरोग्य हीच खरी संपत्ती असं आपण नेहमी म्हणतो ऐकतो. मात्र आपल्या कुटुंबाची काळजी घेताना अनेक स्त्रियांमध्ये स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलेलं आपण पाहतो. बदलती जीवनशैली, धावपळ, ताणतणाव, अयोग्य आहार, अपुरी झोप आणि व्यायामाचा अभाव यामुळे आज आपल्यामध्ये लठ्ठपणाचं प्रमाण झपाट्याने वाढत आहे. ही केवळ सौंदर्याशी संबंधित बाब नसून अनेक गंभीर आजारांची सुरुवात सुद्धा ठरू शकते. गर्भधारणा, प्रसूती, रजोनिवृत्ती, हार्मोन्समधील बदल आणि वाढतं वय या प्रत्येक टप्प्यावर स्त्रीच्या शरीरात अनेक बदल होत असतात. अशा वेळी योग्य जीवनशैली न पाळल्यास वजन वाढणं सहज शक्य होतं. मात्र प्रत्येक वाढलेलं वजन म्हणजे लठ्ठपणा असतो का? तो नेमका कसा ओळखायचा? त्याची कारणं कोणती? त्यापासून कोणते आजार उद्भवू शकतात? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यावर मात करण्यासाठी काय करायला हवं? या सर्व प्रश्नांची उकल करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत या विषयातील अनुभवी आयुर्वेद तसंच योग तज्ज्ञ डॉक्टर स्मिता विवेक कुलकर्णी. या बऱ्याच वर्षापासून लठ्ठपणा यावर जनसामान्यांना सेवा देत आहेत, उपचार करत आहेत, सोबतच त्या आहार मार्गदर्शन देखील करतात. तेव्हा चला तर मग मैत्रिणींनो, आज आपण आपल्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उकल त्यांच्याकडून करून घेऊयात. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार.
0: आमच्या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे आपलं.
1: खूप खूप धन्यवाद.
0: तर मॅडम, आपण असं पाहतो की आजकाल स्त्रियांमध्ये लठ्ठपणा वाढतो आहे, तर सुरुवातीला आपण सगळ्या मैत्रिणींना हे सांगावं की लठ्ठपणा म्हणजे नेमकं काय.
1: नमस्कार सर्व सख्यांना. आता काय असतं, आपल्याला पाहिजे त्यापेक्षा अधिक आहार घेणं आणि त्या अपेक्षित जर आपली अंग मेहनत नसणं ही जी कारणं असतात, त्यामुळं काय होतं की आपल्या शरीरामध्ये हळूहळू चरबी साठू लागते आणि थोडक्यात लठ्ठपणा म्हणजे ही वाढलेली चरबी. वजन वाढणं, शरीरात चरबीचा होणारा अतिरिक्त साठा म्हणजे स्थूलपणा, त्याला आपण लठ्ठपणा म्हणतो.
0: तर मॅडम, हा लठ्ठपणा जो आहे तर हा घालविण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करत असताना महिलांनी आदर्श वजन काय ठेवावं, त्याचे काही निकष आहेत का, किंवा हा लठ्ठपणा कसा मोजला जाऊ शकतो?
1: आता साधारण जेव्हा वजन वाढतं तेव्हा हे प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक पेशंटला हे आपोआप लक्षात येत असतं. साधं सोपं म्हणजे आपल्या कपड्यांची साईज वाढते, कामं करताना जडपणा येतो आणि त्यामुळं वजन वाढतंय, लठ्ठपणा येतोय ह्याची पूर्ण कल्पना आपल्याला येत असते. पण तरीही हा लठ्ठपणा नेमका कसा वाढलेला आहे, नेमकं वजन कोणत्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे याबद्दल काही आपण निकष लावू शकतात. BMI नावाचं एक आपण साधन वापरतो, ज्याला आपण बॉडी मास इंडेक्स म्हणतो. सहसा लठ्ठपणा वजन आणि उंचीच्या प्रमाणानुसार मोजला जातो. प्रत्येकाच्या उंचीनुसार एक ठराविक वजन असतं आणि त्याच्याच प्रमाणाला आपण BMI असं म्हणत असतो. आता नॉर्मली हा जो BMI असतो तर तो 18 ते 24.9 या प्रमाणामध्ये असावा, म्हणजे वजन प्रमाणामध्ये असतं. पण हा BMI जेव्हा 25 ते 30 या रेंजमध्ये वाढतो तेव्हा त्याला आपण ओव्हरवेट म्हणतो. आणि हा BMI जेव्हा 30 पेक्षा जास्त वाढतो तेव्हा मात्र आपण त्याला लठ्ठपणा म्हणू शकतो. तर BMI या निकषाद्वारे आपण लठ्ठपणा मोजू शकतो. दुसरं म्हणजे कमरेचा घेर. कमरेच्या घेरावरून सुद्धा आपण लठ्ठपणा मोजू शकतो. साधारणतः स्त्रियांमध्ये 88 सेंटीमीटर कमरेचा घेर असावा. त्याचप्रमाणे पुरुषांमध्ये 94 सेंटीमीटर हा कमरेचा घेर असावा. स्त्रियांमध्ये जर कमरेचा घेर 88 सेंटीमीटर पेक्षा जर जास्त असेल तर ओव्हरवेट होतोय किंवा लठ्ठपणाकडे आपण जातोय असं आपण म्हणू शकतो. तसंच पुरुषांमध्ये सुद्धा 94 सेंटीमीटर पेक्षा जर जास्त कमरेचा घेर असेल तर आपण वजन वाढतंय असं आपण म्हणू शकतो. जसं BMI आणि कमरेचा घेर यावरून ठरवतो, त्याचप्रमाणे WHR म्हणजे वेस्ट टू हिप रेशो हे सुद्धा एक लठ्ठपणा मोजण्याचं साधन आहे. यामध्ये आपल्या कमरेचा घेर आणि सीट या दोन्हीचं प्रमाण ठरवून आपण तो काढला जातो. थोडक्यात या दोन्हींचा रेशो जर 0.80 या प्रमाणामध्ये असेल तर आपण अगदी नॉर्मल वजन आहे असं समजतो. पण WHR जर 0.80 पेक्षा जर जास्त असेल तर त्याला आपण वजन वाढलेलं आहे असं म्हणू शकतो. हे प्रमाण स्त्रियांचं आहे. पुरुषांमध्ये हेच प्रमाण आपण 0.90 हे आपण बॉर्डर लाईन त्याची सीमा आपण पकडू शकतो.
0: अच्छा, हा जो लठ्ठपणा येतो आहे स्त्रियांमध्ये किंवा सर्वसामान्य जनतेमध्ये आपण पाहतो की लठ्ठपणा, पण विशेषतः स्त्रियांमध्ये जास्त आढळून येतो आपल्याला, तर हा लठ्ठपणा येण्यामागची सर्वसाधारण कारण

0: काय असावीत?
1: सर्वात महत्वाचं कारण आणि सर्वांना माहिती असलेलं कारण म्हणजे हाय कॅलरी अन्न घेणं किंवा जेवण घेणं. आता हाय कॅलरी म्हणजे काय असतं की ज्याच्यामधून आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये ऊर्जा मिळते, असं जेवण घेणं असं अन्न घेणं यामुळं लठ्ठपणा वाढू शकतो. गोड खाणं, तळलेलं खाणं, फास्ट फूड खाणं किंवा भूक लागलेली नसतानाही सतत खात राहणं हे सुद्धा एक वजन वाढीचं खूप मोठं कारण आहे. यामध्ये अजून एक गोष्ट म्हणजे व्यायामाचा पूर्णपणे अभाव असणं. त्याचप्रमाणे काही व्यक्तींमध्ये अनुवंशिकता हेही मोठं कारण मिळतं. त्यातल्या त्यात लहान मुलांमध्ये अनुवंशिकता हे मोठं कारण असू शकतं. बऱ्याच व्यक्तींमध्ये काही हार्मोनल प्रॉब्लेम्स असतात त्यामुळेही वजन वाढतं. त्यांचं सगळं रुटीन व्यवस्थित असून जीवनशैली व्यवस्थित असूनही केवळ हार्मोन्सचा इम्बॅलन्स असल्यामुळे वजन वाढू शकतं. त्यामध्ये आपण हायपोथायरॉइडिझम, PCOD हे प्रॉब्लेम घेऊ शकतो. तसंच काही व्याधींची ट्रीटमेंट घेताना जी काही आपण औषधं घेतो जसं की स्टिरॉइड्स किंवा मानसिक रोगावरील काही औषधं, या औषधांच्या घेण्यामुळे सुद्धा वजन वाढू शकतं. आणि आजकालचं सगळ्यात जास्त वाढलेलं कारण म्हणजे मानसिक ताण. कामातला ताण, कौटुंबिक ताण, शैक्षणिक ताण या सर्वांच्या ताणामुळे सुद्धा वजन वाढलेलं आपल्याला जाणवतं. पूर्वीच्या काळी आहार घेणं, झोप हे सगळं संतुलित होतं, पण आजकाल झोपेची सुद्धा नियमितता राहिलेली नाहीये. तर अपुरी झोप हे सुद्धा वजन वाढीचं कारण आहे. उशिरा झोपल्या जातं त्यामुळं पुरेशी झोप होत नाही आणि त्यामुळं भूक कंट्रोल करणारं जे हार्मोन आहे त्याचं कार्य व्यवस्थित होत नाही, भूक वाढत राहते आणि वजन वाढत राहतं.
2: तर मॅडम, हे आपण लठ्ठपणाची कारणं सांगितलीत, पण मग हा लठ्ठपणा ओळखण्यासाठी सुद्धा काही विशेष लक्षणं असतील?
1: आता साधारण जेव्हा वजन वाढतं त्यावेळी मी आधी सांगितल्याप्रमाणे थोडस आपल्या कामाची क्षमता कमी होते. थोड्या थोड्या गोष्टींवरून आपल्याला दम लागायला सुरुवात होते. पायऱ्या चढणं, उतरणं किंवा चालताना दम लागणं, बोलताना सुद्धा दम लागणं ही लक्षणं जाणवायला लागतात. लवकर थकवा येतो. अगदी रोजची कामे करताना सुद्धा आपण असमर्थ राहतो आणि थकवा यायला सुरुवात होते. बऱ्याचदा स्त्रियांमध्ये कंबरदुखी, गुडघेदुखी हाही त्रास जाणवतो. लठ्ठपणामुळे घाम सुद्धा खूप येतो. हिवाळ्यात सुद्धा घाम येणं हे लठ्ठपणाचं लक्षण आहे. झोपेमध्ये बऱ्याचदा व्यक्ती घोरायला सुरुवात करतो ओव्हरवेटमुळं. त्याचप्रमाणे कमी झालेली आपली कार्यक्षमता आणि आपल्या स्वतःमध्ये दिसण्यामध्ये झालेला बदल यामुळे कुठेतरी मानसिक बदल सुद्धा विशेषतः स्त्रियांमध्ये आपल्याला जाणवायला सुरुवात होते. त्यामुळे लठ्ठपणामुळे शारीरिकच नाही तर मानसिक दृष्ट्या सुद्धा आपल्याला काही लक्षणे जाणवायला सुरुवात होतात.
2: अच्छा, एकंदरीतच काय, जर ही लक्षणं आपल्यामध्ये आढळून आली तर त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीये?
1: नाही, अजिबात.
2: तर मॅडम, ओव्हरवेट आणि ओबेसिटी म्हणजेच वजन जास्त असणं आणि लठ्ठपणा हा आजार असणं, यात काय फरक आहे? किंवा मग कोणत्या स्टेजला डॉक्टरांचा किंवा आहार तज्ञांचा सल्ला घेणं या कंडिशन मध्ये योग्य राहील?
1: आता ज्यावेळी आपलं वजन हे नॉर्मल वजनापेक्षा थोडस वाढलेलं असतं त्याला आपण ओव्हरवेट म्हणतो. आणि ओव्हरवेट ज्यावेळेस व्यक्ती असतो त्यावेळी त्याच्या शरीरामध्ये फार असे नकोसे बदल झालेले नसतात की जे आपल्या शरीराला फार अपाय करतील असे बदल झालेले नसतात. पण ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा हा व्याधी झाल्यानंतर मात्र काय होतं की आपल्या शरीरामध्ये बरेचसे अनहेल्दी, अपाय करणारे बदल ऑलरेडी झालेले असतात. त्यामुळं ओव्हरवेट असणं आणि ओबेसिटी हा व्याधी असणं यामध्ये बराचसा फरक आहे. ओव्हरवेट असलेली व्यक्ती ही हेल्दी असू शकते, तिला काहीही अपाय न झालेला असू शकतो. पण लठ्ठपणा हा व्याधी जेव्हा होतो व्यक्तीला त्यावेळेस त्याच्या शरीरामध्ये बरेचसे नको असलेले बदल झालेले असतात. आणि जे मोठे गंभीर आजार आहेत जसं की डायबिटीज, उच्च रक्तदाब किंवा स्त्री पुरुषातील वंध्यत्व येणं, तर या सगळ्या गोष्टी ह्या लठ्ठपणा या व्याधीमध्ये ऑलरेडी सुरू झालेल्या असतात.
2: तर मग कोणत्या स्टेजला डॉक्टरांचा किंवा आहार तज्ञांचा सल्ला घेणं योग्य राहील?
1: आता आपल्याला जाणवत असतं की आपलं वजन वाढतंय त्याच वेळी लगेच तुम्ही सल्ला घेतला तर तो जास्त उपयोगी ठरतो. कारण वजन वाढतंय आणि त्यानंतर तुम्हाला काही जर प्रॉब्लेम सुरू झाले तर त्यानंतर मग तुम्ही त्यावर अपाय करण्याच्या ऐवजी काही अपाय होण्याच्या आधी डॉक्टरचा सल्ला घेणं चांगलं असतं.
2: मॅडम, आपण असंही पाहतो की स्त्रियांच्या मध्ये पुरुषांच्या तुलनेने लठ्ठपणा हा आजार जास्त जाणवतो, तर यामागचं काय कारण असावं?
1: हो, स्त्री आणि पुरुषांच्या तुलनेमध्ये स्त्रियांच्या आयुष्यात तिच्या वयाच्या प्रत्येक टप्प्यात खूप

0: बदल घडत असतात, हार्मोनल चेंजेस होत असतात, जसं की प्युबर्टी म्हणजे वयात येताना, प्रेग्नन्सी म्हणजे स्त्री गर्भिणी असताना, आणि मेनोपॉज म्हणजे पाळी गेल्यावर किंवा पाळी जाताना बऱ्याचदा वजन वाढण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे नैसर्गिकरित्याच स्त्रियांमध्ये थोडासा चरबीचा साठा, ज्याला आपण बॉडी फॅट म्हणतो, ते पुरुषांच्या तुलनेत थोडंसं जास्त असतं. त्यामुळे स्त्रिया ह्या लठ्ठ होण्याची शक्यता थोडीशी जास्तच असते. अजून एक कारण म्हणजे स्त्रियांमध्ये मांसपेशी, ज्याला आपण मसल्स म्हणतो, त्यांचा आकार पुरुषांच्या तुलनेत थोडासा कमी असतो. त्यामुळे स्त्रियांमध्ये चयापचय क्रियेचा वेग थोडासा कमी असतो आणि त्यामुळे त्यांच्या कॅलरीज खर्च होत नाहीत आणि त्यांना कॅलरीज कमी लागतात आणि कमी कॅलरीज लागल्यामुळे त्यांनी आहार सुद्धा पुरुषांच्या तुलनेत थोडासा कमी घ्यायला हवा. आणि अजून आपल्या भारतातील स्त्रियांच्या बाबतीत एक आढळणारं लठ्ठपणाचं कारण म्हणजे त्या आपल्यापेक्षा कुटुंबावर खूप जास्त लक्ष देतात आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी त्या प्रमाणामध्ये घेत नाहीत. अगदी त्यांच्या जेवणाच्या वेळा चुकीच्या असतात, शिळं अन्न खाण्याचं प्रमाण जास्त असतं, व्यायामाचा तर बऱ्यापैकी अभाव असतो. घरातली कामे त्या करतात पण जो व्यायामाचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो त्या प्रमाणामध्ये घरकामाचा परिणाम शरीरावर होत नाही. आणि दुसरं एक कारण भारतीय स्त्रियांचं म्हणजे त्या मानसिक ताणाखाली कायम असतात, कौटुंबिक ताण असतो, मुलांचा ताण असतो, त्यामुळेही वजन वाढतं. आणि सगळ्यात मोठं कारण म्हणजे अपुरी झोप. आपल्या शरीराला काही ठराविक विश्रांतीची गरज असते आणि ती विश्रांती आपल्याला झोपेमधून मिळत असते, पण हीच जर झोप अपुरी असेल तर त्यामुळे सुद्धा वजन वाढू शकतं.
1: अच्छा, तर मॅडम लठ्ठपणामुळे स्त्रियांच्या विशेषतः प्रजनन संस्थेवर सुद्धा वाईट परिणाम होतात, तर त्याविषयी काय सांगाल?
0: एकूण जे स्त्रियांचं दिवसभरातलं रुटीन असतं त्याचा स्त्रियांच्या शरीरावर तर परिणाम होतोच, त्यांच्या वेगवेगळ्या संस्थांवर होतो, पण विशेषत आजकाल त्यांच्या प्रजनन संस्थेवर वाईट परिणाम झालेला आपल्याला दिसून येतोय. एकूणच सध्या लठ्ठपणामुळे आपला प्रजनन दरच कमी झालेलं लक्षात येतंय या 5 वर्षांमध्ये. प्रजनन दर का कमी होतोय तर वंध्यत्वासारखे बरेच अपाय या लठ्ठपणामुळे वाढलेले दिसून येत आहेत. आजकाल मुलींची लग्न उशिरा होत आहेत आणि मेनोपॉज, ज्याला पाळी जाणे आपण म्हणतो, ते वय सुद्धा अलीकडे आलेलं आहे, त्यामुळे सुद्धा प्रजनन दर कमी झालेला जाणवतोय. दुसरं म्हणजे लठ्ठपणामुळे काय होतं की मासिक पाळीसाठी जे आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे हार्मोन्स काम करत असतात त्यांच्या कार्यावर वजनाचा परिणाम होत असतो. त्यामुळं जर वजन जास्त असेल तर पाळीत अनियमितता येते, ज्याला आपण पीसीओडी म्हणतो. या पीसीओडीमध्ये पाळी अनियमित येते, चेहऱ्यावर पुरुषांप्रमाणे केस वाढलेले जाणवतात आपल्याला, पिंपल्स येतात स्त्रियांना. त्याचप्रमाणे वाढलेल्या वजनामुळे दर महिन्याला स्त्रियांमध्ये जे स्त्रीबीज तयार होतं किंवा जे स्त्रीबीज बाहेर पडण्याची जी क्रिया असते त्यावर याचा बराच अपाय होतो वजनाचा, आणि त्यामुळं वंध्यत्वाचं प्रमाण वाढलेलं जाणवतंय.
1: अच्छा,
0: ओव्हरवेट असतानाही जर प्रेग्नन्सी राहिलीच तरी त्यातील गुंतागुंत थोडीशी वाढण्याची शक्यता असते. बऱ्याच वेळेस गर्भपातही या ओव्हरवेटमुळे होऊ शकतो.
1: अच्छा,
0: आणि प्रेग्नन्सी कंटिन्यू झालीच तरी पण प्रेग्नन्सीमध्ये परत पेशंटची साखर वाढणे, बीपी वाढणे या सगळ्या समस्या येऊ शकतात.
1: अच्छा,
0: आणि दुसरं आजकालची वाढलेली समस्या म्हणजे गर्भाशयाचा कॅन्सर. लठ्ठपणाचा आणि गर्भाशयाच्या कॅन्सरचा खूप जवळचा संबंध आहे. कारण हे जे फॅट्स टिश्यू असतात तर ते काय करतात की इस्ट्रोजन नावाचं जे हार्मोन असतं ते या फॅट्स टिश्यू वाढवतात आणि त्यामुळं गर्भाशयाच्या आतील जे आवरण आहे ते जरा ॲबनॉर्मली वाढत राहतं आणि पुढे या ॲबनॉर्मल सेल्स कॅन्सरस होऊन गर्भाशयाचा कॅन्सर होऊ शकतो.
1: म्हणजे एकंदरीतच लठ्ठपणा हा स्त्रियांच्या प्रजनन संस्थेवर अतिशय वाईट परिणाम करतोय. तर त्यासाठी विशेषतः विवाहाच्या आधीपासून मुलींनी याकडे विशेष लक्ष द्यावं,
0: अवेअरनेस असणं आवश्यक आहे.
1: अगदीच अगदीच. तर मॅडम बऱ्याचदा असं होतं की प्रसूतीनंतर सुद्धा वजन वाढलेलं जाणवतं.
0: आता बऱ्याचदा काय होतं की प्रेग्नन्सी पिरियड मध्ये बाळाची काळजी घेणं, बाळाचं वजन वाढवणं आईला आवश्यक असतं. त्यामुळे प्रेग्नन्सी पिरियड मध्ये बऱ्याचदा खूप जास्त प्रमाणामध्ये हेल्दी आहार घेतला जातो जो बाळासाठी आवश्यकच असतो, पण एकदा डिलिव्हरी झाल्यानंतर तो तेवढ्या प्रमाणामध्ये हाय कॅलरी डाएटची आपल्याला गरज नसते. त्यामुळे

0: प्रसूतीनंतर स्त्रीने थोडासा लो कॅलरी डाएट घेतला तरी चालत असतो. पण आपल्याकडे काय होतं की प्रेग्नन्सीमध्ये जो डाएट आपण घेत असतो तोच डाएट आपण डिलिव्हरी झाल्यानंतर सुद्धा कंटिन्यू करतो. हे एक मोठं कारण आहे वजन वाढीचं. दुसरं म्हणजे प्रेग्नन्सीच्या आधीचं स्त्रीचं जीवन आणि डिलिव्हरी नंतरचं जीवन हे खूप वेगळं असतं. तिच्यावर एक जबाबदारी आलेली असते आणि त्याचा एक वेगळा मानसिक ताण तिच्यावर असतो. तर हे सुद्धा एक कारण असू शकतं. दुसरं म्हणजे प्रेग्नन्सी इंड्यूस्ड काही प्रॉब्लेम्स असतात जसं की थायरॉइड, त्यामुळे सुद्धा वजन वाढू शकतं हायपोथायरॉइडिझममुळे.
1: अच्छा, प्रेग्नन्सी नंतर जे वजन वाढतंय, तुम्ही जे म्हणालात की आहारात आपण बदल करत नाही, प्रसूतीच्या आधीचा आहार आणि प्रसूतीनंतरचा आहार आपल्याकडे सहसा तसाच चालू राहतो, तर त्यासाठी तज्ञांचा सल्ला घेणं हे योग्य ठरतं.
0: हो, खूप आवश्यक असतं. आणि प्रेग्नन्सीच्या पहिल्या 6 महिन्यामध्ये मूल हे पूर्णतः आईच्या दुधावर अवलंबून असतं, तर त्या पिरियडमध्ये तिने हाय कॅलरी डाएट घ्यावा, पण त्यानंतर मात्र हळूहळू तिने त्या प्रमाणामध्ये आहार कमी करणं आवश्यक आहे.
1: अच्छा, तर मॅडम आता आपण मानसिक ताणाबद्दल सुद्धा बोललात, स्त्रियांमध्ये जो प्रेग्नन्सी नंतर येतो. प्रेग्नन्सी नंतरच म्हणून नाही तर बऱ्याचदा स्त्रियांना मानसिक ताण येतोच येतो, तर मग मानसिक ताण आणि लठ्ठपणा यांचा काही परस्पर संबंध आहे का?
0: नक्कीच आहे. मानसिक ताण आणि लठ्ठपणा या अगदी परस्पर पूरक गोष्टी आहेत. मानसिक ताणामुळं लठ्ठपणा येऊ शकतो आणि लठ्ठपणामुळं मानसिक ताण येऊ शकतो. आता कधी कधी काय होतं की खूप जास्त मानसिक ताण असतो स्त्रियांमध्ये स्पेशली, त्यामुळं काय होतं की आपल्या शरीरामध्ये एक कॉर्टिसॉल नावाचं हार्मोन असतं, तर त्याचं प्रमाण वाढतं जे की आपली चरबीचा साठा वाढवण्यासाठी मदत करत असतं, त्यामुळं वजन वाढतं. दुसरं काही लोक काय असतात की स्ट्रेस वाढला, मानसिक ताण वाढला की थोडंसं हाय कॅलरी डाएट घेण्याची त्यांना सवय असते, त्यांना काहीतरी सतत खावंसं वाटत असतं, त्यामुळे सुद्धा वजन वाढतं. तिसरं, मानसिक तणावामुळं वजन वाढण्याचं कारण म्हणजे आता जेव्हा आपण फ्रेश असतो, आपलं मन आनंदी असतं, त्यावेळी आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये इंटरेस्ट असतो. आपल्याला योगासनामध्ये असतो, आपल्याला मॉर्निंग वॉकमध्ये असतो, आपल्याला व्यायामामध्ये सुद्धा तेवढाच उत्साह असतो. पण ज्यावेळी आपलं मन खचलेलं असतं, डिस्टर्ब असतं, त्यावेळी आपण या सगळ्या गोष्टी करण्याचं टाळतो आणि व्यायामाच्या अभावामुळे परत वजन वाढायला सुरुवात होते. अशा प्रकारे मानसिक ताणामुळं आपलं हार्मोन्सचा एक परिणाम, दुसरं ओव्हर इटिंग आणि तिसरं म्हणजे व्यायामाचा अभाव, या तिन्ही कारणामुळं मानसिक ताणामुळे वजन वाढतं. या उलट लठ्ठपणामुळे सुद्धा मानसिक ताण वाढू शकतो. का? कारण काय होतं की लठ्ठपणामुळं आपण पूर्वी जसं दिसायचो त्यामध्ये बरेचसे बदल झालेले असतात. आपल्या कपड्यांच्या चॉईसेसमध्ये थोडासा आपल्याला बदल करावा लागतो. ज्या पद्धतीचे आपण कपडे आधी घालायचो त्यामध्ये थोडेसे लिमिटेशन्स येतात. तो एक कुठेतरी आपल्याला मन दुखावणारा तो प्रसंग असतो. आणि वर्किंग स्टॅमिना कमी झाल्यामुळे ती एक आपल्या मनामध्ये कुठेतरी खंत असते की मी ज्या स्टॅमिन्याने आधी काम करायचे त्या स्टॅमिन्याने आज करत नाहीये. या सगळ्या मानसिक लठ्ठपणाच्या परिणामी सुद्धा मानसिक ताण येऊ शकतो आणि मनस्वास्थ्य बिघडू शकतं.
1: अगदीच, असं बऱ्याचदा आपण पाहतो सुद्धा की स्त्रियांना बाहेर जाताना लठ्ठ असो तर कुठल्या फंक्शन मध्ये जातो,
0: कुठेतरी आत्मविश्वास कमी झालेला असतो आणि कुठेतरी मग ती मनाची घालमेल असते, राग वाढतो, चिडचिड वाढते.
1: निश्चितच, म्हणजे मानसिक ताण आणि लठ्ठपणा खरंच परस्पर पूरक असे हे आहेत आणि दोन्हीवरती सुद्धा नियंत्रण मिळवणं हे आपल्याला गरजेचं आहे.
0: हो
1: मॅडम, आजकाल आपण असंही पाहतो की लठ्ठपणाला गंभीर शारीरिक आजार या वर्गात बसवलं जातं, तर त्यामागचं काय कारण असावं, म्हणजे असं कशामुळे होतं?
0: बरोबर आहे ते, कारण लठ्ठपणाला आपण सिरियसलीच घेतलं पाहिजे. कारण आजकाल जे गंभीर आजार होतात त्या बहुतांश व्याधींच्या मुळाशी कुठेतरी लठ्ठपणा हा कारणीभूत असतो. जसं की उच्च रक्तदाब, डायबिटीज, सांधेदुखी, स्त्री पुरुषातील वंध्यत्व किंवा कॅन्सर सारखे गंभीर रोग, मानसिक अस्वास्थ्य, या सर्वांना कुठेतरी लठ्ठपणा कारणीभूत असतो. आणि जे रुग्ण या सर्व त्रासातून जात असतात त्यांचं आयुष्य हे अत्यंत म्हणजे क्लेशदायी असतं. त्यामुळे लठ्ठपणा हा व्याधी एक गंभीर समस्या म्हणूनच पाहिला पाहिजे. जर लठ्ठपणा नसेल, जर आपण फिजिकली फिट असू तर मानसिक दृष्ट्या सुद्धा आपण आपोआप अस्वस्थ होत जातो. त्यामुळं लठ्ठपणाकडे एक गंभीर रीत्या आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या

0: आजारांपासून आपण नक्कीच जर वजन नियंत्रणात असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपण दूर ठेवू शकतो.
1: अगदीच मॅडम. यासोबतच आपण असंही पाहतो की आजकाल लहान मुलांमध्ये विशेषत किशोरवयीन मुलींमध्ये सुद्धा लठ्ठपणा वाढत आहे, तर त्याचे काय कारण असावेत आणि पालकांनी याविषयी काय विशेष काळजी घ्यावी, आणि सोबतच मुलांचा बराचसा वेळ हा शाळेमध्ये जात असतो, तर शाळेची सुद्धा यामध्ये काही महत्वाची भूमिका असू शकते का?
0: हो, शाळेची पण असू शकते, पण प्रथमतः पालकाची भूमिका यात खूप महत्वाची ठरते. पूर्वीच्या काळी काय होतं की आपल्या भारतामध्ये एकत्र कुटुंब पद्धती होती, बरीचशी काकाची मामाची मुलं एकत्र राहायची, त्यामुळे लाड सुद्धा त्यांचे सर्वांचे एकत्र व्हायचे. पण आज असा ट्रेंड आहे की एकच मूल किंवा दोनच मुलं, यामध्ये कुठेतरी एकच मूल असल्यामुळे त्याचे हट्ट खूप जास्त प्रमाणामध्ये पुरवले जातात, त्याला हवं तसं खाणंपिणं केलं जातं, त्याला काही व्यायामासाठी किंवा काही शारीरिक अंगमेहनतीसाठी काही आग्रह धरल्या जात नाही. त्यामुळं काय होतंय की मुलांचं वजन आपोआपच वाढत चाललंय. आणि दुसरी गोष्ट, एकच मूल असल्यामुळं हवं तसं त्याला पाहिजे तसं जगू देणं हा एक कुठेतरी पालकांचा रोल झालेला सध्या. त्यामुळं मूल सुद्धा बाहेर खेळण्याच्या ऐवजी घरातच मोबाईल बघणं, टीव्ही बघणं यात वेळ घालवतं. आणि मुलींमध्ये सुद्धा बाहेरचं खाणं, फास्ट फूड ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलेल्या आहेत, त्यामुळे लठ्ठपणाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. आता यामध्ये प्रथमतः कोणते कॉम्प्लिकेशन्स पुढे होऊ शकतात याबद्दल जर पालकांनीच आधीच अवेअर ठेवलं मुलांना तर आपण ह्या सगळ्या गोष्टी टाळू शकतो. यामध्ये शाळेची सुद्धा खूप मोठी भूमिका असू शकते, कारण शैक्षणिक आयुष्यामध्ये मूल जेव्हा छोटं असतं तेव्हा त्याच्यावर संस्कार घडवायला शाळेचा हा खूप मोठा रोल असतो. त्याचवेळी शाळेमध्ये जर त्यांना असं सांगितलं गेलं की तुमची फिजिकल ऍक्टिव्हिटी खूप आवश्यक आहे, तुमचा संतुलित आहार खूप आवश्यक आहे, ह्या गोष्टी त्यांना जर लहानपणापासून बिंबवल्या गेल्या तर त्याचं कुठेतरी महत्व त्यांच्या मनामध्ये भरवलं जातं. तर त्यामुळे शाळेमध्ये शारीरिक शिक्षणाचा तास घेणं, मानसिक बल वाढवण्यासाठी वेगळा ध्यान वर्ग घेणं ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या ठरतात. पण आजकाल काय होतंय की शारीरिक मेहनतीपेक्षा कुठेतरी शाळेच्या सिलॅबसकडे थोडंसं जास्त लक्ष दिल्या जातंय, आणि जो काही शारीरिक शिक्षणाचा एक वेगळा तास असायचा तो पूर्ण कॅन्सल करून याकडे थोडंसं फोकस केलं जातंय, तर ते व्हायला नको.
1: अच्छा, म्हणजेच शारीरिक हालचालीकडे विशेष असं लक्ष शाळेमध्ये दिलं गेलं पाहिजे. मैदानी खेळ त्यात विशेषतः मुलांकडून
0: खेळवून घेणं,
1: ज्यामुळे त्यांचा व्यायाम होऊ शकतो आणि सोबतच पीटी सारखे सुरुवातीला असायचे ते पण झाले तर निश्चितच मुलांची चांगल्या पद्धतीने हालचाल शरीराची होऊन लठ्ठपणा तिथूनच कमी होण्यास सुरुवात होऊ शकते.
0: बिलकुल.
1: तर मैत्रिणींनी खर तर स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायचंच आहे, पण सोबत ही सुद्धा एक जबाबदारी आहे मुलं सांभाळण्याची, त्यांच्यातही लठ्ठपणा वाढू नये यासाठी त्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. आणि तसं तर एक आई म्हणून त्या घेतच असतात मुलांची काळजी, पण तरी पण जिथे कुठे आपली मुलं लठ्ठ दिसत आहेत आईला तर
0: त्याबद्दल अवेअरनेस असला पाहिजे. स्त्री ही कुटुंबाचा कणा असते आणि तिने जर स्वतःकडे लक्ष देतानाच बाकीच्या सगळ्या कुटुंबियांकडे जर लक्ष ठेवलं तर आपण लठ्ठपणा दूर ठेवू शकतो.
1: अगदीच अगदीच. मॅडम, कुटुंबाचा विषय निघालाच आहे, तर वजन कमी करत असताना स्त्रियांच्या बाबतीत कौटुंबिक पाठबळ असणं आवश्यक आहे, तर ते कशामुळे?
0: आता काय असतं, कुटुंबातल्या स्त्रीला वजन कमी करायचं असतं आणि त्यावेळी त्या स्त्रीला जर फॅमिलीचा सपोर्ट मिळाला तर ती खूप योग्य प्रकारे आपल्या स्वतःला फिट ठेवू शकते. आता फॅमिलीचा सपोर्ट असेल तर वेट मॅनेजमेंट कसं करायचं ह्याचं ती प्लॅन करू शकते, कारण सर्वच कुटुंब जर कॅलरी कॉन्शियस असतील तर त्या प्रकारचं जेवण बनवायला पण स्त्रीला मुभा मिळते की आपण कमी तेलाचं, कमी गोड अशा प्रकारचं जेवण घरी बनवू शकतो आणि त्याला पूर्ण सपोर्ट असतो कुटुंबातल्या व्यक्तींचा. नाहीतर मग काय होतं, सपोर्ट नसेल तर कुटुंबातल्या व्यक्तींना जास्त तेलाची भाजी लागते, स्त्रीला जास्त तेलाची भाजी खायची नसते आणि मग एक प्रकारचा स्ट्रेस तिला यावेळी येऊ शकतो. तसंच जर कुटुंबाचा जर तिला सपोर्ट असेल वेट लॉसला आणि सगळेच जर वजनाच्या बाबतीत जर थोडेसे जागरूक असतील तर मिळून सगळे एक्सरसाइज करतात, मिळून सगळे योगाचा वर्ग करतात, मिळून वॉकला जाऊ शकतात आणि हा कुठेतरी सपोर्ट तिला खूप आवश्यक असतो. त्याचप्रमाणे जर सगळेच वजनाचा विचार करत असतील तर जेवणाच्या वेळा फिक्स होतात, रात्री उशिरा

0: जेवणं किंवा बाहेरचं जेवणं ह्या सगळ्या गोष्टी टाळायला सुरुवात होते. हेल्दी कसं खायचं, कोणत्या प्रकारच्या भाज्या फळं ही आहारामध्ये समावेश करायची, या प्रकारचा सगळा सपोर्ट तिला कुटुंबाकडून मिळत असतो. आता काही वेळेला काय असतं की स्त्री ही ओबेसिटीचे पेशंट असते, ती कुठल्या तरी डॉक्टरचं मार्गदर्शन घेत असते, तिला काही ठराविक वेळेला त्या डॉक्टरांकडे व्हिजिटला जावं लागतं, आणि अशा वेळी तिला जर कुटुंबातून जर सपोर्ट मिळाला, तिच्या व्हिजिटला कोणीतरी रिमाइंडर देणारं मिळालं, तर ती वेळेवर तिथे पोहोचू शकते, वेळेवर सगळं ट्रीटमेंट वगैरे घेऊ शकते, आणि हा कुठेतरी फायदा तिला नक्कीच होतो. दुसरं म्हणजे पेशंटला जर कोणी अपोज करणारं नसेल तिच्या फॅमिलीमध्ये वेट लॉससाठी, तर एक अननोन पॉझिटिव्ह मोटिवेशन तिला मिळत राहतं, आणि त्यामुळे ती त्यामध्ये जास्त मन लावून सगळ्या गोष्टी करायला सुरुवात करते.
1: तर मैत्रिणींनो, तुर्तास आज आपल्याला इथेच थांबावं लागणार. याविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत पण आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तर मॅडम, आजच्या या माहितीपूर्ण संवादासाठी सर्व मैत्रिणीच्या वतीने आणि आकाशवाणीच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.

श्रोते हो, आत्ताच आपण वनिता मंडळ हा कार्यक्रम ऐकलात. ही परभणी केंद्राची निर्मिती होती. सादरकर्त्या नेहा खरे. हा कार्यक्रम आपण प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म तसंच न्यूज ऑन AIR सहित आकाशवाणी अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. दुपारचा 1 वाजत आहे. दिल्ली केंद्रावरून हिंदी बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त देशाचं हुतात्म्यांना अभिवादन। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पुडुचेरी पोलीस दलाला राष्ट्रपती ध्वज प्रदान। भारतीय बाजारपेठेत ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 12,921 कोटी रुपयांची गुंतवणूक। शांततेसाठी अमेरिकेबरोबर चर्चा पुढे सुरू ठेवण्याची इराणची सशर्त तयारी। कोरियन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद अश्मिता चलिहानं पटकावलं। आणि खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित। भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहिली आहे। महात्मा गांधींच्या करा किंवा मरा या हाकेतून प्रेरणा घेऊन स्वातंत्र्यसैनिकांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात देशाला एकवटलं। त्यांचं धैर्य त्याग आणि देशभक्ती पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहील अशा शब्दात उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी अभिवादन केलंय। भारत छोडो आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केलंय। या स्वातंत्र्यसैनिकांचं धैर्य प्रत्येक भारतीयासाठी सदैव प्रेरणा देत राहील असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्म्यांना अभिवादन केलंय। स्वातंत्र्यसैनिकांनी दाखवलेली देशभक्ती पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहील। आजच्या ऑगस्ट क्रांतीदिनी ज्यांच्या जिद्दीनं आणि धैर्यामुळे भारत छोडो आंदोलन आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा मार्ग बळकट केला त्या असंख्य स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय। देशभरात आजपासून हर घर तिरंगा हे अभियान सुरू झाले। येत्या 17 तारखेपर्यंत चालणाऱ्या या मोहिमेत यंदा वंदे मातरम या भारताच्या राष्ट्रीय गीताच्या 150व्या वर्धापन दिनाचंही औचित्य असणार आहे। या निमित्तानं देशभरात विविध ठिकाणी वंदे मातरमचं सामूहिक गायन, तिरंगा रॅली, प्रदर्शनं, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात येईल। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पुडुचेरी पोलीस दलाला राष्ट्रपती ध्वज प्रदान केला आणि देशाची अंतर्गत सुरक्षा अबाधित राखण्यासाठी या दलानं दाखवलेल्या समर्पण भावनेचं कौतुक केलं। ब्रिटिशांनी तयार केलेले फौजदारी कायदे रद्द करून केंद्र सरकारनं लागू केलेले 3 नवीन फौजदारी कायदे तंत्रज्ञान, कालबद्ध काम आणि विश्वास या 3 स्तंभांवर आधारले आहेत असं त्यांनी सांगितलं।
1: भारत सरकार ने अंग्रेजों के बनाई हुई दंड संहिता पे बदलकर 3 भारतीय न्याय संहिताओं को लागू किया है। ये न्याय संहिताओं की सोच दंड आधारित नहीं है। ये न्याय संहिताओं की सोच

0: नागरिकों को न्याय दिलाने के लिए केंद्रित तकनीक सक्षम और समयबद्ध बनाने की है। ये तीनों न्याय संहिताएं टेक्नोलॉजी टाइमलाइन और ट्रस्ट ये तीन पिलर पर खड़ी की गई है।
1: पुडुचेरीच्या विकासासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचंही शहा यांनी सांगितलं। गेल्या 12 वर्षांमध्ये त्या दिशेनं सरकारने केलेल्या विविध उपाययोजनांचा त्यांनी उल्लेख केला। पुडुचेरी पोलीस दलाला प्रतिष्ठेचा राष्ट्रपती ध्वज पुरस्कार मिळाल्याबद्दल शहा यांनी त्यांचं अभिनंदन केलं। लष्कराची तुकडी किंवा एखादं राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या पोलीस दलाला दिला जाणारा हा सर्वोच्च सन्मान आहे। परदेशी गुंतवणूकदारांची भारतीय बाजारपेठेतली गुंतवणूक सातत्यानं वाढत असून ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी 12,921 कोटी रुपये भारतीय बाजारात गुंतवल्याचं सीडीएसएलच्या अहवालात म्हटलंय। जुलै महिन्यात हा आकडा 20,200 कोटी इतका होता। मार्च ते जून या काळात परदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात पैसे काढून घेतले होते। त्यानंतर सलग दुसऱ्या महिन्यात ही मोठी गुंतवणूक देशात आली आहे। मणिपूरमध्ये सुरक्षा दलांनी राबवलेल्या विविध मोहिमांमध्ये बंदी घातलेल्या कट्टरतावादी संघटनांशी संबंधित 5 सक्रिय सदस्यांना अटक करण्यात आली। त्यांच्यावर खंडणी, संघटनेसाठी नवीन सदस्यांची भरती करणं यासारख्या कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे। राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणानं देशभरातल्या 33 राज्य जैवविविधता मंडळं, केंद्रशासित प्रदेशांमधल्या जैवविविधता परिषदा आणि राष्ट्रीय संस्थांना ॲक्सेस अँड बेनिफिट शेअरिंग अंतर्गत 3 कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपयांचा निधी वितरित केलाय। टोमॅटो, मिरची, वांगी तसंच साहिवाल जातीच्या गुरांचं गोठवलेलं वीर्य यासह भारतातल्या कृषी जैवविविधतेशी संबंधित विविध घटकांचा यात अंतर्भाव असल्याचं पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयानं म्हटलंय। या निधी वितरणामुळे जैवविविधतेचं संवर्धन, वैज्ञाननिष्ठ संशोधन आणि देशभरातल्या समृद्ध जैविक संसाधनांचं रक्षण करणाऱ्या समुदायांची उपजीविका याच्यातला दुवा अधिक घट्ट होईल असं मंत्रालयानं म्हटलंय। प्राधिकरणानं आतापर्यंत केलेल्या एकूण वितरण 166 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचंही मंत्रालयानं म्हटलंय। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। अमेरिकेबरोबर शांततेची चर्चा पुढे सुरू ठेवण्यात आपल्याला रस आहे, मात्र यासाठी अमेरिकेला परस्पर विश्वासाचं वातावरण कायम ठेवावं लागेल असं इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजिश्कियान यांनी म्हटलंय। सामंजस्यानं वागण्याची हीच योग्य वेळ आहे आणि अमेरिकेच्या कृतीला अनुसरून इराण आपली वचनबद्धता पूर्ण करेल असं ते म्हणाले। आपले अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी इराण चर्चा सुरू ठेवेल, मात्र कोणत्याही दबावाखाली आत्मसमर्पण करणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं। इराण आणि अमेरिकेनं गेल्या जून महिन्यात युद्धबंदीबाबतच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली होती। त्यानंतर दोन्ही देशांमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत, मात्र अद्याप या क्षेत्रातला तणाव कायम आहे। युक्रेन आणि अमेरिकेनं पॅट्रियट हवाई संरक्षण प्रणालीसाठी प्रतिरोधक क्षेपणास्त्रांचा दरमहा पुरवठा करण्याबाबतचा करार केलाय। त्यानुसार अमेरिका युक्रेनला दरमहा प्रतिरोधक क्षेपणास्त्र पुरवेल। युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी बेलग्रेडमध्ये पत्रकारांना ही माहिती दिली। मात्र हे प्रमाण देशाच्या हवाई संरक्षणाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसं नसल्याचं ते म्हणाले। त्यांनी यासंदर्भातली नेमकी आकडेवारी उघड केली नाही। कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचं विजेतेपद भारताच्या अश्मिता चालिहानं पटकावलंय। आज 53 मिनिटं चाललेल्या अंतिम सामन्यात तिनं चीनच्या हान कियान शीचा 14-21, 21-14, 21-14 असा पराभव केला। पहिल्या गेममध्ये पिछाडीवर पडलेल्या अश्मितानं नंतर आक्रमक खेळ करत विजय मिळवला। यापूर्वी अश्मितानं 2024च्या आशिया सांघिक विजेतेपद स्पर्धेत तसंच 2019च्या दक्षिण आशियाई क्रीडास्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवलंय। जम्मू काश्मीरमध्ये पुढले काही दिवस हवामानाची स्थिती प्रतिकूल राहण्याची शक्यता लक्षात घेता पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गांवर सुरू

0: असलेली अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली. गेले काही दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे यात्रेच्या दोन्ही मार्गांचं मोठं नुकसान झालं असून या ठिकाणी दुरुस्तीचं काम सुरू आहे. रामबन जिल्हा आणि काश्मीरच्या काही भागात सुरू असलेला पाऊस आणि खराब हवामान लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून काल जम्मूमध्ये भगवती नगर बेस कॅम्पवरून यात्रेकरूंचा जथा पुढे रवाना झाला नाही. यंदा 4 लाखापेक्षा जास्त भाविकांनी अमरनाथच्या गुंफांना भेट दिली. अनंतनाग जिल्ह्यातला पारंपरिक चंदनवाडी मार्ग आणि गांदरबल जिल्ह्यातला बलताल मार्ग अशा दोन्ही मार्गांवरून 3 जुलै रोजी सुरू झालेल्या यंदाच्या अमरनाथ यात्रेची सांगता 28 ऑगस्ट रोजी पारंपरिक छडी मुबारक सोहळ्यानं होईल. देशाच्या विविध भागात मोसमी पाऊस सक्रिय आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती आहे. आसाममध्ये पुराचा फटका 12 जिल्ह्यांना बसला असून अजूनही जनजीवनावर त्याचा परिणाम जाणवतोय. राज्यात अतिवृष्टीमुळे मरण पावलेल्यांची संख्या 98 झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये बहुसंख्य जिल्ह्यात आज आणि उद्या विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि वादळी पावसाची शक्यता आहे. ओदिशामध्ये पुन्हा एकदा पावसानं जोर धरलाय. 4 जिल्ह्यांमध्ये हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केलाय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त देशाचं हुतात्म्यांना अभिवादन. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पुडुचेरी पोलीस दलाला राष्ट्रपती ध्वज प्रदान. भारतीय बाजारपेठेत ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 12,921 कोटी रुपयांची गुंतवणूक. शांततेसाठी अमेरिकेबरोबर चर्चा पुढे सुरू ठेवण्याची इराणची सशर्त तयारी. कोरियन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद अश्मिता चलिहानं पटकावलं. आणि खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. दुपारचे 1:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र. जून जुलैमध्ये दडी मारलेल्या पावसानं दमदार पुनरागमन केल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. खरीप हंगामातील पिकांची स्थिती आणि शेतकऱ्यांच्या अडचणी यांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन. आषाढी एकादशीनिमित्त पिंपराळा नगरीत भक्तिमय वातावरणात रथोत्सव साजरा. ऑक्सफर्ड विद्यापीठातले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक डॉ नानासाहेब थोरात यांचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि जळगाव शहर वाहतूक शाखेची विशेष तपासणी मोहीम. या होत्या गेल्या महिनाभरातल्या जळगाव जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे जळगाव जिल्ह्याचे वार्ताहर राजेश यावलकर.
3: जून आणि जुलैच्या सुरुवातीला समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती. पेरणी केलेल्या पिकांच्या उगवणीला देखील याचा परिणाम जाणवत होता. मात्र महिन्याच्या मध्यापासून पावसाने जमदार पुनर्गमन करत जिल्ह्याच्या बहुतांश भागात चांगली हजेरी लावली. यामुळे कोमजलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाली आणि शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. कापूस, सोयाबीन, मका, बाजरी आणि इतर खरीप पिकांच्या वाढीसाठी हा पाऊस अत्यंत उपयुक्त ठरला. तापी नदीच्या हातनूर धरणाच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ झाल्यामुळे हातनूर धरणाचे काही दरवाजे उडून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मुसळधार पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर, भडगाव, चाळीसगाव आणि पाचोरा या शहरातील काही भागात पाणी साचल्याने आणि लहान नाल्यांना पूर आल्याने नागरिक अडकून पडल्याच्या घटना घडल्या. बचाव पथकांनी धाडसी प्रयत्न करत अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं. खरीप हंगामातील पिकांची स्थिती, खत आणि बियाण्याचा पुरवठा, पिकांवरील रोगाचा प्रादुर्भाव आणि शेतकऱ्यांच्या अडचणी यांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी आपल्या कामांचा सविस्तर आढावा सादर केला. बैठकीत शेतकऱ्यांना वेळेवर तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध करून देणे आवश्यक, कृषी निविष्ठांचा पुरेसा साठा ठेवणे आणि पीक विमा योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला. कृषी क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी विभागीय समन्वयक वाढवण्याचे जिल्हाधिकारी घुगे यांनी यावेळी मात्र निर्देश दिलेत. व्यवसायात निरंतर यश आणि वाढ मिळवण्यासाठी उद्योजकाने स्वतःच्या मनावर सतत काम करत राहिले पाहिजे. मन खंबीर आणि सकारात्मक असेल तर व्यवसाय निश्चितपणे पुढे जाऊ शकतो असा विश्वास सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्टचे चेअरमन तथा मॅनेजिंग ट्रस्टी डॉक्टर अजित मराठे यांनी जळगावात व्यक्त केला. उद्योगावर बोलू काही या विशेष मुलाखत कार्यक्रमात ते बोलत होते. विठ्ठल विठ्ठल आणि पांडुरंग वरदे।

0: हरिविठ्ठलच्या गगनभेदी घोषणा देत प्रतिपंढरपूर म्हणून ख्याती असलेल्या जळगाव शहरातील पिंपळा नगरीत आषाढी एकादशी निमित्त 151 वर्ष असलेल्या या रथोत्सवाचा भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. विठ्ठल मंदिर संस्थान, वाणी पंचमंडळ आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने आयोजित या दीड शतकीय परंपरेच्या सोहळ्यासाठी जळगाव शहरासह जिल्ह्यातील भाविकांची अलोट जनसागर या पिंपळा येथे उसळला होता. आकर्षक रोषणाई, सुशोभित दुकाने, भव्य पाळणे आणि खेळण्यांच्या बाजारामुळे संपूर्ण नगरी चैतन्याने न्हाऊन निघाली होती. आमदार सुरेश भोळे, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती चंद्रशेखर पाटील, आयुक्त आदित्य जीवने आदी प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित होते. आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठुरायाच्या दर्शनासाठी जळगाव जिल्ह्यातील 50,779 भाविक प्रवाशांनी एसटीच्या सुरक्षित प्रवासाचा लाभ घेतला. गतवर्षापेक्षा यंदा प्रवाशांच्या या प्रतिसादामुळे जळगाव विभागाच्या उत्पन्नात तब्बल 21.77% घवघवीत वाढ झाली आहे. महामंडळाच्या तिजोरीत 2,56,60,260 रुपये अतिरिक्त जमा झालेत. आजचा झिंझी या पिढीवरती सोशल मीडिया इन्फ्लुएन्सचा एवढा मोठा प्रभाव आहे, मात्र इतरांच्या यशाची तुलना करून आयुष्य दुःखी करू नका. प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगळी क्षमता दडलेली असते, ती ओळखा, तिचा सातत्याने विकास करा, त्याच दिशेने करिअर घडवा, असा सल्ला ऑक्सफर्ड विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक डॉक्टर नानासाहेब थोरात यांनी जळगाव येथे विद्यार्थ्यांना दिला. नोबल फाउंडेशन, संतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यातर्फे आयोजित जागतिक शास्त्रज्ञांचा गौरव सोहळा आणि प्रेरणादायी व्याख्यानपर कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून थोरात बोलत होते. जळगाव शहरातील वाहतूक नियमांचे प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जळगाव शहर वाहतूक शाखेने 3 ते 17 जुलै या कालावधीमध्ये विशेष तपासणी मोहीम राबवली. या 15 दिवसांच्या मोहिमेत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 1597 वाहन चालकांवरती कारवाई करण्यात आली. या कारवाईतून 16,54,250 रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाला आहे. आकाशवाणी वार्तापत्रासाठी राजेश यावलकर, जळगाव.
1: याबरोबरच जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: होते हैं श्रोताओं, वो भी इस समय अपने पूरे शबाब पर होते हैं, तो ये झरने समय के साथ बिल्कुल सूख जाते हैं, यानी बारिश होगी उसके बाद फिर नजर नहीं आते. तो ऐसे प्यारे प्यारे झरने आपकी तरफ हैं क्या, और कौन सी ऐसी जगह है जहां बारिश में आप जाना पसंद करेंगे, ये हमने अभी आपसे पूछा था, आप बता सकते हैं. वैसे अगर ऐसी जगहों की बातें की जाएं तो हो सकता है कि आपका खुद का शहर हो, खुद का प्रदेश हो, जो ऐसे सुंदर जो चित्र कह सकते हैं बारिश के मौसम का, वहाँ नज़र आता है. हमारे एक श्रोता ने लिखा है कि हम आपका प्रोग्राम सुनते हुए हम देख रहे हैं कबूतरों को, वो इतने खुश हैं कि साथ नीचे घास पर बैठे हैं, मानो उनकी अपनी कोई महफिल चल रही हो. हमने उन्हें उस तरह पहले कभी नहीं देखा. अरे वो तो उड़ गए बहुत जल्दी. जी हाँ, पंछी होते हैं, ये तो उड़ जाते हैं. और गौरैया भी बहुत नहाती है पानी में, आपने देखा है. तो आप गौरैया की जो बातें हैं वो भी ताज़ा कर सकते हैं. गौरैया बड़ी ही सुंदर होती है श्रोताओं. एक और हमारे श्रोता ने लिखा है कि पूर्णिमा की सुनहरी रात और चंचल पुरवैया, हवा के झोंके, गगन में तैरते उमड़ते घुमड़ते मेघ और चपला की चमक, रमझिम फुहारों के बीच भीगी बलखाती वसुंधरा और मयूर का मन भावन नृत्य, तमाम सारी बातें जो सावन की.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त देशाचं हुतात्म्यांना अभिवादन. भारतीय बाजारपेठेत ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 12,921 कोटी रुपयांची गुंतवणूक. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्तीसाठी न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांच्या नावाची न्यायवृंदाची शिफारस. आणि कोरियन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद अश्मिता चलिहाने पटकावलं. भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहिली आहे. महात्मा गांधींच्या करा किंवा मरा या हाकेतून प्रेरणा घेऊन स्वातंत्र्यसैनिकांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात देशाला एकवटलं. त्यांचे धैर्य त्याग आणि देशभक्ती पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहील अशा शब्दात उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी अभिवादन केलं आहे. भारत छोडो आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केलं आहे. या स्वातंत्र्यसैनिकांचे धैर्य प्रत्येक भारतीयासाठी सदैव प्रेरणा देत राहील असं ते आपल्या संदेशात म्हणाले आहेत. आजच्या ऑगस्ट क्रांतीदिनी ज्यांच्या जिद्दीने आणि धैर्यामुळे भारत छोडो आंदोलन आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा मार्ग बळकट केला त्या असंख्य स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्म्यांना आदरांजली वाहिली आहे. देशभरात आजपासून हर घर तिरंगा हे अभियान सुरू झालं आहे. येत्या 17 तारखेपर्यंत चालणाऱ्या या मोहिमेत यंदा वंदे मातरम या भारताच्या राष्ट्रीय गीताच्या 150व्या वर्धापन दिनाचंही औचित्य असणार आहे. यानिमित्ताने देशभरात विविध ठिकाणी वंदे मातरमचं सामूहिक गायन, तिरंगा रॅली, प्रदर्शनं, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी आज पुद्दुचेरी पोलीस दलाला राष्ट्रपती ध्वज प्रदान केला आणि देशाची अंतर्गत सुरक्षा अबाधित राखण्यासाठी या दलाने दाखवलेल्या समर्पण भावनेचं कौतुक केलं. ब्रिटिशांनी तयार केलेले फौजदारी कायदे रद्द करून केंद्र सरकारनं लागू केलेले 3 नवे फौजदारी कायदे तंत्रज्ञान, कालबद्ध काम आणि विश्वास या 3 स्तंभांवर आधारलेले आहेत असं ते म्हणाले.
1: भारत सरकार ने अंग्रेजों के बनाई हुई दंड संहिता पे बदलकर 3 भारतीय न्याय संहिताओं को लागू किया है. ये न्याय संहिताओं की सोच दंड आधारित नहीं है. ये न्याय संहिताओं की सोच नागरिकों को न्याय दिलाने के लिए केंद्रित, तकनीक सक्षम और समयबद्ध बनाने की है. ये तीनों न्याय संहिताएं टेक्नोलॉजी, टाइमलाइन और ट्रस्ट, ये 3 पिलर पर खड़ी की गई है.
0: पुदुचेरी पोलीस दलाला प्रतिष्ठेचा राष्ट्रपती ध्वज पुरस्कार मिळाल्याबद्दल शहा यांनी त्यांचं अभिनंदन केलं. लष्कराची तुकडी किंवा एखादं राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या पोलीस दलाला दिला जाणारा हा सर्वोच्च सन्मान आहे. परकीय गुंतवणूकदारांची भारतीय बाजारपेठेतली गुंतवणूक सातत्यानं वाढत असून ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी 12,921 कोटी रुपये भारतीय बाजारांमध्ये गुंतवल्याचं सीडीएसएलच्या अहवालात म्हटलं आहे. जुलै महिन्यात हा आकडा 20,200 कोटी इतका होता. मार्च ते जून या काळात परदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात पैसे काढून घेतले होते. त्यानंतर सलग दुसऱ्या महिन्यात ही मोठी गुंतवणूक

देशात आली आहे. राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणानं देशभरातल्या 33 राज्य जैवविविधता मंडळं, केंद्रशासित प्रदेशांमधल्या जैवविविधता परिषदा आणि राष्ट्रीय संस्थांना ऍक्सेस अँड बेनिफिट शेअरिंग अंतर्गत 3 कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपयांचा निधी वितरित केला आहे. टोमॅटो, मिरची, वांगी तसंच साहिवाल जातीच्या गुरांचं गोठवलेलं वीर्य यासह भारतातील कृषी जैवविविधतेशी संबंधित विविध घटकांचा यात अंतर्भाव असल्याचं पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयानं कळवलं आहे. या निधी वितरणामुळे जैवविविधतेचं संवर्धन, वैज्ञाननिष्ठ संशोधन आणि देशभरातील समृद्ध जैविक संसाधनांचं रक्षण करणाऱ्या समुदायांची उपजीविका यांच्यातला दुवा अधिक घट्ट होईल असं मंत्रालयानं म्हटलं आहे. अण्णासाहेब डांगे यांनी राजकीय पटलावर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा लढा मोठा केला होता, त्यांच्यामुळेच आपलं सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं काम करू शकलं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आज सांगली इथं झालेल्या एका कार्यक्रमात महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि भाजपाचे नेते अण्णासाहेब डांगे यांच्या आम्रवृक्ष या आत्मचरित्राचं प्रकाशन त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. प्रत्येक गावात पाणी पोहोचवणं हे डांगे यांचं ध्येय होतं. महाराष्ट्राला टँकरमुक्त करण्याचं श्रेय अण्णाभाऊ डांगे यांना जातं असं त्यांनी सांगितलं. संघर्षातून माणसांच्या जगण्यात परिवर्तन घडून येतं यावर त्यांचा विश्वास होता असंही ते म्हणाले. आपल्या सांगली भेटीत आष्टा शैक्षणिक संकुलातल्या नव्या इमारतीचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांनी केलं. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरात तिथली सांस्कृतिक ओळख असलेल्या आणि पुनर्बांधणी केलेल्या संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचं लोकार्पण केलं. 2024 या नाट्यगृहाला आग लागली होती, त्यानंतर 21 कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपये खर्च करून या नाट्यगृहाची पुनर्बांधणी केली गेली. आपल्या नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो हा संदेश ऑपरेशन सिंदूरमुळे जगात सर्वत्र पोहोचला असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त आज नवी दिल्लीच्या बेस कॅम्प रुग्णालयात आयोजित महारक्तदान शिबिराचं उद्घाटन करताना ते बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातल्या अनेक कुस्तीगीर आणि इतर खेळाडूंनी या शिबिरात रक्तदान केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने 4 न्यायाधीशांची विविध उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश म्हणून पदोन्नतीसाठी शिफारस केली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांची मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस करण्यात आली आहे. तर मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून, दिल्ली उच्च न्यायालयात कार्यरत असलेल्या न्यायमूर्ती व्ही कामेश्वरराव यांची पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शिफारस करण्यात आली आहे. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अश्विनी कुमार मिश्रा यांची त्याच न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शिफारस करण्यात आली आहे. ओरिसा उच्च न्यायालयात कार्यरत असलेल्या न्यायमूर्ती मानस रंजन पाठक यांची गुजरातमध्ये बदली करण्यात आली आहे. तर ओरिसा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कृष्णराम मोहपात्रा यांची छत्तीसगड उच्च न्यायालयात बदली करण्यात आली आहे. वैचारिक प्रदूषण हे पर्यावरणाच्या ऱ्हासाचं मूळ असून सामाजिक जागृतीचा अभाव, निसर्गाप्रती वाढती असंवेदनशीलता तसंच सामाजिक आणि राजकीय निष्क्रियता यामधून पर्यावरणाची सातत्यानं हानी होत असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक यांनी म्हटलं आहे. ते काल लातूरमध्ये एका विधी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. हवा, पाणी आणि ध्वनी प्रदूषणाबरोबरच वैचारिक प्रदूषण हा प्रदूषणाचा आणखी एक प्रकार असल्याचं ते म्हणाले. श्री गाडगे महाराज विश्वस्त मंडळाचे प्रमुख विश्वस्त बापूसाहेब देशमुख यांचं आज निधन झालं. बापूसाहेब देशमुख यांनी संत गाडगेबाबांनी दाखवलेल्या सेवा मार्गाला आपला जीवनाचा अविभाज्य भाग बनवला होता. आपलं संपूर्ण आयुष्य सेवा, समर्पण आणि मानवतेच्या कार्यासाठी वाहून घेतलं होतं. बापूसाहेबांच्या निधनाने गाडगेबाबांच्या सेवा कार्याची एक समर्पित झाल्याची भावना सर्वत्र व्यक्त केली जात आहे. आज संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. नाशिक शहर आणि दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, पेठ या 4 तालुक्यातल्या गावांमध्ये काल रात्री 10 सुमाराला भूकंपाचा धक्का जाणवला. सुमारे 20 ते 22 सेकंद टिकलेल्या या धक्क्याची तीव्रता रिक्टर मापकावर 4.3 नोंदली गेली. भूकंपाचं केंद्र दिंडोरी तालुक्यात भनवड शिंदपाडा या ठिकाणी होतं अशी माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. आज पहाटे 5:30 सुमाराला पुन्हा 3.3 रिक्टरचा धक्का सुरगाणा, कळवण, देवळा, चांदवड आणि निफाड इथंही जाणवला. कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचं विजेतेपद भारताच्या अश्मिता चलिहानं पटकावलं आहे. आज 53

मिनिटं चाललेल्या अंतिम सामन्यात तिने चीनच्या हान कियांगशी हिचा 14-21, 21-14, 21-14 असा पराभव केला. पहिल्या गेममध्ये पिछाडीवर पडलेल्या अश्मिताने नंतर आक्रमक खेळ करत विजय मिळवला. यापूर्वी अश्मिताने 2024 आशिया सांघिक विजेतेपद स्पर्धेत तसंच 2019 दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये पुढचे काही दिवस हवामानाची स्थिती प्रतिकूल राहण्याची शक्यता लक्षात घेता पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गांवर सुरू असलेली अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. गेले काही दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे यात्रेच्या दोन्ही मार्गांचं मोठं नुकसान झालं असून या ठिकाणी दुरुस्तीचं काम सुरू आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त देशाचं हुतात्म्यांना अभिवादन. भारतीय बाजारपेठेत ऑगस्ट

हुतात्म्यांना अभिवादन. भारतीय बाजारपेठेत ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 12,921 कोटी रुपयांची गुंतवणूक. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्तीसाठी न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांच्या नावाची न्यायवृंदाची शिफारस. आणि कोरियन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद अश्मिता चलिहाने पटकावलं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: ये है विविध भारती।
1: उजाले उनकी यादों की। उजाले

कार्यक्रमाच्या सुरुवातीचं गीत आहे रब ने बना दी जोडी या चित्रपटातलं. स्वर आहे रूपकुमार राठोड यांचा. जयदीप साहणी यांच्या गीताला संगीत आहे सलीम सुलेमान यांचं.

साजिद वाजिद यांनी संगीतबद्ध केलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता राहत फतेह अली खान आणि श्रेया घोषाल यांचा. चित्रपट होता दबंग 2. गीतगुंजन कार्यक्रमात यानंतर ऐकूया अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेली स्वानंद किरकिरे यांची रचना. स्वर आहे श्रेया घोषाल आणि अजय यांचा. चित्रपट आहे सिंगम

शिक्षक चित्रपटातलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं आनंद मिलिंद यांचं. गीतगुंजन कार्यक्रमात यानंतर ऐकूया आनंद मिलिंद यांनी संगीतबद्ध केलेली पुन्हा एकदा समीर यांची रचना. स्वर आहे अभिजीत यांचा, चित्रपट आहे अंजाम.

अर्जुन पंडित चित्रपटासाठी कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं दिलीप सेन समीर सेन यांचं. आणि याबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतगुंजन समाप्त होत आहे. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 5:30 होत आहेत. प्रथम युवक मित्रमैत्रिणींसाठी युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आणि 6:00 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. तेव्हा प्रथम युववाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनी.

0: हाय गाईज, गुड इव्हनिंग. युवकांच्या मनाचा ठाव घेणारी वाणी, अर्थातच युववाणी, या माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व मित्र मैत्रिणींचं सहर्ष स्वागत करत आहे. फ्रेंड्स, आपली बुद्धी केवळ विचार करण्याचं साधन नाही, तर ती जीवनाला दिशा देणारी आहे. ही बुद्धी विवेकानं चालवली तर जीवन आनंदी होतं. अस्थिर विचार हा जीवनातील फार मोठा अडथळा आहे, म्हणून आपण आपली बुद्धी सावध ठेवली पाहिजे. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुसरे, असं श्रेष्ठ संतांनी त्यांच्या अभंगातून सांगितलेलं आहे. बुद्धी ही विवेकपूर्ण असली पाहिजे, कारण ती आपल्याला परमेश्वराशी जोडणारी ऊर्जा आहे. या विचारासह वळूया आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमाकडे. फ्रेंड्स, आजच्या युववाणी या कार्यक्रमा अंतर्गत आपण श्री गुरु गोविंद सिंगजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या शैक्षणिक संस्थेत इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या ब्रँच मधून अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या उर्जित भावसार या युवामित्राशी आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधणार आहोत. आणि राष्ट्रीय स्तरावरील नवोपक्रम स्पर्धेत उल्लेखनीय असं कार्य पार पाडून IIT जम्मू येथे आयोजित प्रतिष्ठित इन्व्हेंट एक्स 2026 या राष्ट्रीय संशोधन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. त्यांनी प्राप्त केलेल्या या यशाचा प्रवास आपल्याला जाणून घ्यावायचा आहे आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून. तेव्हा आता आपला फारसा वेळ न घेता फ्रेंड्स, ऐकूया आजच्या युववाणी या कार्यक्रमाअंतर्गत उर्जित प्रसन्न भावसार या युवामित्राशी सुमेधा कुलकर्णी आपल्या मैत्रिणीने साधलेला संवाद. मित्रमैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या युववाणी कार्यक्रमामध्ये सर्व मित्रमैत्रिणींचं सहर्ष स्वागत. फ्रेंड्स, आपल्या युववाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण नेहमीच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यश संपादित केलेल्या मित्रमैत्रिणींशी संवाद साधतो आणि त्यांची यशोगाथा जाणून घेत असतो. आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातूनही अशाच एका युवा मित्राशी आपण संवाद साधणार आहोत आणि या मित्राने संपादित केलेल्या यशाविषयी आपण जाणून घेणार आहोत. मित्रमैत्रिणींनो, श्री गुरु गोविंद सिंगजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या शैक्षणिक संस्थेमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन्स या ब्रँचमधून थर्ड इयरमध्ये शिक्षण घेणारा हा युवा मित्र, या युवा मित्राने प्रतिष्ठित अशा राष्ट्रीय संशोधन स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आणि त्यात घवघवीत असं यश संपादित केलं. सुरुवातीला आपण आपल्या या युवा मित्राने संपादित केलेल्या यशाविषयी थोडक्यात परिचय जाणून घेऊया. फ्रेंड्स, श्री गुरु गोविंद सिंगजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील नवोपक्रम स्पर्धेत उल्लेखनीय असं यश संपादित केलं. IIT जम्मू येथे आयोजित प्रतिष्ठित इन्व्हेंट एक्स 2026 या राष्ट्रीय संशोधन स्पर्धेत SDGS या शैक्षणिक संस्थेतील उर्जित प्रसन्न भावसार यांच्या संघाने देशामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला. या यशाबद्दल या संघाला 2,00,000 रुपयांचं रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आलं. मेकर भवन फाउंडेशन यांच्या वतीनं IIT जम्मू आणि IIT गांधीनगर यांच्या सहकार्यानं आयोजित या 6 आठवड्यांच्या राष्ट्रीय निवासी संशोधन कार्यक्रमासाठी देशभरातून 3,000+ अर्ज प्राप्त झालेले होते. कठोर निवड प्रक्रियेतून 30 गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. अंतिम फेरीत 10 आंतरविद्या शाखीय संघामध्ये चुरस झाली. उर्जित भावसार आणि त्याच्या संघानं विकसित केलेल्या रिट्रॅक्टेबल निडल सेफ्टी सिरीज या वैद्यकीय उपकरणानं परीक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आणि या उपकरणाला प्रथम क्रमांक प्राप्त झाला. या संशोधनासाठी निश्चितच त्याच्या शैक्षणिक संस्थेमधून उत्तम असं मार्गदर्शन आपल्या या युवा मित्राला प्राप्त झालेलं आहे आणि आपल्या या युवा मित्रानं या राष्ट्रीय संशोधन स्पर्धेमध्ये घवघवीत असं यश संपादन केलेलं आहे. तेव्हा सर्वप्रथम उर्जित, आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये. आणि आपण जे या प्रतिष्ठित अशा राष्ट्रीय संशोधन स्पर्धेमध्ये जे यश तुमच्या संघासह प्राप्त केलेलं आहे त्यासाठी तुमचं सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन.
1: नमस्कार मॅडम, धन्यवाद.
0: सर्वप्रथम मला विचारावं असं वाटतं की IIT जम्मू येथे आयोजित इन्व्हेंट एक्स 2026 ही जी राष्ट्रीय संशोधन स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती ज्यामध्ये आपण घवघवीत असं यश संपादन केलेलं आहे, त्या स्पर्धेविषयी आपण काय सांगाल?
1: सर्वप्रथम

0: ही संधी मला दिल्याबद्दल धन्यवाद. इन्व्हेंटेक्स 2026 ही IIT जम्मू येथे आयोजित एक देशभरातील विद्यार्थ्यांसाठी एक प्रतिष्ठित संशोधन आणि नवोपक्रम रिसर्च इंटर्नशिप आहे. या स्पर्धेमध्ये रिसर्च कसा केला जातो, रिसर्च नेमका काय असतो आणि रिसर्च करण्याची जे पायरी आहे ती कशी चढावी, अँड ऑल्सो रिसर्च हे एक फक्त ऑन पेपर किंवा ऑन डॉक्युमेंटेड वे ऑफ रिसर्चिंग नाही आहे, तर रिसर्च जो ट्रू एसेन्स आहे तो विद्यार्थ्यांना शिकवला जातो. 6 वीक्स किंवा 6 आठवड्यांचा हा एक उपक्रम आहे जो की IIT जम्मू आणि IIT गांधीनगर ह्या दोन महाविद्यालयांमध्ये दरवर्षी होस्ट केला जातो. सर्वप्रथम इन्व्हेंटेक्स एक अशी स्पर्धा आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांना फक्त त्यांच्या स्किल बेसवर सिलेक्ट केलं जातं. त्यांना देशभरातून वेगवेगळ्या महाविद्यालयांमधून वेगवेगळ्या बॅकग्राऊंडमधून सिलेक्ट केलं जातं, नॉट ओनली इन बीटेक बट ऑल्सो फ्रॉम डिझाईन बॅकग्राऊंड अँड ऑल्सो फ्रॉम फार्मसी बॅकग्राऊंड.
1: ओके, अशा पद्धतीची साधारणतः ही स्पर्धा होती.
0: येस,
1: तुमच्या संघातर्फे जो प्रोजेक्ट राष्ट्रीय निवासी संशोधन कार्यक्रमासाठी निवडला गेलेला होता त्या प्रोजेक्ट विषयी काय सांगाल बरं तुम्ही?
0: आमचा जो प्रोजेक्ट या स्पर्धेसाठी आम्ही निवडला तर याचं नाव आहे रिट्रॅक्टेबल सेफ्टी सिरिंज. तर बेसिकली मी सुरुवात इथून करू इच्छितो की सर्वात पहिले ह्या प्रोग्राममध्ये आपल्याला एक प्रॉब्लेम स्टेटमेंट शोधायला सांगतात. आता प्रॉब्लेम स्टेटमेंट म्हणजे काय, तर नेमकं तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या कोणत्याही गोष्टीला कोणत्याही प्रसंगामध्ये तुम्हाला जर एखादी अडचण दिसत आहे, जसं की फार छोटीशी गोष्ट आहे चष्मा घाण होणे, चष्म्याची जी लेन्स आहे त्याच्यावर धूळ लागणे किंवा कोणताही चिकट पदार्थ लागणे, आपण रोज सकाळी ह्या लेन्सला घेऊन रुमालाने पुसतो, ही एक अडचण आहे. दिस इज अ प्रॉब्लेम स्टेटमेंट. तर ह्या प्रॉब्लेम स्टेटमेंटला सॉल्व्ह करण्यासाठी एक सोल्युशन देणं हे या पूर्ण रिसर्च इंटर्नशिपचा एम आहे.
1: बर,
0: तर यामध्ये आम्ही सुरुवातीला एक प्रॉब्लेम स्टेटमेंट शोधण्यासाठी सुरुवात केली. मग आता आमच्या संघाला एक प्रॉब्लेम स्टेटमेंट शोधायची होती आणि त्यामध्येच असं झालं की माझा जो रूममेट होता त्याची तब्येत बिघडली आणि त्याला आम्ही तिथल्या हेल्थ केअर सेंटरमध्ये घेऊन गेलो. आता तिथल्या हेल्थ केअर सेंटरमध्ये झालं असं की तो तिथे एक दिवस ऍडमिट असताना एक खाली पडलेली सिरिंजची नीडल ही त्याच्या पायामध्ये लागली. आता ही नीडल यूज्ड होती आणि इट वॉज ऑल्सो बर्न्ड, पण तरीसुद्धा ते त्याच्या पायामध्ये लागल्यामुळे त्याच्या पायामधून रक्ताची धारच लागली. ही गोष्ट ज्यावेळेस मला लक्षात आली तर या बाबीची मी थोडी सखोल चौकशी केल्यानंतर मला लक्षात आलं की नीडल स्टिक इंजुरी म्हणजेच एक वापरलेली नीडल अनावश्यक गोष्टीमुळे एखाद्या मनुष्याला जर इजा पोहोचवत असेल तर त्याला आपण नीडल स्टिक इंजुरी असं म्हणतो. नीडल स्टिक इंजुरीबद्दल आम्ही ज्यावेळेस संशोधन केलं तर आम्हाला लक्षात आलं की ज्यावेळेस आपण एखाद्या सिरिंजच्या नीडलवर कॅप लावतो आफ्टर युजेज जेव्हा आपण त्याच्यावर कॅप लावतो त्यावेळेस सर्वात जास्त होते. आणि जर ही सिरिंज एखाद्या अशा पेशंटसोबत यूज केली असेल ज्याला HIV किंवा हेपॅटायटिस सारखे आजार आहेत तर ज्याला ही नीडल लागेल त्याचं आयुष्य देखील धोक्यात जाऊ शकतं. ही आम्ही ऑब्झर्व केल्यानंतर आमच्या संघाने डिसाईड केलं की या प्रॉब्लेम स्टेटमेंटवर आम्हाला काम करायचं. मग या प्रॉब्लेम स्टेटमेंटला एक सोल्युशन शोधणं आम्ही सुरू केलं. पहिला आठवडा या प्रॉब्लेम स्टेटमेंटला व्हॅलिडेट करण्यात गेलं की हे प्रॉब्लेम स्टेटमेंट खरंच मोठं आहे का, आणि मग याचं एक सोल्युशन आम्हाला असं सापडलं की जर यूज झाल्यानंतर ही नीडल सिरिंजच्या मध्ये चालली गेली किंवा मग ह्या सिरिंजच्या नीडलचा कॉन्टॅक्टच नसेल तर त्याच्यातून इजा होण्याचं जे चान्सेस आहेत ते एकदम झिरो होऊन जाते. तर या कार्यक्रमासाठी आम्ही जो हा प्रोजेक्ट निवडला तो एकदमच म्हणजे असं म्हणू शकतो आपण की इट वॉज अ कोइन्सिडन्स की माझ्या मित्राला पायामध्ये ती नीडल लागली आणि तिथून आम्हाला ही प्रॉब्लेम स्टेटमेंट सापडली. मग ह्या सिरिंजचं ज्यावेळेस आम्ही रिसर्च करणं सुरू केलं की असे सिरिंजेस मार्केटमध्ये ऑलरेडी एक्झिस्ट करतात का, कारण कोणत्याही संशोधनाला यू नीड टू हॅव अ प्रायर आर्ट रिसर्च की अशा गोष्टी आधी कुठे झालेल्या आहेत का. मग आम्हाला लक्षात आलं की देर आर अ लॉट ऑफ सेफ्टी सिरिंजेस इन द मार्केट पण या सिरिंजेसमध्ये भरपूर त्रुट्या आहेत आणि ह्या छोट्या छोट्या बाबींना आम्ही लक्षात ठेवून एक असं सेफ्टी सिरिंज तयार केलं जे की एका युजेज नंतर एकदा एका पेशंटच्या बॉडीमध्ये ड्रग डिलिव्हर केल्यावर किंवा मेडिसिन डिलिव्हर केल्यानंतर त्या सिरिंजची जी नीडल आहे ती त्या सिरिंजमध्ये मागे खेचली जाते आणि त्याची जी पॉइंटेड टिप आहे ती सिरिंजच्या बॅरलमध्ये ओढली जाते जेणेकरून ती नीडल सेफ होते आणि त्या नीडलचे दुसऱ्या कोणाला इंजुरी करण्याचे चान्सेस झिरो होऊन जातात.
1: अशा प्रकारचं एकंदरीत मग

0: या संशोधनाचं स्वरूप होतं. या संशोधन स्पर्धेसाठी ज्या विषयाची आपण निवड केलेली आहे त्याविषयीचं जे मार्गदर्शन आणि संपूर्ण प्रोजेक्ट तयार होईपर्यंतचं जे मार्गदर्शन आहे ते तुम्हाला कोणाकडनं नेमकं प्राप्त झालं?
1: सुरुवातीला हे जे संशोधन आहे ही एक संशोधन स्पर्धा 6 आठवड्या लांब चालते. यामध्ये मार्गदर्शक किंवा मेंटर्स म्हणून 3 मुख्य फॅकल्टीज 3 मुख्य शिक्षक आम्हाला IIT जम्मूकडनं दिलेले असतात. त्यात प्रोफेसर नितीन कुमार, त्यात नवनीत कुमार, त्यानंतर अंकित दुबे आणि डॉक्टर अंकित कथुरिया हे 3 मुख्य मेंटर्स आम्हाला IIT जम्मूद्वारे दिले गेले होते. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली रिसर्चची जे पहिले स्टेप आहे दॅट इज प्रॉब्लेम स्टेटमेंट फाइंडिंग, प्रॉब्लेम स्टेटमेंट व्हॅलिडेशन, त्याच्यानंतर सोल्युशन, सोल्युशन व्हॅलिडेशन, प्रायर आर्ट रिसर्च आणि मग नंतर फायनल प्रोटोटाईप डेव्हलपमेंट. अशा काही स्टेप्स आम्हाला यांनी शिकवल्या. त्या स्टेप्सच्या मागे काम कसं करायचं, नेमकं त्या स्टेप्सचा अर्थ काय आणि ह्या सर्व गोष्टींना सोबत घेऊन एकत्रित एक प्रोटोटाईप कसा निर्माण करायचा ह्या गोष्टींचं मार्गदर्शन त्यांनी दिलं. सोबतच डॉक्टर रामेश्वर नाईक, परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे संचालक, यांच्यासोबत मी एक कॉल केला होता ज्यामध्ये मला त्यांच्या ॲज अ मेडिकल प्रॅक्शनियर म्हणून ह्या सिरिंज प्रती काय व्ह्यूज असतील ह्यात त्यांचं मुलाचं गायडन्स लाभलं. सोबतच आमच्या कॉलेजचे डीन इनोव्हेशन डॉक्टर MV भालेराव यांनी सुद्धा या रिसर्च इंटर्नशिपमध्ये खूप मोलाचं गायडन्स दिलं. एक इमोशनल सपोर्ट म्हणून सर नेहमीच सोबत होते. यासोबतच एकंदरीत परभणीमध्ये असणाऱ्या सर्व छोट्या छोट्या आणि बहुतांश लोकांसोबतचा जो सहयोग आहे फॉर कॉन्ट्रीब्युटिंग टुवर्ड्स ऑल सायंटिफिक ॲक्टिव्हिटीज इन परभणी, परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी असो, एशियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स रिसर्च अँड एज्युकेशन परभणी असो, या सर्व वैज्ञानिक संस्थेंच्या मार्गदर्शनातून हे सर्व जे गायडन्स आहे मला मिळालं. आणि सोबतच या स्पर्धेमध्ये सर्वात महत्वाचं जे मार्गदर्शन असतं ते म्हणजे आजकाल AI. कारण आपण कितीही नाही म्हणलं तरी AIचा जे उपयोग आहे तो ज्याला करता येतो तोच आज पुढे आहे.
0: निश्चितच तुम्ही म्हणाल्याप्रमाणे वेगवेगळ्या टप्प्यांमधनं या प्रोजेक्टचं एकंदरीत कार्य पार पडतं. त्याविषयीचं गायडन्स तुम्हाला तुमच्या मेंटॉरकडनं भेटलेलं होतं. तर साधारणतः या राष्ट्रीय संशोधन कार्यक्रमाचं जे स्वरूप आहे ते कसं आहे आणि ते किती टप्प्यांमध्ये पार पडतं याविषयी आणखी सविस्तरपणे आपल्याला काय सांगता येईल?
1: सुरुवातीला इन्व्हेंटेक्स चे ज्यावेळेस ऍप्लिकेशन फॉर्म्स रिलीज होतात ही वेळ असते मिड मार्च टू एंड मार्च. यामध्ये ऍप्लिकेशन फॉर्म्स भरायला सुरुवात होते आणि सर्वात पहिले ऍप्लिकेशन फॉर्म्स मध्ये तुम्हाला एक एसे लिहायचा असतो.
0: बर,
1: ह्या निबंधामध्ये तुम्ही बेसिकली हे लिहिता की तुम्ही इन्व्हेंटेक्स या स्पर्धेमध्ये कोणत्या कारणास्तव एक परफेक्ट फिट आहात. 3000 शब्दांचा हा एक निबंध असतो जो तुम्हाला AIचा उपयोग न करता लिहायचा असतो. आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा रेझ्युमे किंवा CV, त्यानंतर तुमचा CGPA आणि त्यानंतर 1-2 मिनिटाचा अनएडिटेड व्हिडिओ जो की सिलेक्शनमध्ये सर्वात मोठा गेम प्ले करतो. तर यामध्ये असं आहे की 2 मिनिटाच्या अनएडिटेड व्हिडिओमध्ये तुम्ही केलेल्या सर्व संशोधन, तुम्ही केलेले सर्व टेक्निकल प्रोजेक्ट्स आणि तुमच्याकडे असलेले टेक्निकल स्किल्स तुम्हाला या 2 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये डेमॉन्स्ट्रेट करायचे असतात. त्यानंतर 1 महिन्यानंतर सुमारे मेमध्ये तुम्हाला रिझल्ट्स अनाऊन्स होतात आणि एक तर IIT जम्मू किंवा मग IIT गांधीनगर या 2 पैकी 1 कॅम्पसमध्ये तुम्हाला सिलेक्शन लेटर येतं.
0: अच्छा.
1: आणि त्यानंतर मग इन्व्हेंटेक्सचं जे स्पर्धा आहे इन्व्हेंटेक्स ही रिसर्च इंटर्नशिप सुरू होते. ड्युरिंग द 6 वीक्स ह्या 6 वीक्समध्ये तुम्हाला कोणतेही दुसऱ्या प्रकारचं इंटर्नशिप किंवा प्रोजेक्ट किंवा मग कोणतीही प्रकारची स्पर्धा करणं अलाउड नसतं आणि 6 वीक्स तुम्हाला त्या कॅम्पसवरती थांबणं इज कंपल्सरी. यानंतर वीक 1 मध्ये तुम्हाला देशभरातून तुमच्या सोबत आलेले 29 विद्यार्थी, तुम्ही 30 आणि बाकीचे 29 विद्यार्थी, या सर्वांसोबत तुम्हाला इंटरॅक्शन करून तुम्हाला एक टीम बनवायची असते. एका टीममध्ये असतील 3 जण.
0: अच्छा.
1: आणि हे या टीम चूज करण्याचं सुद्धा फ्रीडम आम्हाला दिलं गेलं होतं.
0: बर,
1: येस. तर इथे वेगवेगळ्या कॉलेजेसमधून, वेगवेगळ्या देशातून, वेगवेगळ्या भागातून विद्यार्थी येतात आणि प्रत्येकाचं बॅकग्राऊंड वेगवेगळं. काही जण डिझाईन बॅकग्राऊंडचे असतात, काही जण NID अहमदाबाद, काही जण IIT बॉम्बे,
0: बरोबर,
1: काही जण केमिकल टेक्नॉलॉजी, तर काही जण फार्मासिस्ट सुद्धा होते. या सर्व विद्यार्थ्यांसोबत एक टीम फॉर्म होते आणि त्यानंतर सुरू होते

0: प्रॉब्लेम स्टेटमेंटची हंट.
1: अच्छा.
0: पुढच्या एक वीकपर्यंत फक्त प्रॉब्लेम स्टेटमेंट फाइंड करणं हेच आमचं टार्गेट असतं.
1: ओके.
0: अँड द एंड ऑफ वीक वन आम्हाला त्या प्रॉब्लेम स्टेटमेंटसाठी एक सोल्युशन फाइंड करणं सुरू करतात. आणि मग प्रत्येक ट्यूसडे आणि प्रत्येक थर्सडेमध्ये एक गेस्ट इव्हॅल्युएशन सेशन, म्हणजेच जे गेस्ट्स आहेत हे वेगवेगळ्या बॅकग्राऊंडचे एक्सपर्ट असतात, त्यांच्यासमोर आमचं एक 3 मिनिटाचं प्रेझेंटेशन असतं. या 3 मिनिटांमध्ये आम्हाला आमच्या आयडियाज एक्सप्लेन करून, त्यांचं सोल्युशन एक्सप्लेन करून, हाऊ दे आर इनोव्हेटिव्ह, हाऊ दे आर इन्व्हेंटिव्ह अँड हाऊ दे आर इनोव्हेटिव्ह ह्या गोष्टींना त्यांच्यासमोर मांडायचं असतं.
1: अच्छा.
0: त्यानंतर हे सगळे गेस्ट इव्हॅल्युएशन्स आणि ह्या गेस्टचे ओपिनियन्स आम्हाला आमच्या सोल्युशन्समध्ये इंटरप्रेट करायचे असतात आणि त्यानुसार आमच्या सोल्युशन्समध्ये बदल करायचे असतात. वीक 3 मध्ये सुद्धा प्रत्येक ट्यूसडे आणि थर्सडेला हे गेस्ट इव्हॅल्युएशन सेशन्स होतात आणि प्रत्येक टीमला गेस्ट्स आणि जे एक्सपर्ट्स आहेत ते सजेशन्स देतात, तुमच्या स्टेटमेंटचं सोल्युशनचं व्हॅलिडेशन आहे की नाही, हे सोल्युशन याचं बरोबर आहे की नाही, आणि याच्यावरती जे सल्ले ते आम्हाला देतात ते खरंच आमच्यासाठी एक खूप मोठा गायडन्स ठरतात. हा प्रोग्राम चालतो 5 वीक्सपर्यंत आणि इन द 6th वीक, 6व्या वीकमध्ये आमचा प्रोटोटाईप रेडी असतो आणि त्या प्रोटोटाईपला डेमॉन्स्ट्रेट केल्यानंतर एक 6 मिनिटाचं फिनाले असतो, ग्रँड फिनाले, जो यावेळेस 10 जुलैला होता. या ग्रँड फिनालेमध्ये वेगवेगळ्या बॅकग्राऊंडचे ज्युरी येते, एक टीम असते आउट ऑफ 9 to 10 पीपल, त्यामध्ये काही IAS ऑफिसर्स असतात, काही व्हेंचर कॅपिटलिस्ट असतात, काही इन्व्हेस्टर्स असतात. हे लोक आपल्या सर्व रिसर्चच्या जर्नीला पाहतात, आपल्या प्रोटोटाईपला रेट करतात आणि त्यावरनं top 3 inventions हे यांना पुरस्कार दिला जातो.
1: क्या बात है, मस्त. वेगवेगळ्या टप्प्यांतून पुढे जात, आपण म्हणतो ना की हिऱ्याला पैलू पाडले जातात, अगदी तसं ताऊन सुलाखून तुम्हाला या प्रोजेक्ट साठी घेतलेलं होतं आणि तुम्ही शेवटी ते यश संपादित केलं. निश्चितच आता राष्ट्रीय स्तरावरील ही स्पर्धा होती, त्यामुळे तुमच्या शैक्षणिक प्रगतीसाठी उपयुक्त ठरणारी अशीच स्पर्धा आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तर मग या स्पर्धेचं नेमकं वैशिष्ट्य तुम्हाला काय सांगता येईल आणि या पुढच्या शैक्षणिक कारकिर्दीमध्ये या तुमच्या यशाचा किंवा या संशोधन स्पर्धेतील अनुभवाचा कशा प्रकारे फायदा होऊ शकतो?
0: सर्वप्रथम मॅडम, या रिसर्च इंटर्नशिप बद्दल ज्यावेळेस मला कळालं, मला हे माहिती होतं की मी एक इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचा स्टुडंट आहे आणि या रिसर्चमध्ये कदाचित माझ्या फील्ड रिलेटेड फार काही टेक्निकल नसेल, पण मला हे माहिती होतं की रिसर्च ही एक बाब मला लहानपणापासून आवडीची असेल आणि रिसर्च हे मी राईट फ्रॉम माय 5th स्टँडर्ड आय स्टार्टेड वर्किंग ऑन अ प्रोजेक्ट.
1: ओके.
0: 7वीमध्ये असताना मी एका हिअरिंग एडचं पेटंट रजिस्टर केलं होतं आणि त्यानंतर माझे 3 पेटंट सलग यानंतर झाले आणि इन्व्हेंटेक्स 2026 याचा असा फॉर्मॅट असतो की आफ्टर 6th वीक तुमच्या प्रोटोटाईपचं आणि तुमच्या कम्प्लीट रिसर्चचं एक पेटंट फाईल होतं. सो नाऊ आय हॅव कम्प्लीटेड 4 पेटंट्स ॲट दी एज ऑफ 20.
1: ओके.
0: आणि रिसर्च ही एक खूप आवडीची बाब असल्यामुळे मी हे सांगू शकतो की ह्या एज्युकेशनल जर्नीमध्ये जरीही टेक्निकल नॉलेज किंवा टेक्निकल प्रोजेक्ट माझ्या पोर्टफोलिओमध्ये ॲड नसेल होत, तरीसुद्धा रिसर्च करण्याचा दृष्टिकोन, गोष्टींना पाहून त्याला ब्लेम न करता त्याच्यावर सोल्युशन फाइंड आउट करण्याचा जो दृष्टिकोन आहे तो या रिसर्च इंटर्नशिपद्वारे दिला जातो. आणि मला असं वाटतं की एखाद्या प्रॉब्लेमला पाहून, त्या प्रॉब्लेमविषयी चर्चा न करता, त्या प्रॉब्लेमला ब्लेम न करता, त्या प्रॉब्लेमला कसं सॉल्व्ह करता येईल आणि त्याचे एक्झिस्टिंग सोल्युशन्स कसे इम्प्रूव्ह करता येईल, ज्यालाच आपण इनोव्हेशन म्हणतो, या गोष्टीची संकल्पना निर्माण करणं या रिसर्च इंटर्नशिपचा उद्दिष्ट होतं.
1: उर्जित, आता पदवी अभ्यासक्रमातच तुम्ही संशोधन क्षेत्राकडे वळाला, यासाठी मग आपण कुणाकडनं मार्गदर्शन प्राप्त झालं? तुम्ही म्हणाल्याप्रमाणे अगदी शालेय जीवनापासून तुम्हाला संशोधनाची आवड तर होतीच, पण केवळ एखाद्या गोष्टीचं आपल्याला छंद असणं, आवड असणं नॉट सफिशियंट. योग्य मार्गदर्शनाची ही गरज तितकीच आपल्याला असते. त्याशिवाय नेमकं आपण काय करायला पाहिजे, डूज अँड डोंट्स ची लिस्ट तयार होऊ शकणार नाही असं मला वाटतं, तर काय सांगाल त्याविषयी तुम्ही?
0: सर्वप्रथम मी हे सांगू इच्छितो की प्रत्येक मूल किंवा प्रत्येक बाळ जेव्हा जन्माला येतं त्याच्यामध्ये भरपूर क्युरिओसिटी असते.
1: खरंच
0: त्याच्यामध्ये जन्मतः जी जिज्ञासा असते प्रत्येक गोष्टींना जाणून घेण्याची, ती त्याचे आई

0: वडिलांकडून पूर्ण होते. आणि जसं जसं तो मोठा होत जातो किंवा ते बाळ मोठं होतं, त्याची जिज्ञासा ही वेगवेगळ्या गोष्टींकडे केंद्रित होत जाते. जसं सुरुवातीला तो विचारतो की आई आकाश निळं का असतं, असे प्रश्न हे याचे उत्तर पालकांनी दिले पाहिजेत.
1: खरंच
0: मी स्वतःला खूप जास्त लकी समजतो की माझ्या पेरेंट्सनी किंवा माझ्या पालकांनी माझ्या या सर्व प्रश्नांचा न थकता न चिडता खूप लांब टाइमसाठी उत्तर दिले, पुस्तकं वाचून माझ्यासाठी विचार करून त्याचं उत्तर द्यायचे. आणि मला असं वाटतं की त्या जिज्ञासाला शांत न करवता ती उत्सुकता तशीच मेंटेन करून ठेवणं हे खूप महत्वाचं आहे. आणि बीइंग अ 20-year-old आय हॅव नो एक्सपिरियन्स ऑफ पॅरेंटिंग, आय डोंट नो व्हॉट इज पॅरेंटिंग अँड हाऊ हार्ड इट इज, बट मी एवढं नक्कीच सांगू शकतो की एखाद्या विद्यार्थ्याची जिज्ञासा न मारण्याची सगळ्यात मोठी रिस्पॉन्सिबिलिटी त्याच्या पॅरेंट्सवरच असते.
1: खरंच खरंच.
0: त्यापुढे मी असं सांगू इच्छितो की मला ज्या स्कूल्समध्ये माझ्या पॅरेंट्सनी टाकलं किंवा जिथे मला ॲडमिशन मिळवून दिलं, या शाळेमध्ये सुद्धा अभ्यासाच्या बद्दल एवढं दडपण आम्हाला कधीच नाही दिलं गेलं. आमच्या शाळेमध्ये मी पोदार इंटरनॅशनल स्कूल परभणी इथला स्टुडंट आहे टिल 10th स्टँडर्ड. आणि जरी इथे अभ्यासक्रम CBSE असला तरी आम्हाला अभ्यासाचं दडपण हे कधीच नाही दिलं. माझ्या आई वडिलांनी सुद्धा तुला जितकं होईल तितकं कर नेहमी असंच म्हणायचे. ते माझे सगळे त्याचे उत्तरं मला एकतर शोधायला प्रोत्साहन दिला जायचा किंवा त्याची उत्तरं समजून सांगितली जायची सायन्स एक्झिबिशन्समध्ये. आणि मी असं म्हणू शकतो की डेटिंग बॅक टू 2013 जेव्हा मी फक्त 8 वर्षाचा होतो, माझी आई शिक्षिकाच आहे जिल्हा परिषदला आणि तिने त्यावेळेस इन्स्पायर अवॉर्ड्स 2013 फायनल्समध्ये माझ्या आईचे दोन विद्यार्थिनी यांचा एक प्रोजेक्ट होता. आणि त्यावेळेस मी 8 वर्षाचा असताना दिल्लीमधील इन्स्पायर अवॉर्ड्सच्या 400 एक्झिबिट्सला पाहिलं होतं. आणि ज्यावेळेस मी त्या 400 एक्झिबिट्सला माझ्या वडिलांसोबत चक्कर मारून सगळे क्वेश्चन्स विचारून पाहिलं, त्यावेळेस बरेचसे एक्झिबिटर्स मला म्हणायचे की तू कितने सवाल पूछता है, आपका लड़का बहुत सवाल पूछता है. तर त्यावेळेस कीपिंग युअर क्युरिओसिटी अँड कीपिंग क्वेश्चनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट.
1: खरंच खरंच.
0: आणि ह्या क्वेश्चन्स विचारल्यानंतर मला तिथे भरपूर गोष्टी समजून आल्या की DC मोटर कशी चालते, रिमोट कंट्रोलची गाडी वायरलेसली कशी चालते. आणि सर्वात लकी गोष्ट माझ्यासोबत अशी झाली की मी तिथे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना तिथल्या फायनलमध्ये प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं.
1: क्या बात है.
0: आणि त्यानंतर मला जी प्रेरणा मिळाली त्यांचं भाषण मला कळत नव्हतं अजिबात, 8 वर्षाच्या मुलाला कायच कळेल, बट त्यांना पाहून त्यांची जी पर्सनॅलिटी होती मला असं वाटायचं की मी सुद्धा जर संशोधन केलं तर कदाचित मी पण त्यांच्यासारखा बनेल. आणि कुठे ना कुठे ही छोटीशी प्रेरणा घेऊन माझी जर्नी सुरू केली.
1: खूप छान एकंदरीतच तुमची जर्नी. आणि या जर्नीमध्ये अनेक व्यक्तींचं मार्गदर्शन तुम्हाला प्राप्त झालं. राष्ट्रीय स्पर्धेमध्ये तुम्ही या संशोधन क्षेत्रात पारितोषिक प्राप्त केलंय. नक्कीच हे सारं करत असताना आपले आई वडील तर कायम आपल्या पाठीशी असतात आणि आपल्यासाठी ते मार्गदर्शक आदर्शस्थान असतातच. पण कुठल्याही क्षेत्रामध्ये यश संपादन जेव्हा आपण करतो, एखाद्या ध्येय डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करत असतो आणि यशापर्यंत आपल्याला पोहोचायचं असतं, तेव्हा कुठल्या ना कुठल्या व्यक्तीचा आदर्श आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवतो आणि त्या व्यक्तीसारखंच आपण बनावं किंवा त्या क्षेत्रात तरी आपण कार्य करावं अशी आपली इच्छा असते. तर तुमच्या क्षेत्रातील तुमचे आदर्शस्थान प्रेरणास्थान कोण आहेत?
0: मी असं म्हणू शकतो की जिथनं ही जर्नी सुरू झाली 2013 नक्कीच डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची तर प्रेरणा होतीच. त्यानंतर माझ्या आई वडिलांसोबत माझे डिस्कशन्स व्हायचे, म्हणजे एका टेबलवर बसून आम्ही 3-3, 4-4 तास गप्पा मारायचो की एखादा प्रॉब्लेम किती मोठा आहे, त्याचं सोल्युशन हे असू शकतं का. आणि आई वडिलांना सोडून मला खूप महत्वाचं मार्गदर्शन हे परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी, एशियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स रिसर्च अँड एज्युकेशन परभणी ह्या दोन संस्थेंकडून, यांच्या मार्फत काम करणाऱ्या बहुतेक लोकांकडनं आणि त्यांच्या फील्ड एक्सपर्टीजमधनं मिळालं. शाळेमध्ये असताना फेवरेट टीचर मिस विनाया कंधारकर, अशफाक अथर हे माझे 5th स्टँडर्डमध्ये इंग्लिश टीचर होते. टेक्निकल फील्ड्समध्ये स्मित कुमार सूर्यवंशी हे माझ्या स्कूलमध्ये रोबोटिक्स टीचर होते. एक सायंटिस्ट अजिंक्य रवींद्र कोत्तावार, सरांकडनं मी रिसर्च कसा होत असतो, रिसर्चच्या फंडामेंटल स्टेप्स, एक पेटंट नेमकं काय असतं, त्याचे फायदे काय असतात, अशा बारीक बारीक गोष्टी शिकल्या. यानंतर मी ज्यावेळेस 11th-12th मध्ये आलो यामध्ये मला डॉक्टर दिनेश कुमार दयाळ यांच्यासोबत मी धडे

0: शिकायचो कमी आणि डिस्कशन जास्त करायचं आणि ते पर्सनल कोचिंग घ्यायचे माझी त्यावेळेस. असं करत करत मी आलो कॉलेजच्या फर्स्ट इयरमध्ये. कॉलेज फर्स्ट इयरमध्ये आल्यानंतर मला प्रोफेशनल गायडन्स इन द टर्म्स ऑफ बिहेवियर, इन द टर्म्स ऑफ कम्युनिकेशन, या सर्व गोष्टींसाठी आम्हाला एक सब्जेक्ट आहे प्रोफेशनल कम्युनिकेशन अँड ग्रुप डिस्कशन, ज्यामध्ये अपेक्षा नलावडे या आमच्या मॅडम आहेत, ज्यांनी इंग्लिश प्रोफिशियन्सी, कम्युनिकेशन आणि ग्रुप डिस्कशनचे एटिकेट्स ह्या गोष्टी शिकवल्या.
1: अच्छा.
0: त्यानंतर डॉक्टर मिलिंद भालेराव आमचे डीन इनोव्हेशन, आमचे डायरेक्टर डॉक्टर मनीष कोकरे यांनी प्रत्येक रिसर्चला, प्रत्येक कॉम्पिटिशनला एकदाही प्रश्न न विचारता बजेट अलोकेट करताना आम्हाला खूप मोठी साथ दिली. आणि माझ्या सिनियर केजीच्या मॅडम मिस गीता आहुजा, तिथून ऍक्च्युअली माझी सुरुवात झाली.
1: म्हणजे अनेक जणांकडनं मार्गदर्शन, प्रेरणा घेऊन, त्यांच्या कार्यातील आदर्श डोळ्यासमोर ठेवून तुमचं कार्य तुम्ही अव्याहतपणे सुरू ठेवलं. छानच. जाता जाता उर्जित, आता आजचा कार्यक्रम ऐकणारे जे मित्र मैत्रिणी आहेत, तर त्यांना एक मित्र म्हणून तुम्हाला काय सांगावं वाटेल?
0: माझ्या सर्व मित्र मैत्रिणींना मी हे सांगू इच्छितो की आपण ज्यावेळेस एखाद्या स्कूलमध्ये ऍडमिशन घेतो, कदाचित आपण आईचा हात सोडून त्या शाळेमध्ये पहिल्यांदा जात असतो, तिथून आपली ही जर्नी सुरू होते. तिथून सुरू झालेली ही जी जर्नी आहे, या जर्नीला आपण खूप वेगवेगळ्या वाटा देऊ शकतो. काही जणांना यामध्ये त्यांचे छंद असतात, त्यांचे छंद जोपासण्याची त्यांना मुभा दिली जाते.
1: बर.
0: या मुभेचा फायदा घेऊन त्यांचे छंद त्यांना जोपासता आले पाहिजे. आज एआयच्या या वर्ल्डमध्ये तुम्ही काय करू शकता यापेक्षा तुम्हाला काय करण्यामध्ये जास्त आनंद मिळेल या गोष्टीवर फोकस केलात, तर तुमच्यासाठी सक्सेस मिळवणं किंवा तुमच्यासाठी सक्सेस न मिळवता सुद्धा त्या कामाला पुढे चालू ठेवणं हे खूप इझी जाईल. मी यांना हेही सांगू इच्छितो की फक्त मार्क्स किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स किंवा स्कॉलरशिप, होमी बाबा, 11वी 12वीच्या परीक्षा, नीट, जेई या परीक्षांच्या मागे न लागता रिसर्च, तुमचे छंद आणि तुमची ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या गोष्टींकडे सुद्धा लक्ष द्या.
1: खरोखर खूप उत्तम असा संदेश सर्व मित्र मैत्रिणींपर्यंत उर्जित आपण पोहोचवलात. उर्जित, आपण प्राप्त केलेल्या यशाबद्दल पुनश्च एकदा आकाशवाणी परभणी केंद्रातर्फे आपलं खूप खूप अभिनंदन आणि आयुष्यातील यापुढील वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे आपणास खूप साऱ्या शुभेच्छा. आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि तुमची ही यशोगाथा सर्व मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवली, त्याबद्दल आपले धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
1: श्रोतेहो, आताच आपण युववाणी या कार्यक्रमाअंतर्गत उर्जित प्रसन्न भावसार या युवा मित्राशी सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने साधलेला संवाद ऐकला. फ्रेंड्स, आजच्या युववाणी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झालेली आहे फ्रेंड्स आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची, तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित राहा. या नोट्ससह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या युववाणी या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत बाय बाय.
2: युवकांसाठी कार्यक्रम युववाणी आताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदी समाचार आणि त्यानंतर इंग्रजीतून बातमीपत्र आपण ऐकू शकाल.

7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. 7:30 शेतकरी बांधवांसाठी घर शिवार हा कार्यक्रम, यामध्ये पीक वाढीसाठी समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयीची माहिती, संकलन आणि निवेदन आहे पल्लवी निपाणीकर यांचं.

आरोग्य बळीराजा या अंतर्गत मानसिक ताणतणावाचं व्यवस्थापन याविषयीच्या माहितीचा भाग पाचवा तज्ज्ञ डॉक्टर स्मिता शहापूरकर आणि उद्याचा हवामान अंदाज वाचक स्वर आहे पल्लवी निपाणीकर यांचा. लोकरंग या लोकसंगीताच्या कार्यक्रमात रात्री 8:15 आणि धाराशिव येथील त्रिशरण गायन पार्टी यांनी गायलेली भीमगीत आपण ऐकणार आहात. विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू रात्री 9:00 तर रात्री 10:00 गोल्डन हिट्स हा जुन्या हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. आता उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या सकाळी 6:05 आणि मंगलप्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकू शकाल 6:35. कृषीवाणी या कार्यक्रमात सकाळी 6:40 सर्पदंश आणि विषारी प्राण्यांच्या दंशानंतर घ्यावयाची काळजी याविषयीची माहिती संकलन आणि निवेदन आहे अश्विनी पाटेकर यांचं. 6:45 आरोग्यम धनसंपदा यामध्ये श्वसन नलिकेशी संबंधित आजार याविषयीच्या माहितीचा भाग दुसरा तज्ज्ञ डॉक्टर आहेत समीर अर्बट. आणि परिसर या कार्यक्रमात 6:50 आणि जलसंवर्धन काळाची गरज याविषयीच्या माहितीचा भाग दुसरा सहभाग आहे गौरव अंबारे यांचा. हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. चित्रपट संगीत आपण ऐकणार आहात 6:55 आणि 7:25 आणि महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. उद्या सकाळी 7:40 आणि 8:40 आणि सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. दरम्यान 8:15 आणि हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम लखलख चंदेरी. सकाळी 9:00 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. प्रासंगिक या सदरात उद्या सकाळी 10:00 जागतिक सिंह दिन आंतरराष्ट्रीय युवा दिन डावखुऱ्या व्यक्तींचा जागतिक दिन तसंच जागतिक अवयवदानाच्या अनुषंगानं संकलित माहिती आपण ऐकणार आहात. संकलन आणि निवेदन आहे शीतल कुलकर्णी यांचं. सादरकर्ते आहेत किशोर पवार. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम सकाळी 10:30 आणि मैफिले गझल 11:00 आणि हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. उद्या दुपारी वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू 12:00. यामध्ये प्रथम असे बहरले गाणे संगीत संयोजक आनंद सहस्त्रबुद्धे यांची दीप्ती आंबेकर यांनी घेतलेली मुलाखत. त्यानंतर स्मृतीवर्धन या मालेत अलकनंदा पांडे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत. दुपारी 1 ते 5:00 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान दुपारी 1:40 आणि जालना जिल्ह्याचं वार्तापत्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित होईल. उद्या सायंकाळी 5:00 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतगुंजन.

उद्या सायंकाळी 5:30 योगवाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित होईल. यामध्ये जर आपली सर्च हिस्ट्री बोलू लागली तर गाणी आणि गप्पा, निर्मिती आणि निवेदन आहे मैथिली जगताप यांचं. सायंकाळी 6:05 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात 6:10 पंडित राजेंद्र प्रसन्ना यांनी बासरीवर वाजवलेला राग मारवा आपण ऐकणार आहात. ज्येष्ठांसाठीचा कार्यक्रम संध्याछाया सायंकाळी 6:30 यामध्ये सेवानिवृत्त मुख्याध्यापिका कमलताई नलावडे यांची सुवर्णमाला कांबळे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. वृत्तविशेष मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू 7:15. शेतकरी बांधवांसाठी घरशिवारा कार्यक्रम 7:30 यामध्ये प्रथम सोयाबीन पिवळे पडण्याचे कारण आणि उपाय याविषयीची माहिती, त्यानंतर अतिवृष्टीबाधित लोळलेल्या ऊसाचं नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना याविषयीची माहिती, संकलन आणि निवेदन आहे अश्विनी पाटेकर यांचं. आरोग्य बैराजाचं या अंतर्गत मानसिक ताणतणावाचं व्यवस्थापन याविषयीच्या माहितीचा भाग 6 तज्ज्ञ डॉक्टर स्मिता शापूरकर आणि दिनांक 11 ऑगस्टचा हवामान अंदाज. लोकरंग या लोकसंगीताच्या कार्यक्रमात रात्री 8:15 विरुदेव विठ्ठल एडके आणि सहकारिणी गायलेल्या धनगरी ओव्या आपण ऐकू शकतो.

काल संसद समीक्षा मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू रात्री 8:30 आणि विविध भारती मुंबईचे कार्यक्रम सहक्षेपित होतील रात्री 9:00 तर रात्री 10:00 संसदेतील प्रश्नोत्तराच्या तासाचं ध्वनिमुद्रण दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. तर ही होती आमच्या आज आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आमची यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.

मनहर उदास यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली कमर चलालवी यांची रचना आपण ऐकली. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सरदार मलिक यांनी संगीतबद्ध केलेली सईद राही यांची रचना मोहम्मद अजीज यांच्या स्वरात.

सलमा आगा यांनी गायलेली सागर यांची रचना आपण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती नुसरत फतेह अली खान यांनी. आणि याबरोबरच मैफिले गझल हा कार्यक्रम समाप्त होत आहे.

0: साधना सरगम यांच्या स्वरात इलाही जमादार यांची रचना आपण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती हर्षित अभिराज यांनी.
1: कमी वेळात जास्त नफा,
2: बस एका क्लिक वर कमाले.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.

0: पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं गंगाधर महांबरे यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता अरुण दाते आणि लता मंगेशकर यांचा.
1: दूध साडीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी. श्री दूध साडीज, साठी गल्ली सोलापूर.

वैशाली सामंत यांच्या स्वरात चंद्रशेखर साणेकर यांची रचना आपण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती अवधूत गुप्ते यांनी. सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया मिलिंद इंगळे यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली कवी सौमित्र यांची रचना.

श्रीधर फडके आणि अनुराधा पौडवाल यांच्या युगलस्वरात शिरीष गोपाळ देशपांडे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं श्रीधर फडके यांचं. आणि याबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे.

श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम हॅलो आपकी पसंद। आपल्याला फोन करायचा आहे दर सोमवारी दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये। दूरध्वनी क्रमांक आहे 024-72-22-60-62 आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल याच दिवशी रात्री 10 ते 11 या वेळेमध्ये। तेव्हा जरूर फोन करा दर सोमवारी 024-72-22-60-62 या क्रमांकावर। हॅलो आपकी पसंद।

आकाशवाणीचे हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 6:57 होत आहेत. यानंतर ठीक 7 प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्त विशेष मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. तेव्हा प्रथम प्रादेशिक बातम्या ठीक 7:00.

0: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले।
1: मी काका समर्थ शिंदे, त्यामुळे मला ह्या पीक विमा चा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा ह्याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
3: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
4: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा।
5: पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो।
6: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खटाळा आहे। कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा। काल मी लाईट बिलावर 0 अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल 0 कसं येईल। विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना। मी म्हटलं, ओहो हे भारी आहे रे। पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in।
7: सूर्यघर।
8: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच। आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील।

आकाशवाणी मुंबई, तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कोल्हापूर महानगरपालिकेच्या 1,850 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन आणि उद्घाटन. देशव्यापी हर घर तिरंगा अभियानाला आजपासून प्रारंभ. नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाची मूळ आखणी तशीच ठेवायच्या मागणीसाठी महामार्गावर चक्काजाम आंदोलन. आणि मंडल यात्रेचा चंद्रपूर इथं समारोप. ओबीसींची संख्या कमी दाखवून समाजाची फसवणूक केली जात असल्याचा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कोल्हापूर महापालिकेच्या सुमारे 1,850 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन केलं. संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या नूतनीकृत इमारतीचं लोकार्पण त्यांच्या हस्ते झालं. 2024 आगीत भस्मसात झालेल्या या नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीवर 21 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च आला आहे. छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाचं नूतनीकरण आणि आधुनिकीकरणाच्या कामाचं लोकार्पणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. पोलीस कर्मचाऱ्यांसाठी बांधलेल्या छत्रपती ताराराणी पोलीस गृहसंकुलाच्या इमारतीचं आणि खेलो इंडिया उपक्रमाअंतर्गत उभारण्यात आलेल्या हॉकी स्टेडियमचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांनी केलं. कोल्हापूर शहराची हद्दवाढ करण्याची गरज असून हद्दीबाहेरच्या नागरिकांच्या अडचणी सोडवून योग्य तो निर्णय घेतला जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा लढा सशक्त करण्यात अण्णासाहेब डांगे यांचा

मोठं योगदान होतं, त्यामुळेच आपलं सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं काम करू शकलं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. सांगली इथं आज माजी मंत्री आणि भाजपाचे नेते अण्णासाहेब डांगे यांच्या आत्मचरित्राचं प्रकाशन केल्यानंतर ते बोलत होते. गावागावात पाणी पोहोचवणं हे डांगे यांचं ध्येय होतं असं त्यांनी सांगितलं. या दौऱ्यात आष्टा शैक्षणिक संकुलातल्या नव्या इमारतीचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांनी केलं. देशभरात आजपासून हर घर तिरंगा हे अभियान सुरू झालंय. येत्या 17 तारखेपर्यंत चालणाऱ्या या मोहिमेत यंदा वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या 150व्या वर्धापन दिनाचं औचित्यही असणार आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आज अंदमान आणि निकोबार बेटांवरून हर घर तिरंगा मोहिमेचा प्रारंभ केला. आपला तिरंगा हा आपला अभिमान आहे, त्यामुळे सर्वांनी हर घर तिरंगा मोहिमेत उत्साहानं सहभागी होऊन विकसित भारत घडवण्याच्या कार्यात सहभागी व्हावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलंय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पुदुच्चेरी इथल्या मरुगा थिएटर सिग्नलजवळ हर घर तिरंगा यात्रेला हिरवा झेंडा दाखवला. हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी आज मुंबईत लोकभवनात हातात तिरंगा धरून राष्ट्रीय गीत, राष्ट्रगीत आणि राज्यगीताचं गायन केलं. आजपासून सुरू झालेल्या हर घर तिरंगा मोहिमेत सहभागी होऊन सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. बीडमध्ये हर घर तिरंगा अभियानाला आज उत्साहात सुरुवात झाली. भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहिली आहे. महात्मा गांधी यांच्या करा किंवा मरा या हाकेतून प्रेरणा घेऊन स्वातंत्र्यसैनिकांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात देशाला एका सूत्रात बांधलं. त्यांचं धैर्य, त्याग आणि देशभक्ती पिढ्यांपिढ्यांना प्रेरणा देत राहील अशा शब्दात उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी अभिवादन केलं आहे. भारत छोडो आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केलं आहे. या स्वातंत्र्य सैनिकांचे धैर्य प्रत्येक भारतीयासाठी सदैव प्रेरणा देत राहील असं ते आपल्या संदेशात म्हणाले आहेत. आजच्या ऑगस्ट क्रांतीदिनी ज्यांच्या जिद्दीनं आणि धैर्यामुळे भारत छोडो आंदोलन आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा मार्ग बळकट केला त्या असंख्य स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्म्यांना आदरांजली वाहिली आहे. आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन आज साजरा होत आहे. जगभरातल्या आदिवासी नागरिकांचे अधिकार, संस्कृती, परंपरा आणि योगदान अधोरेखित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी 1994 या दिवसाची सुरुवात केली होती. देशभरात आज या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. गडचिरोली इथं आदिवासी बांधवांनी ढोल ताशाच्या तालावर रॅली काढली आणि नृत्यावर ताल धरला. नागपूरमध्ये विविध भागांतून आलेल्या आदिवासी बांधवांचा भव्य सोहळा झाला. आदिवासी समाजासमोरच्या विविध प्रश्नांवर एकजुटीनं आवाज उठवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी पिंपरी इजारा कोलमपोडा इथं आयोजित मेळाव्यात भाग घेतला. प्रश्न विचारणं हा अस्सल भारतीय विचार असून अर्जुनानं भगवान श्रीकृष्णाला प्रश्नच विचारला नसता तर भगवद्गीता निर्माण झाली नसती असं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी म्हटलंय. ते आज मुंबईत जेनझी आणि जेन हल्फासाठी आयोजित 4 दिवसांच्या आय मीन चॅम्पियनशिप परिषदेच्या सांगता सत्राला संबोधित करत होते. देशातल्या 100 शहरांमधले तसंच इतर 5 देशांमधले 2000 पेक्षा जास्त युवक या परिषदेत सहभागी झाले होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाची मूळ आखणी बदलू नये या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यात नाशिक पुणे महामार्गावर आज चक्काजाम आंदोलन झालं. आंदोलकांनी दोन्ही बाजूंची वाहतूक सुमारे 2 तास रोखून धरली. आंदोलकांनी स्थानिक आमदार सत्यजित तांबे यांची गाडी थांबवायचा प्रयत्न केल्यानं काही काळ तणाव निर्माण झाला, त्यामुळे पोलिसांनी तांबे यांच्यासह काही आंदोलकांना ताब्यात घेतलं. नाशिकचे आमदार राजाभाऊ वाझे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनीही आंदोलनात भाग घेतला. हा रेल्वेमार्ग नारायणगाव ते संगमनेर मार्गे थेट नेला तर पुणे जिल्ह्यातल्या जायंट मीटरवेव्ह रेडिओ दुर्बिणीच्या सिग्नलमध्ये अडथळा येऊ शकतो, त्यामुळे तो वळवून अहिल्यानगर आणि शिर्डीतून न्यावा असा प्रस्ताव सरकारनं ठेवल्यानं स्थानिकांमध्ये नाराजी आहे. एम्पिरिकल डेटाच्या नावाखाली ओबीसींची वास्तविक संख्या कमी दाखवून या समाजाची फसवणूक केली जात आहे. ओबीसींची लोकसंख्या सुमारे 60% असताना ती 28-30% दाखवणं खपवून घेतलं जाणार नाही. ओबीसींना न्याय आणि त्यांचं घटनात्मक हक्क मिळवून देण्यासाठी लढा अधिक तीव्र केला जाईल असा निर्धार काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलाय. ओबीसी जनजागृतीसाठी काढण्यात आलेल्या मंडळ यात्रेचा आज चंद्रपूर इथं समारोप झाला, त्यावेळी ते बोलत होते.
या यात्रेनं विदर्भातल्या गडचिरोली, बल्लारशाह, वडसा

0: आणि देसाईगंजसह विविध भागात ओबीसी हक्कांबाबत जनजागृती केल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं. नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांचं अनुदान द्यावं या मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं आज राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अहमदपूर इथल्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन केलं आणि त्यांना निवेदन दिलं. यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली. आंदोलकांच्या मागणीवर सकारात्मक विचार करण्याचं आश्वासन सहकारमंत्र्यांनी दिल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. विविध उच्च न्यायालयांच्या 4 न्यायाधीशांची मुख्य न्यायाधीश म्हणून पदोन्नती करायची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदानं केली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांची मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून तर मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शिफारस करण्यात आली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती व्ही कामेश्वर राव यांची पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून तर पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती अश्विनी कुमार मिश्रा यांची त्याच न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून पदोन्नती करायची शिफारस न्यायवृंदानं केली आहे. राज्यात सध्या सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत स्वनोंदणी अर्ज वाटपाचं काम 98% तर अर्जांच्या संगणकीकरणाचं काम 77% पूर्ण झालंय. 12 जिल्ह्यांमध्ये स्वनोंदणी अर्जाचं 100% वाटप झालंय. जळगाव बुलडाणा वर्धा गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ हिंगोली परभणी अहमदनगर रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात 100% स्वनोंदणी अर्ज वाटण्यात आलेत. नंदुरबार धुळे अकोला वाशिम अमरावती भंडारा गोंदिया नांदेड जालना मुंबई शहर रायगड बीड लातूर उस्मानाबाद सोलापूर सातारा आणि सांगली या जिल्ह्यांमध्येही हे प्रमाण 99% वर आहे. सर्वात कमी 91.3% अर्जांचं वाटप ठाण्यात 94.3% नागपूरमध्ये तर 94.5% मुंबई उपनगर जिल्ह्यात झालंय. भारताची बॅडमिंटनपटू अश्मिता चालिहा हिनं कोरिया मास्टर्स 2026 जेतेपद पटकावलंय. आज झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात तिनं चीनच्या हान क्वियानशी हिच्यावर 53 मिनिटात 14-21, 21-14, 21-14 अशी मात केली. परकीय गुंतवणूकदारांची भारतीय बाजारपेठेतली गुंतवणूक सातत्यानं वाढत असून ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी 12,921 कोटी रुपये भारतीय बाजारांमध्ये गुंतवल्याचं सीडीएसएलच्या अहवालात म्हटलं आहे. मुंबई गोवा महामार्गाचं काम राजकीय हस्तक्षेपामुळे 17 वर्ष रखडल्याचा आरोप मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केलाय. त्यांनी आज पनवेल इथं या मार्गाच्या कामाची पाहणी केली त्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कोल्हापूर महानगरपालिकेच्या 1,850 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन आणि उद्घाटन. देशव्यापी हर घर तिरंगा अभियानाला आजपासून प्रारंभ. नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाची मूळ आखणी तशीच ठेवायच्या मागणीसाठी महामार्गावर चक्काजाम आंदोलन आणि मंडल यात्रेचा चंद्रपूर इथं समारोप. ओबीसींची संख्या कमी दाखवून समाजाची फसवणूक केली जात असल्याचा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.
2: बाबा कॉलेजची फी जास्त आहे.
3: बेटा
2: आठवतंय बोनसचे काही पैसे आपण दुसऱ्या खात्यामध्ये ठेवले होते.
3: 2 वर्षांपासून खात्यामध्ये काही व्यवहार झालेला नाही. कदाचित इनऑपरेटिव्ह झालं असेल.
4: मग आता बँकेमध्ये जाऊन किंवा व्हिडिओ KYC ने KYC अपडेट करा. खातं होईल ऍक्टिव्ह एकदम फ्री.
2: कुठे
4: ऍडमिशन घ्यायला? खातं झालं ऍक्टिव्ह.
2: RBI सांगते
5: जाणकार बना सतर्क राहा.
6: सांगा रे मित्रांनो कसे आहात तुम्ही. कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी. भूमातेला काल मी भेटायला गेलो. तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग पाणी वाचवा रे.

नागपूर आकाशवाणी केंद्र घेऊन येत आहे कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारण माझा आवार माझा शिवार. या कार्यक्रमात ऐका शेवगा लागवड तंत्रज्ञान या विषयाची माहिती डॉक्टर विनोद राऊत यांच्याकडून. यासोबतच शेताच्या बांधावर या मालिकेअंतर्गत ऐका मुक्काम तुमसर जिल्हा भंडारा स्थित प्रगत शेतकरी तन्मय पटले यांची मुलाखत. हा कार्यक्रम 10 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 प्रसारित होईल. कार्यक्रम माझा आवार माझा शिवार हा कार्यक्रम महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित होईल.

0: प्रसारित होईल.
1: तू सम्राट आहेस, पण जो तुझ्यासारख्या अनंत सम्राटांचा सम्राट आहे, ज्याच्या इच्छेनुसार तुझ्यासारखे असंख्य सम्राट सत्तेवर येतात आणि जातात, त्याला आनंदी करण्यासाठी, त्याला प्रसन्न करण्यासाठी मी माझी प्रतिभा खर्च करतो. मुळात हा देवाधिदेव महादेवच माझ्याकडून ही कलाकृती सादर करवून घेतो, म्हणून ती कलाकृती अद्वितीय होते.
2: जरूर ऐका माधव किल्लेदार यांच्या कथा आमच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात येत्या सोमवारी 10 ऑगस्टला संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादरकर्ते आहेत सुमित श्रीबाद.

आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, महाराष्ट्रासोबतच संपूर्ण देशभरात हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा मोहिमेचा आजपासून उत्साहात प्रारंभ झाला. राज्यात घराघरात आणि मनामनात तिरंगा पोहोचवण्यासाठी शासकीय पातळीवर जोरदार तयारी सुरू असून त्यांच्याकडून राबवण्यात येत असलेल्या उपक्रमांविषयीचा आढावा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये घेणार आहोत. श्रोते हो, स्वातंत्र्यदिनानिमित्त आजपासून म्हणजेच 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान देशभरात घरोघरी तिरंगा अभियान राबवायला सुरुवात झाली. प्रत्येक भारतीय नागरिकाच्या मनात देशभक्तीची भावना तेवत राहावी या उद्देशानं घरोघरी तिरंगा अभियान राबवलं जात आहे. प्रत्येकानं घराघरावर तिरंगा फडकवून तसंच सेल्फी अपलोड करून या राष्ट्रीय उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन सरकारच्या वतीनं करण्यात आलं आहे. घरोघरी तिरंगा अभियानाचं हे 5वं वर्ष असून याची सुरुवात 2022 करण्यात आली आणि तेव्हापासून हे सर्वाधिक लोकसहभाग असलेलं अभियान बनलं आहे. यात आपल्या घरावर आज म्हणजेच 9 ऑगस्ट पासून तिरंगा फडकावून सहभागी होता येणार असलं तरी भारतीय तिरंग्याचा अवमान होणार नाही याचीही काळजी प्रत्येकानं घेणं गरजेचं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या नुकत्याच झालेल्या मन की बात कार्यक्रमामध्ये घरोघरी तिरंगा अभियानाचं महत्व विशद केलं. ते म्हणाले,
1: 15 ऑगस्ट हर भारतीय के लिए गर्व का दिन है. ये उन असंख्य वीरों को याद करने का दिन है जिन्होंने भारत माता की स्वतंत्रता के लिए अपना सब कुछ समर्पित कर दिया. उनके त्याग और तपस्या की वजह से आज हमारे हाथ में तिरंगा है. इस तिरंगे में हमारे संविधान के आदर्श हैं. साथियों, पिछले कुछ वर्षों में हर घर तिरंगा अभियान ने पूरे देश को एक अद्भुत भावना से जोड़ा है. हर घर हर

0: गली में तिरंगे का उत्सव दिखाई देता है। इस वर्ष भी हमें हर घर तिरंगा अभियान को पूरे उत्साह के साथ आगे बढ़ाना है, अपने घर पर पूरे सम्मान के साथ तिरंगा फहराना।
1: श्रोते हो, घरोघरी तिरंगा मोहिमेसाठी विविध विभागांकडून अनेक उपक्रम आयोजित केले जात आहेत। केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने देखील महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये खास कार्यक्रम घेण्यात येत आहेत। याविषयी केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या माय भारत अर्थात मेरा युवा भारत जालनाचे जिल्हा युवा अधिकारी मयूर कुमार गोरमे यांनी मुंबई आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली।
2: भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या पुढाकाराने हर घर तिरंगा अभियानाची सुरुवात 2022 मध्ये आझादी का अमृत महोत्सवाच्या अंतर्गत करण्यात आली। या अभियानाचा उद्देश प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये राष्ट्रध्वजाबद्दल अभिमान, सन्मान आणि देशभक्तीची भावना जागृत करणे हा आहे। या अभियानाला युवकाची व्यापक लोकसहभागाची जोड देण्यामध्ये भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत मेरा युवा भारत म्हणजेच माय भारत महत्वाची भूमिका बजावत आहे। या वर्षीही सन 2026 मध्ये हे अभियान 9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीत विविध उपक्रमाच्या माध्यमातून साजरे करण्यात येत आहे। माय भारत हे युवकांना सामाजिक सहभाग, स्वयंसेवा आणि राष्ट्र निर्माणाच्या उपक्रमामध्ये सहभागी करून घेणारे व्यासपीठ आहे। हर घर तिरंगा हे केवळ ध्वज फडकविण्याचे अभियान नाही, तर देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता, नागरिकांचा सहभाग आणि युवा शक्तीला राष्ट्र निर्माणाशी जोडणारे एक व्यापक जन आंदोलन आहे। या अभियानामध्ये मेरा युवा भारतच्या राष्ट्रीय युवा स्वयंसेवकांची तसेच NSS, NCC, भारत स्काउट गाईड यांची भूमिका अत्यंत महत्वपूर्ण आहे। माय भारतच्या माध्यमातून युवकांना विविध राष्ट्रहिताच्या उपक्रमामध्ये सहभागी करून घेतले जात आहे। यामध्ये तिरंगा यात्रा करणे, घराघरात तिरंग्याबाबत जनजागृती करणे, देशभक्तीपर कार्यक्रम तसेच शपथ व जनजागृती कार्यक्रम, स्वच्छता आणि श्रमदान उपक्रम, युवा संवाद, जनजागृती अभियान, शाळा, महाविद्यालय, युवा मंडळे, महिला मंडळे, सामाजिक संस्थांचा सहभाग करून घेणे तसेच सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमातून तिरंग्याचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवणे असा आहे। असा विविध माध्यमातून युवकांचा सहभाग वाढविला जातो। माय भारतच्या अधिकृत पोर्टलवर हर घर तिरंगा अंतर्गत युवक आणि संस्थांना उपक्रम नोंदविणे व त्यामध्ये सहभागी होण्याची सुविधा उपलब्ध आहे। जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विभाग, शिक्षण संस्था, स्वयंसेवी संस्था आणि माय भारत यांच्यात समन्वय साधून अभियानाची प्रभावी अंमलबजावणी केली जाते। मेरा युवा भारतच्या माध्यमातून युवकांना केवळ कार्यक्रमातील सहभागी म्हणून नव्हे तर युवा नेतृत्व आणि राष्ट्र निर्माणाचे भागीदार म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न केला जात आहे। माझ्या मते हर घर तिरंगा हे केवळ आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकविण्याचे अभियान नाही तर प्रत्येक नागरिकाला राष्ट्राच्या विकासाच्या प्रवाहाशी जोडण्याचे एक प्रभावी माध्यम आहे।
1: श्रोते हो, घरोघरी तिरंगा अभियानांतर्गत केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी युवकांनी कुठे संपर्क करावा, ऑनलाईन पद्धतीने अर्ज कुठे करावा याविषयी मयूर कुमार गोरमे यांनी अधिक माहिती दिली।
2: याच्यामध्ये आमचं जे एक अधिकृत पोर्टल आहे माय भारत म्हणून, तर याच्यावरती तुम्ही युथ रजिस्ट्रेशन करून जे काही हर घर तिरंगाचं प्रोग्राम जालना जिल्ह्यामध्ये होणार आहे किंवा आम्ही याच्यामध्ये जे काही एज्युकेशन इन्स्टिट्यूट आहेत किंवा आमचे युथ क्लब आहे तर त्यांच्या मार्फत गावागावामध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करणार आहोत, तर हे पण तुम्हाला पोर्टलवरती कळून जाईल। आणि तसेच हरघरतिरंगा.com एक साईट आहे ज्याच्यावरती पण तुम्ही एक सेल्फी काढून त्याच्यावरती अपलोड करू शकता। तसेच जे मेरा युवा भारत जे पोर्टल आहे तर त्याच्यावरती जे ऍक्टिव्हिटी होणार आहे तर तुम्ही त्याच्यावरती समजा प्लेस घेत असाल तर प्लेसचा फोटो पण तुम्ही ऑनलाईन शेअर करू शकता किंवा महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेरा युवा भारतचा डिपार्टमेंट आहे, तुम्ही ऑनलाईन एकदा साईट गुगलवरती व्हिजिट केल्यावर तुम्हाला डिपार्टमेंट बद्दल माहिती भेटणार आहे। तुम्ही एकदा गुगलवरती सर्च करून त्या डिपार्टमेंटला व्हिजिट करा आणि जे काही ऍक्टिव्हिटी होणार आहे तर तिकडे भाग घ्या। आता मेरा युवा भारत जालनातर्फे जे वेगवेगळे ऍक्टिव्हिटी होणार आहे त्याच्यामध्ये शपथ व जनजागृती कार्यक्रम होणार आहे, स्वच्छता आणि श्रमदान कार्यक्रम होणार आहे, तसेच युवा संवाद आहे, तर हे आम्ही NSS, NCC यांच्या थ्रू कॉलेज आणि शाळेमध्ये इव्हेंट करणार आहोत। तर हे जे इव्हेंटचं जे टेन्युअर आहे तर आज जसं 9 ऑगस्टला याचं स्टार्टिंग झालेलं आहे तर ते 17 ऑगस्ट पर्यंत या दरम्यान वेगवेगळ्या जागी वेगवेगळे इव्हेंट आम्ही करणार आहोत। मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहे, तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपला मेरा युवा भारतचा केंद्र आहे, तर त्या केंद्रामध्ये जसं की आपण कोकण भाग घेतला, मराठवाडा रिजन झाला, खान्देश आहे, विदर्भ आहे, तर अशा प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे 36 जिल्हे आहे तर

0: तिकडे जे मेरा युवा भारत केंद्र आहे तर तिकडे युवकांनी आवर्जून भेट द्यावी. तिकडे जे काही ऍक्टिव्हिटी होणार आहे, जसं आता हर घर तिरंगा, आता 3 ते 4 वर्ष झाले आपल्या या प्रोग्रामला, तर जास्तीत जास्त युवकांनी आपल्या केंद्राला व्हिजिट करायचे आणि त्या केंद्रामध्ये जाऊन कोणते कोणते ऍक्टिव्हिटी घेतली जाणार आहे. तर हे जे आहे जे मी आता ऍक्टिव्हिटी तुम्हाला सांगत आहे, तर हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये होणार आहे. तर मेरा युवा भारतच्या अंडर तिरंगा यात्रा किंवा तिरंगा रॅली जे आपण म्हणतो, घराघरामध्ये जनजागृती केली जाते. जे काही आपले यूथ क्लब आणि महिला मंडळ मेरा युवा भारत डिपार्टमेंटच्या अंडर काम करतात, तर ते एकदम ग्रासरूट लेवलला जाऊन जास्तीत जास्त प्रमाणामध्ये अवेअरनेसचं काम करतात. तर यामध्ये तिरंग्याबाबतची जनजागृती झाली, देशभक्तीपर कार्यक्रम झाले, शपथविधी आहे, स्वच्छता आणि श्रमदान ऍक्टिव्हिटी आहे, तसेच युवा संवाद, जनजागृती अभियान, हे शाळा, महाविद्यालय, युवा मंडळे, सामाजिक संस्था यांना सहभाग करून या गोष्टी केली जाते. तसेच जे सर्वात महत्वपूर्ण आहे, तर सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यम याच्या थ्रू आपण तिरंग्याचा संदेश पूर्ण जनतापर्यंत पोहोचवतो. आपला जो मेरा युवा भारत आहे, तर हे जे युवकांसाठी वेगवेगळे कार्यक्रम राबवितो ज्याच्यामध्ये 15 ते 29 गटातील युवक किंवा युवती सामील असतात, तर अशासाठी आपला डिपार्टमेंट काफी तत्परतेने प्रोग्राम राबवतो. तर त्यासाठीच हर घर तिरंगा हा प्रोग्राम आपल्याला या वर्षीच आपण सक्सेसफुल करायचा आहे आणि गावातील तळागाळातील लोकांपर्यंत या अभियानाबद्दल आपल्याला इन्वॉल्व करून घ्यायचं आहे. तरी मी सर्व युवकांना आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त लोकांना अवेअरनेस करायचं आणि या जनजागृती अभियाना थ्रू पूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला हर घर तिरंगा प्रोग्राम चांगल्या पद्धतीने राबविणे आहे. विशेषतः युवकांनी या अभियानाचे नेतृत्व करावे, आपल्या परिसरातील नागरिकांना सहभागी करून घ्यावे आणि माझा तिरंगा माझा अभिमान तसेच माझा भारत माझी जबाबदारी हा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवावा.
1: श्रोते हो, शासकीय, निमशासकीय आणि अन्य खासगी संस्था यांच्या प्रयत्नातून घरोघरी तिरंगा अभियान आता एक राष्ट्रीय उत्सव बनला आहे. केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या वतीनं देखील हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्याविषयी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या भारत पर्यटन विभागाच्या सहसंचालक मंजिरी कमलापूरकर यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली.
2: भारत सरकारच्या वतीने देशभरात यंदाही हर घर तिरंगा अभियान मोठ्या उत्साहाने साजरे करण्यात येत आहे. 9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2026 या कालावधीत देशभरात विविध उपक्रमांच्या माध्यमातून हे अभियान राबविण्यात येणार आहे. आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत 2022 मध्ये सुरू झालेले हर घर तिरंगा अभियान आज एक व्यापक जनभागीदारीचे राष्ट्रीय आंदोलन बनले आहे. गेल्या 4 वर्षात 2022 ते 2025 मध्ये या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशातील असंख्य घरांवर, कार्यालयांवर, शैक्षणिक संस्थांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी अभिमानाने फडकणारा तिरंगा हा देशाची एकता, अखंडता, देशभक्ती आणि राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक ठरला. या अभियानादरम्यान विविध स्थानिक आणि जनसहभागाच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले, त्यामुळे स्वातंत्र्य दिनाचा उत्सव केवळ एका दिवसापुरता मर्यादित न राहता समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग असलेला राष्ट्रीय उत्सव बनला. हर घर तिरंगा अभियान आपल्याला आपले स्वातंत्र्य हे किती अमूल्य आहे ह्याची जाणीव करून देते. म्हणूनच तिरंगा फडकवताना आपण केवळ राष्ट्रध्वजाचा सन्मान करत नाही तर स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाला आणि वीर जवानांच्या बलिदानाला कृतज्ञतापूर्वक अभिवादन करत असतो. यंदाचे हर घर तिरंगा अभियान आणखीन व्यापक करण्याचा भारत सरकारचा प्रयत्न आहे. या अभियानात नागरिक डिजिटल माध्यमातूनही सहभागी होऊ शकतात. www.harghartiranga.com या अधिकृत वेबसाईटवर सेल्फी विथ तिरंगा अपलोड करता येईल. भारत सरकारचे पर्यटन मंत्रालयही या राष्ट्रीय अभियानात सक्रियपणे सहभागी होत आहे. पर्यटन मंत्रालयाची प्रादेशिक कार्यालय, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंट तसेच पर्यटन क्षेत्रातील विविध भागधारक, स्टेक होल्डर्स या अभियानाला व्यापक जनसहभाग मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पश्चिम आणि मध्य विभागात मुंबई येथील प्रादेशिक कार्यालय भारत पर्यटन मुंबई यांनी पश्चिम विभागातील टुरिझम स्टेक होल्डर्स जसे की इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्स, ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ इंडिया, ट्रॅव्हल एजंट फेडरेशन ऑफ इंडिया, हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन वेस्टर्न रिजन यांच्याशी संपर्क साधून त्यांनाही हर घर तिरंगा अभियानाचा व्यापक प्रचार करण्याचे आवाहन केले आहे. भारत पर्यटन कार्यालय मुंबई यांनी पश्चिम विभागातील युवा टुरिझम क्लब यांनाही सक्रिय सहभागी करून घेतले आहे. या अभियानाच्या निमित्ताने विविध स्पर्धा आयोजित केल्या आहेत, जसे की रांगोळी स्पर्धा, पोस्टर कॉम्पिटिशन, तिरंगा आर्ट अँड क्राफ्ट कॉम्पिटिशन यासारख्या सर्जनशील उपक्रमांचे आयोजन केले आहे. या उपक्रमातून विद्यार्थी, युवक, पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिक आणि नागरिक यांना एक व्यापक भावनेशी जोडण्याचा

0: प्रयत्न केला जात आहे. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. वेगवेगळ्या भाषा, संस्कृती, परंपरा, पण या सर्वांना एकत्र बांधणारा धागा म्हणजे आपली भारतीय ओळख. हर घर तिरंगा हा केवळ एक घरावर राष्ट्रध्वज फडकवण्याचं अभियान नाही, तर एक प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये राष्ट्रप्रेम, एकता, बंधुभाव आणि राष्ट्रीय अभिमानाची भावना अधिक दृढ करण्याचे अभियान आहे. यंदाच्या 9 ते 17 ऑगस्ट 2026 या कालावधीत आपण सर्वजण हर घर तिरंगा अभियानातून मनापासून सहभागी होऊया. अभिमानाने तिरंगा फडकवूया, वंदे मातरमचे सामूहिक गायन करूया, सेल्फी विथ तिरंगाच्या माध्यमातून डिजिटल सहभाग नोंदवूया. आपल्या कुटुंबियांना, मित्रांना, सहकार्यांना आणि समाजातील प्रत्येक घटकाला या राष्ट्रीय अभियानात सहभागी होण्यासाठी प्रेरित करूया.
1: दे सलामी या तिरंग्याला, ज्यामुळे तुझी शान आहे. तिरंगा नेहमी उंच राहू दे, जोपर्यंत तुझ्यात प्राण आहे. श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्तानं 2022 सालापासून संपूर्ण देशभरात राबवण्यात येत असलेल्या घरोघरी तिरंगा मोहिमेला आज एका लोकचळवळीचं स्वरूप प्राप्त झालं आहे. या अभियानामुळे प्रत्येक नागरिकाच्या मनात भारतीय तिरंग्याविषयीची आत्मीयता, प्रेम आणि देशप्रेमाची भावना आणखी वृद्धिंगत होण्यास नक्कीच मदत मिळणार आहे. त्यामुळे यंदाचा 15 ऑगस्ट हा दिवस केवळ स्वातंत्र्य दिन नव्हे तर एक राष्ट्रीय उत्सव बनल्याचं दिसून येईल. चला तर मग 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान राबवण्यात येत असलेल्या या घरोघरी तिरंगा अभियानात सहभागी होऊया आणि आपापल्या घरांवर, कार्यालयांमध्ये तिरंगा फडकवून देशाभिमान जागवूया. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य निकिता लाड, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राचं प्रसारण. सायंकाळचे 7:30 झाली आहेत.
1: प्रसारित करीत आहोत शेतीविषयक कार्यक्रम घरशिवार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.

नमस्कार मंडळी. मंडळी, घरशिवार या आपल्या शेतीविषयक कार्यक्रमात मी आपली रेडिओ भगिनी पल्लवी निपाणीकर आपलं मनस्वी स्वागत करते. मंडळी, आज रविवार, भारतीय सौर दिनांक 18 श्रावण शके 1948 अर्थात 9 ऑगस्ट 2026. मंडळी, घरशिवार कार्यक्रमाची सुरुवात करूयात या भक्तिगीतानं.

भक्तिगीतानंतर कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, आजच्या घरशिवार कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पीक वाढीसाठी समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयीची संकलित माहिती. मंडळी, नत्र हा वनस्पती पेशींचा महत्त्वाचा घटक आहे. पिकामध्ये ऊर्जेचं वहन आणि साठवण हे स्फुरदाचे महत्त्वाचे कार्य आहे. स्फुरद कमतरतेचा पक्वता आणि बियाण्यांच्या गुणवत्तेवर अनिष्ट परिणाम होतो. पानांमध्ये तयार केलेलं अन्न पिकांच्या विविध भागांमध्ये पोहोचविण्यासाठी पालाश महत्त्वाचा आहे. तर आता आपण नत्र याविषयीची माहिती घेऊयात. मंडळी, मुळाद्वारे नत्र हे अन्नद्रव्य नायट्रेट अमोनियम या स्वरूपात शोषलं जातं. पिकामधील नत्र या अन्नद्रव्याचे प्रमाण 1 ते 5% असते. नत्र हा वनस्पती पेशींमधील महत्त्वाचा घटक आहे. आता नत्राची कमतरता पिकामध्ये

मध्ये आहे हे ओळखायचं कसं? तर मंडळी, पानांना पिवळेपणा येतो आणि त्यातही जुन्या पानांना लवकर पिवळेपणा दिसून येतो. कमतरता जर जास्त प्रमाणात असेल तर कोवळ्या किंवा नवीन पानावर सुद्धा पिवळेपणा दिसून येतो. पानावर दिसून येणारा पिवळेपणा हा टोकाकडून सुरुवात होऊन देठाकडे वाढत जातो. कमतरता भरून न निघाल्यास पूर्णपणे पान पिवळं होतं. जास्त कमतरतेमुळं पानं पिवळी पडून करपून जातात. पानं पिवळी पडल्यामुळं प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते, पिकांची वाढ खुंटते, मुळांची वाढ खुंटते आणि मुळं अधिक तंतुमय होतात. आणि नत्राचं प्रमाण जर अधिक झालं तर पानांना हिरवा गर्द रंग येतो. पानं देठ अधिक लुसलुशीत होतात, पिकं लोळतात, कीड रोगांचा प्रादुर्भाव सुद्धा अधिक दिसून येतो. तर याचं व्यवस्थापन कसं करावं? मंडळी, शिफारशीप्रमाणे जमिनीतून नत्रयुक्त खतं म्हणजेच युरिया, अमोनियम सल्फेट, कॅल्शियम अमोनियम नायट्रेट ही द्यावीत. सेंद्रिय खतं, उदाहरणतः शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत, हिरवळीची खतं यांचा वापर करावा. नत्र स्थिर करणारं जैविक खते, उदाहरण ॲझोटोबॅक्टर, ॲझोस्पिरिलम, रायझोबियम, अझोला, ॲझेटोबॅक्टर, निळे, हिरवे, शेवाळ, ॲक्टिनोमायसिटीज, फ्रँकीज यांचा वापर करावा. पीक वाढीच्या काळात शिफारशीप्रमाणे खतं विभागून द्यावीत. पीक वाढीच्या काळातच लक्षणं ओळखू आल्यास विद्राव्य खतं फवारणीद्वारे किंवा ठिबक सिंचनाद्वारे द्यावीत. समस्याग्रस्त जमिनीमध्ये नत्र खते जमिनीच्या पृष्ठभागावर न टाकता जमिनीत मिसळून द्यावीत. पीक पद्धतीमध्ये नत्र स्थिर करणाऱ्या पिकांचा समावेश करावा. मंडळी, आता ऐकूयात स्फुरद या खताविषयीची माहिती. मंडळी, पिकामधील स्फुरदाचं प्रमाण साधारणत 0.1 ते 0.5% असतं. हे प्रमाण नत्र आणि पालाशच्या पिकामधील प्रमाणापेक्षा कमी आढळून येतं. स्फुरद पिकांच्या मुळाद्वारे आर्थोफॉस्फेट या स्वरूपात शोषलं जातं. याचबरोबर स्फुरद सेंद्रिय स्वरूपात सुद्धा शोषलं जातं. सेंद्रिय स्वरूपातील स्फुरद सेंद्रिय पदार्थांच्या विघटनाद्वारे उपलब्ध होतं. सेंद्रिय स्वरूपातील स्फुरदाची उपलब्धता उपयुक्त जीवाणूंच्या संख्येवर अवलंबून असते. स्फुरदाचं कार्य: अन्नद्रव्य पिकांच्या विविध शरीर क्रियांमध्ये भाग घेतं. ऊर्जेचे वहन आणि साठवण हे महत्त्वाची कार्य आहेत. ॲडिनोसिन डाय आणि ट्राय फॉस्फेटच्या स्वरूपात ऊर्जा साठवली जाते किंवा वहन केली जाते. मंडळी, सेल्युलोज, हेमिस्क्लोज, एक्स्टीन, लिग्निन, प्रथिन, लिपिडरस, फॉस्फोलिपिडस आणि न्यूक्लिक ॲसिड तयार करण्यासाठी स्फुरद आवश्यक असतं. मुळांची खोलवर अधिक वाढ होण्यासाठी स्फुरद आवश्यक असतं. मुळांची जोमानं वाढ झाल्यामुळं जमिनीच्या अधिक आकारमानातून पाणी आणि अन्नद्रव्य शोषून घेणं पिकास शक्य होतं. यामुळं पाण्याची आणि अन्नद्रव्याची कार्यक्षमता वाढते. मंडळी, आता याची लक्षणं कशी ओळखावी? तर पिकामध्ये स्फुरदाचं प्रमाण 0.1% कमी होतं. कमतरतेची लक्षणं प्रथमतः जुन्या आणि पक्व पानावर दिसतात. गवताच्या काही जाती, मका पिकामध्ये पानाचा कडा आणि देठ जांभळ्या रंगाचं होतं. जांभळा रंग अँथोसायनिन हे रंगद्रव्य अधिक प्रमाणात तयार झाल्यामुळे येतो. पानांचा जांभळा रंग कडापासून सुरू होऊन पूर्ण पान जांभळ्या रंगाचं होतं. कर्बयुक्त पदार्थ पानामध्ये अधिक प्रमाणात जमा झाल्यामुळं पानांना गर्द हिरवा रंग येतो. मंडळी, जास्त कमतरतेमुळं पानं करपल्यासारखी दिसतात. पीक सरळ, कमकुवत आणि पानं गुंढाळल्यासारखी दिसतात. पानं अरुंद होतात. पानांचा मुख्य खोडाशी असलेला कोण 90° कमी होतो. तर मंडळी, याचं व्यवस्थापन कसं करायचं? शिफारशीप्रमाणे सेंद्रिय खतं म्हणजेच शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट, हिरवळीच्या खतांचा वापर करा. जोर खते म्हणजेच प्रॉम, हाडांचा चुरा इत्यादींचा वापर करावा. शिफारसीप्रमाणे रासायनिक खतं जमिनीतून पेरणीच्या वेळी आणि काही पिकामध्ये विभागून द्यावं. कार्यक्षमता वाढविण्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीचा वापर करावा. विद्राव्य खतं फवारणीद्वारे

किंवा ठिबक सिंचनाद्वारे दिल्यास खताची कार्यक्षमता अधिक वाढते. चुनखडीयुक्त जमिनीत सिंगल सुपरफॉस्फेट ऐवजी इतर स्फुरदयुक्त खतांचा वापर करावा. स्फुरद विरघळविणारे जीवाणू खतं बीज प्रक्रियेद्वारे किंवा ठिबक सिंचनातून दिल्यास स्फुरदाची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. मंडळी, पालाश. निरोगी पिकामध्ये पालाशचे प्रमाण 1 ते 5% दरम्यान असते, म्हणजेच ढोबळमानाने ते नत्र अन्नद्रव्याच्या प्रमाणा एवढं असतं. पालाश हे असं अन्नद्रव्य आहे की ते पिकामध्ये जास्त प्रमाणात शोषलं गेलं तरी त्याचे कोणतेही अनिष्ट लक्षणं पिकावर दिसून येत नाहीत. याचा उपयोग पिकांची चयापचय क्रिया नियंत्रित करण्यासाठी होत असला तरी पिकांच्या वेगवेगळ्या भागांच्या निर्मितीमध्ये सहभाग आढळून येत आहे. मंडळी, पालाशचं कार्य काय आहे? तर पिकामध्ये कार्यरत असलेल्या 60 पेक्षा अधिक विकरांचे कार्य जलद गतीनं होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं अन्नद्रव्य आहे. यामध्ये स्टार्च आणि प्रथिन निर्मितीमध्ये भाग घेणाऱ्या विकरांचा समावेश आहे. पानामध्ये तयार केलेलं अन्न पिकाच्या विविध भागामध्ये पोहोचविण्यासाठी पालाश महत्त्वाचा आहे. पालाश हे अन्नद्रव्य धान्य फळं कंद गुणवत्ता सुधारण्यासाठी महत्त्वाचं आहे. पर्णरंध्राची उघड झाप, पाण्याचा कार्यक्षम वापर, पानांची श्वसनक्रिया, पाणी आणि अन्नद्रव्यांचं वहन, पिकांचं तापमान हे नियंत्रित ठेवण्यासाठी पालाश अन्नद्रव्य उपयुक्त आहे. मुळांची वाढ आणि ऑस्मेटिक प्रेशर नियंत्रित ठेवण्यासाठी पालाश अन्नद्रव्य आवश्यक असतं. दुष्काळी परिस्थितीत तग धरण्यासाठी पिकास पुरेशा प्रमाणात पालाश गरजेचं असतं. पिकाची प्रत सुधारण्यासाठी, रोग आणि किडीस प्रतिकार क्षमता वाढण्यासाठी, फळं आणि भाजीपाल्याची गुणवत्ता सुधारून अधिक काळ टिकविण्यासाठी, थंड हवामानात तग धरण्यासाठी पालाश अन्नद्रव्य आवश्यक आहे. मंडळी, पालाशची कमतरता ओळखावी कशी? तर जुन्या पक्व पानांच्या कडा करपतात, पानांची टोकं वाळतात आणि तपकिरी रंगाची होतात. संपूर्ण पान करपते, वाढ खुंटते, वाढीचा वेग मंदावतो, बिया फळं कमी प्रतीची आणि सुरकुतलेली दिसतात. तर याचं व्यवस्थापन कसं करावं? मंडळी, विविध पीक अवशेषांमध्ये पालाश अन्नद्रव्याचं व्यवस्थापन लक्षणीय आहे. त्यामुळं पीक अवशेष न जाळता जमिनीत गाडल्यास पालाशचं प्रमाण वाढविण्यासाठी मदत होते. जमिनीतील स्थिर किंवा विनिमययुक्त पालाश उपलब्ध होण्यासाठी पालाशचं वहन करणाऱ्या जीवाणू खतांचा वापर बीज प्रक्रियेसाठी अथवा ठिबक सिंचनातून करावा. पालाशयुक्त सरळ म्हणजेच म्युरेट आणि पोटॅश, सल्फेट आणि पोटॅश अथवा संयुक्त रासायनिक खतांचा वापर करावा. पीक वाढीदरम्यान पालाश कमतरतेची लक्षणं दिसल्यास विद्राव्य पालाशयुक्त खतं फवारणीद्वारे द्यावीत. मंडळी, घर शिवार कार्यक्रमात आत्ताच आपण पीक वाढीसाठी समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयीची संकलित माहिती ऐकलीत. आपण ऐकत आहात घर शिवार हा शेतीविषयक कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. श्रोते हो, एक निवेदन. चालू खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पीक विम्याचा हप्ता भरण्याची अंतिम मुदत कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना दिनांक 31 जुलै 2026 ही होती. आता ती मुदत दिनांक 10 ऑगस्ट 2026 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. तरी ज्या शेतकऱ्यांनी बाजरी, मूग, उडीद, तूर, सोयाबीन, कापूस, मका आणि खरीप कांदा या पिकांची पेरणी केलेली आहे अशा शेतकऱ्यांनी विहित केलेली विमा हप्त्याची रक्कम भरून विमा अर्ज सादर करावेत. ज्या पिकांचा विमा उतरवायचा आहे ते पीक शेतात पेरल्याबद्दलचे स्वयंघोषणापत्र, 7-12 आणि 8-अचा उतारा, आधार कार्ड, शेतकरी ओळखपत्र म्हणजेच ॲग्रीस्टॅक फार्मर ID आणि बँक पासबुकच्या झेरॉक्स प्रतिसह नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्र कॉमन सर्व्हिस सेंटरमधून, बँकेमधून, पीक विमा पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीनं विमा हप्ता भरून आपलं पीक संरक्षित करावं.

0: शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता आत्ताच पीक विमा योजनेत सहभाग नोंदवावा असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केलं आहे. निवेदन संपलं. कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत आरोग्य बळीराजा हे सदर. यामध्ये आज आपण ऐकूयात मानसिक ताणतणावाचं व्यवस्थापन याविषयीच्या माहितीचा भाग पाचवा. आणि ही माहिती आपल्याला सांगत आहेत डॉक्टर स्मिता शहापूरकर.
1: श्रोतो हो नमस्कार. डॉक्टर स्मिता शहापूरकर मॅडम, याच्यामध्ये एका घटकाशी फार ससे होलफट होते, कुटुंबातील स्त्रियांशी. जी आई आहे त्याचवेळी ती पत्नी आहे, आणि मग तिची जी घालमेल होते त्यात तिचा ताण वेगळाच असतो.
2: बरोबर आहे,
1: कारण तिला त्याचवेळी कुटुंबाचं पाहायचं आहे, नवऱ्याचं पाहायचं आहे, मुलांचंही पाहायचं आहे, माहेरचं आहे, स्वतःचं आहे, आणि घरातला हा विसंवाद असेल, मुलांचं करिअर असेल, सगळ्या गोष्टींचं एक वेगळं बर्डन त्यांच्या आयुष्यावर येतं. असाही आपला समाज पुरुष प्रधान असल्यामुळं तो वेगळा ताण आणखीन, म्हणजे संपूर्णतः त्या स्त्रीची ती काही वर्ष जी आहेत प्रचंड तणावात जातात.
2: खरे, त्याचं कारण असं की आपल्या समाजामध्ये कामाचं वाटप जे केलं जातं एखाद्या कुटुंबामध्ये, त्यातली ज्यातनं पैसे निर्माण होत नाहीत आणि जिथं निव्वळ कटकट असते, म्हणजे खूप मेहनत घ्यावी लागते, खूप विचार करावा लागतो आणि त्यातनं पैसे निर्माण होत नाहीत, अशी सगळी कामं आपण बायकांवर ढकलून दिली आहेत आणि त्याच्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम आहे. कुटुंब म्हणलं की ते जे पती पत्नीचं कुटुंब आहे ते चालवण्याची जबाबदारी दोघांची पण आहे. आजकाल पैसा कमवण्याची जबाबदारी बायका पण उचलतात, पण त्याच्याशिवाय बाकीची जी कामं आहेत, बहुतांश करून घरातली जी कामं आहेत, त्याच्यामध्ये पुरुषांचा वाटा अजूनही म्हणावं तेवढा वाढलेला नाही आहे. आणि त्याच्यामुळे कामाचा ताण बाईवर जास्त, त्याच्यात भावनिक, मानसिक, शारीरिक सगळ्या प्रकारचा ताण त्या स्त्रीच्या शरीरामध्ये असतो. तिच्याकडनं अशी अपेक्षा असते की तिने सगळ्यांना जोडावं घरातल्या. खरं म्हणजे हे सगळे रोल पुरुष करू शकतात, पुरुषांनी सगळ्यांना जोडायचं काम करायला हरकत नाही. सगळ्यांना काय हवं नको नीट मिळतं आहे की नाही हे स्वतः जातीने बघणं, स्वतः करणं काही गोष्टी, असं होत नाही. पुरुष साधारणतः हे असं व्हायला हवं असं सांगून मोकळे होतात. करणार कोण? करणार फक्त मी ती बाईच असते त्या घरात. बाई एक किंवा दोन काय, दोन तीन बायका असतील, मुली असतील मोठ्या झालेल्या, किंवा नणंद भाऊजे असतील किंवा सासूसुना असतील, त्यांच्यावरच येऊन पडतं ते सगळं.
1: म्हणजे बाईवरच येऊन पडतं ते.
2: हो ना, तेच. आपण ते टाकून दिले, आपण उचलायला तयार नाही वाटा त्यांचा. मग त्यांनी कमवायला हवं, पैसा कमवून आणायला हवा पुरुषांच्या संसाराला जोड, महागाई झाली वगैरे वगैरे म्हणत, पण बाकीचं आपण शेअर उचलत नाही. ते तर जाऊ दे, तू थकलीस का, जेवलीस का, तुला काही दुखतं आहे का, असं सुद्धा बरेच जण विचारत नाहीत, कारण ते विचारायसाठी लवकर घरी पण पोचलेले नसतात. तर कामाचे तास संपल्यानंतर सुद्धा पुरुष रेंगाळत राहतात बाहेर, गप्पा मारायला, मित्रांना भेटायला, कारण त्यांना तो विरंगुळा हवा असतो. पण तसा विरंगुळा बाईला पण हवा असतो, तिला पण गप्पा मारायला हवे असतात, तिला पण कोणाशी तरी काहीतरी शेअर करायचं असतं, हे आपण विसरून जातो. त्यामुळे तुम्ही म्हणता तसं पुरुष प्रधानता असेल, पण हे कधीही बदलणार हा मला पडतो प्रश्न, की फार सावकाश बदलते हे.
0: मंडळी, आरोग्य बळीराजा या सत्रांतर्गत आत्ताच आपण डॉक्टर स्मिता शहापूरकर यांनी सांगितलेल्या मानसिक ताणतणावाचं व्यवस्थापन याविषयीच्या माहितीचा भाग पाचवा ऐकलात. कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून धाराशिव जिल्ह्याकरिता प्राप्त झालेला 10 ऑगस्ट 2026 साठीचा हवामान अंदाज. मंडळी, उद्या 6 मिलीमीटर पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उद्याचं कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस एवढं राहील. उद्या आकाशाची स्थिती ढगाळ असेल. सकाळची सापेक्ष आर्द्रता 86% तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 57% एवढी राहील. आणि मंडळी, उद्या वारा पश्चिम दिशेनं ताशी 18 किलोमीटर वेगानं वाहील असाही अंदाज त्यांनी वर्तविला आहे. तर मंडळी, हा आहे उद्याचा म्हणजेच 10 ऑगस्ट 2026 साठीचा हवामान अंदाज.

बरं तर मंडळी, या भक्तिगीतासोबतच मी आपली रेडिओ भगिनी पल्लवी निपाणीकर आपला निरोप घेते. पुन्हा भेटूयात पुढील घरशिवार या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

आपण ऐकलात शेतीविषयक कार्यक्रम घर शिवार आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार.

0: आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. रात्रीचे 8 वाजले आहेत.
1: दूध सारीचा साडी महोत्सव सुरू झाला बरं का. साड्यांच्या 1000 व्हरायटी, त्याही न्यू ब्रँड, त्यामुळं मी तर वर्षभरासाठीच घेत असते. मग अशी संधी तुम्ही तरी का सोडताय. आजच या श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर.

उद्या सकाळी 10 वाजता प्रासंगिक या सदरात आपण ऐकणार आहात जागतिक सिंह दिन, आंतरराष्ट्रीय युवा दिन, डावखुऱ्या व्यक्तींचा जागतिक दिन, तसंच जागतिक अवयवदानाच्या अनुषंगानं संकलित माहिती. संकलन आणि निवेदन आहे शीतल कुलकर्णी यांचं. सादर करते आहेत किशोर पवार. सकाळी 10 वाजता प्रासंगिक हा कार्यक्रम.

श्रोते हो, इतकं जगून झालं पण जगायला वेळच नाही, जगतो आहोत कशासाठी काहीच कसला मिळ नाही। अजूनही वेळ आहे, थोडं तरी जगून घ्या। अजूनही वेळ आहे, थोडं तरी जगून घ्या। सुंदर अशा जगण्याला डोळे भरून बघून घ्या। पुन्हा फुलूया आयुष्याची संध्याकाळ, पुन्हा फुलूया आयुष्याची संध्याकाळ। घेऊन आलोय ज्येष्ठांसाठी कार्यक्रम खास संध्या छाया, जरूर ऐका आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून सोमवारी सायंकाळी 6:30 वाजता कार्यक्रम संध्या छाया।

श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम हॅलो आपकी पसंद। आपल्याला फोन करायचा आहे दर सोमवारी दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये। दूरध्वनी क्रमांक आहे 0-24-72-22-60-62 आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल याच दिवशी रात्री 10 ते 11 या वेळेमध्ये। तेव्हा जरूर फोन करा दर सोमवारी 0-24-72-22-60-62 या क्रमांकावर। हॅलो आपकी पसंद।

0: बहु आले बहु गेले, सांगा स्मरणात कोण राहिले। आम्ही सदैव नतमस्तक राहतो जे स्वातंत्र्यासाठी अमर जाहले। श्रोते हो, स्वातंत्र्यासाठी जीवन पणाला लावणाऱ्या क्रांतीवीरांची ओळख करून देणारा कार्यक्रम दिव्य स्वातंत्र्य भारताचे ऐकायला विसरू नका। दर मंगळवारी सकाळी ठीक 10 वाजता दिव्य स्वातंत्र्य भारताचे
1: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे। रात्रीचे 8:05 होत आहेत। मराठी बातम्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करत आहोत।

तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशव्यापी हर घर तिरंगा अभियानाला आजपासून प्रारंभ. झारखंडमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या 98% मागण्यांवर सहमती, मात्र इतर मागण्यांसाठी आंदोलन सुरूच. बिगर जीवाश्म इंधनावर आधारित वीज निर्मितीत भारतानं गाठला 300 गिगावॉटचा टप्पा. मध्य प्रदेशात झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू. आणि आशियाई कनिष्ठ भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत महाराजन अरुमुख पंडियन यानं पटकावलं रौप्य पदक. देशभरात आजपासून हर घर तिरंगा हे अभियान सुरू झालंय. येत्या 17 तारखेपर्यंत चालणाऱ्या या मोहिमेत यंदा वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या 150व्या वर्धापन दिनाचंही औचित्य असणार आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आज अंदमान आणि निकोबार बेटांवरून हर घर तिरंगा मोहिमेचा प्रारंभ केला. आपला तिरंगा हा आपला अभिमान आहे, त्यामुळे सर्वांनी हर घर तिरंगा मोहिमेत उत्साहानं सहभागी होऊन विकसित भारत घडवण्याच्या कार्यात सहभागी व्हावं, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पुदुच्चेरी इथल्या मुरुगा थिएटर सिग्नलजवळ हर घर तिरंगा यात्रेला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये पदकांची लयलूट केलेल्या भारताच्या चमूची भेट घेतली आणि या उत्तम कामगिरीबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. जो खेलेगा वह खिलेगा असा संदेश त्यांनी समाजमाध्यमावर सामायिक केलेल्या चित्रफितीत दिला आहे. या स्पर्धेत भारतानं 13 सुवर्णपदकांसह 39 पदकांची कमाई केली होती. झारखंडमधल्या भरती परीक्षांमध्ये झालेल्या कथित अनियमिततेविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या 98% मागण्यांवर सहमती झाल्याची माहिती मंत्री सुदिव्य कुमार सोनू यांनी आज दिली. या अंतर्गत झारखंड लोकसेवा आयोगाची 14वी पूर्वपरीक्षा आणि 2023-25 मधल्या प्रलंबित परीक्षा रद्द करण्याला सरकारनं सहमती दिली असल्याचं त्यांनी सांगितलं. यासोबतच आर्थिक अनियमिततेची सक्तवसुली संचालनालयामार्फत चौकशी करणं, गुन्हेगारी स्वरूपाच्या प्रकरणांची सीआयडीमार्फत चौकशी करणं आणि 90 दिवसात आरोपपत्र दाखल करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्यालाही सरकारनं मंजुरी दिल्याचं ते म्हणाले. परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी तज्ज्ञांची एक समिती स्थापन करणार असल्याचं

असं त्यांनी सांगितलं. मात्र झारखंड कर्मचारी निवड आयोगाची संयुक्त पदवीधर स्तरीय परीक्षा रद्द करण्याच्या तसंच सीबीआय चौकशीच्या मागणीवर सहमती होऊ शकली नाही, यामुळे आंदोलन सुरूच राहील असं विद्यार्थ्यांनी म्हटलंय. दरम्यान या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर झारखंड लोकसेवा आयोगाच्या अमिता भट्टाचार्य, जमील अहमद आणि अनिमा हंसदा या तीन सदस्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राज्य सरकार या तिघांची सीआयडी चौकशी करणार आहे. या प्रकरणी झारखंड लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष एल खियांगते यांनी यापूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. बिगर जीवाश्म इंधनावर आधारित वीज निर्मिती क्षमतेत भारतानं 300 गिगावॉटचा टप्पा गाठलाय. 31 जुलै 2026 पर्यंत देशात स्थापित बिगर जीवाश्म वीज निर्मिती प्रकल्पांची क्षमता 300 गिगावॉटच्या पलीकडे गेली असल्याचं नव आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयानं कळवलंय. यात सौर ऊर्जेचं प्रमाण 164.59 गिगावॉट, पवन ऊर्जेचं प्रमाण 58.14 गिगावॉट, जलविद्युत ऊर्जेचं प्रमाण 57.24 गिगावॉट, जैव ऊर्जेचं प्रमाण 11.75 गिगावॉट तर अणु ऊर्जेचं प्रमाण 8.78 गिगावॉट इतकं आहे. यामुळे आता एकूण वीज निर्मिती क्षमतेत बिगर जीवाश्म इंधनावर आधारित वीज निर्मितीचा वाटा 54% जास्त झाला आहे. हवामान बदलावरच्या उपाययोजनांतर्गत 2030 पर्यंत 500 गिगावॉट क्षमतेचं उद्दिष्ट गाठण्याच्या दिशेनं हे यश एक महत्वाचं पाऊल ठरलं आहे. परकीय गुंतवणूकदारांची भारतीय बाजारपेठेतली गुंतवणूक सातत्यानं वाढत असून ऑगस्ट महिन्यातल्या पहिल्या आठवड्यात त्यांनी 12,921 कोटी रुपये भारतीय बाजारांमध्ये गुंतवल्याचं सीडीएसएलच्या अहवालात म्हटलंय. जुलै महिन्यात हा आकडा 20,200 कोटी इतका होता. मार्च ते जून या काळात परदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात पैसे काढून घेतले, त्यानंतर सलग दुसऱ्या महिन्यात ही मोठी गुंतवणूक देशात आली आहे. विविध उच्च न्यायालयांच्या 4 न्यायाधीशांची मुख्य न्यायाधीश म्हणून पदोन्नती करायची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदानं केली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांची मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून तर मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शिफारस करण्यात आली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती व्ही कामेश्वर राव यांची पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून तर पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती अश्वनी कुमार मिश्रा यांची त्याच न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून पदोन्नती करायची शिफारस न्यायवृंदानं केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मध्य प्रदेशातल्या धार जिल्ह्यात आज दुपारी झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला. उज्जैनहून गुजरातकडे जाणारी कार कंटेनरला आदळल्यानं हा अपघात झाला आणि कारमधले सर्व 6 जण जागीच ठार झाले. कंटेनरच्या चालकाला पोलिसांनी अटक केली असून पुढचा तपास सुरू आहे. झारखंडच्या रामगढ जिल्ह्यात एका खासगी पोलाद कारखान्यात झालेल्या स्फोटात किमान 9 जण जखमी झालेत. यापैकी 2 जणांची प्रकृती गंभीर आहे आणि त्यांच्यावर रांचीतल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कारखान्यातल्या भट्टीत स्फोट झाल्यानं गरम धातू अंगावर उडून हे कामगार जखमी झाल्याची माहिती कारखान्याच्या मुख्य निरीक्षकांनी दिली. आशियाई कनिष्ठ भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या महाराजन अरुमुख पंडियन यानं रौप्य पदकावर नाव कोरलं. पुरुषांच्या 65 किलो वजनी गटात त्यानं स्नॅच प्रकारात 128 किलो आणि जर्क प्रकारात 157 किलो असं एकंदर 285 किलो वजन उचललं. व्हिएतनामचा होआंग थाच यानं 291 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावलं. ब्रिक्स 2026च्या भारताच्या अध्यक्षपदाअंतर्गत ब्रिक्स सदस्य देशांच्या स्पर्धा प्राधिकरणांच्या प्रमुखांची बैठक आज राजस्थानमध्ये उदयपूर इथं झाली. भारतीय स्पर्धा आयोगानं या बैठकीचं आयोजन केलं होतं. बाजारपेठांमध्ये निकोप स्पर्धेला प्रोत्साहन देणं तसंच स्पर्धेसंबंधीचे कायदे आणि धोरणांच्या अनुषंगानं उदयाला येत असलेल्या आव्हानांवर मात करण्यासाठी परस्पर सहकार्याला बळकटी देण्याच्या मुद्द्यावर या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीत ब्रिक्स सदस्य देशांच्या स्पर्धा प्राधिकरणांचे प्रमुख आणि वरिष्ठ प्रतिनिधी सहभागी झाले होते. कोलकात्याच्या आर्ज कार रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयात 2 वर्षांपूर्वी झालेल्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी नव्यानं तपास करायची घोषणा पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी केली. या प्रकरणातल्या पीडितेची आई आणि भाजपाच्या आमदार रत्ना देवनाथ यांनी नव्यानं तपास करायची विनंती करणारं पत्र आपल्याला लिहिलं होतं, त्यानुसार मुख्य सचिव आणि तज्ञांशी चर्चा करून हा निर्णय घेतल्याचं अधिकारी यांनी सांगितलं. या प्रकरणाचा तपास करायचं कर्तव्य बजावण्यात पोलीस अपयशी ठरल्याचा दावा त्यांनी केला. फुकेतहून दिल्लीला येत असलेल्या एअर इंडियाच्या विमानाशी संबंधित घटनेची चौकशी विमान अपघात तपास संस्था करत असून या घटनेचं वर्गीकरण गंभीर या श्रेणीत करण्यात आल्याचं नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं म्हटलंय.
4 ऑगस्ट रोजी दिल्ली दिशेनं येणारं हे विमान आकाशात क्रूज म्हणजे

स्थिर अवस्थेत असताना अचानक सुमारे 300 फूट खाली आलं होतं. यावेळी हादरे बसल्यानं विमानातले काही प्रवासी आणि कर्मचारी जखमी झाले. काही वेळानं विमान स्थिर होऊन सुरक्षितपणे दिल्ली विमानतळावर उतरलं. त्यानंतर प्रमाणित कार्यपद्धतीनुसार दोन्ही वैमानिकांनी मनोव्यापारांमध्ये बदल घडवणाऱ्या पदार्थांचं सेवन केलं होतं का याची चाचणी करण्यात आल्याचं मंत्रालयानं सांगितलं. या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत दोन्ही वैमानिकांना निलंबित करण्यात आलं आहे. एका खासगी कंपनीचं प्रशिक्षण विमान आज बारामतीच्या धावपट्टीजवळ कोसळलं. या अपघातात जीवितहानी झालेली नाही. हा अपघात दुपारी 12:30 सुमारास झाला. या प्रकरणाचा प्राथमिक तपास नागरी विमान वाहतूक संचालनालयाचं हवाई सुरक्षा पथक करणार आहे अशी माहिती नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं दिली आहे. या अपघाताची नेमकी कारणं काय होती याचा शोध हे पथक घेईल.

0: अपघाताची नेमकी कारणं काय होती याचा शोध हे पथक घेईल. होर्मुझची समुद्रधुनी पुन्हा खुली करण्यापूर्वी अमेरिकेनं आपल्या काही मागण्या पूर्ण करायला हव्यात असं इराणनं म्हटलंय. इराणचे सुरक्षा प्रमुख मोहम्मद बागेर झोलगात यांनी आज या मागण्या जाहीर केल्या. अमेरिकेनं नौदलाची नाकेबंदी हटवावी, लष्करी तुकड्या मागे घ्याव्यात आणि युद्ध पूर्णपणे थांबवावं इत्यादी मागण्यांचा यात समावेश आहे. या संघर्षामुळे झालेल्या नुकसानीची अमेरिकेनं भरपाई द्यावी तसंच इराणची गोठवलेली मालमत्ता मुक्त करावी या मागण्याही इराणनं केल्याचं इराणच्या सरकारी माध्यमांनी म्हटलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संघर्षग्रस्त गाझासाठी मांडलेला 15 मुद्द्यांचा प्रस्ताव इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी फेटाळून लावलाय. जोपर्यंत हमास खरोखर शस्त्रास्त्र खाली ठेवत नाही तोपर्यंत इस्रायलचं सैन्य आणि नागरिकांना असलेला धोका दूर करण्यासाठी लढत राहू, सैन्य मागे घेणार नाही अशी भूमिका त्यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीत मांडली. रशिया आणि युक्रेननं काल रात्रभर परस्परांवर केलेल्या हल्ल्यांमध्ये एकंदर 7 नागरिक मारले गेले तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती स्थानिक सूत्रांनी दिली. रशियाच्या सीमावर्ती भागात युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यात 5 जण ठार झाले तर 24 नागरिक जखमी झाले. रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात 2 जण ठार झाले तर 13 जण जखमी झाल्याचं स्थानिक सूत्रांनी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशव्यापी हर घर तिरंगा अभियानाला आजपासून प्रारंभ. झारखंडमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या 98% मागण्यांवर सहमती, मात्र इतर मागण्यांसाठी आंदोलन सुरूच. बिगर जीवाश्म इंधनावर आधारित वीज निर्मितीत भारतानं गाठला 300 गिगावॉटचा टप्पा. मध्य प्रदेशात झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू. आणि आशियाई कनिष्ठ भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत महाराजन अरुमुख पंडियन यानं पटकावलं रौप्य पदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 8:15 झाले आहेत. लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकणार आहात थोड्याच वेळात.
2: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
2: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
2: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो. 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
4: दूध सारीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी. श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर.
5: श्रोतेहो, प्रसारित करत आहोत त्रिशरण गायन पार्टी धाराशिव यांनी गायलेली भीमगीत. गायक आहेत प्रमोद श्रीधर जोगदंड, अर्जुन हरिभा धावारे आणि क्रांती सचिन वाघमारे. संगीत साथ बँजो अक्षय सुरेश देवकुळे, हार्मोनियम सुरेश अंबादास देवकुळे, टाळ संभाजी जंगलू ओहाळ आणि ढोलकी बहिरू तुकाराम कसबे. निवेदन आहे आशिष लगाडे यांचं आणि ह्या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.

श्रोतेहो, आत्ताच आपण त्रिशरण गायन पार्टी धाराशिव यांनी गायलेली भीम गीत ऐकलीत. गायक होते प्रमोद श्रीधर जोगदंड, अर्जुन हरिभा दावारे आणि क्रांती सचिन वाघमारे. संगीत साथ होती बँजो अक्षय सुरेश देवकुळे, हार्मोनियम सुरेश अंबादास देवकुळे, टाळ संभाजी जंगलू ओहाळ आणि ढोलकी बहिरू तुकाराम कसबे. निवेदन होतं आशिष लगाडे यांचं आणि ह्या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. श्रोतेहो, प्रसारित करत आहोत भीमाई बनसोडे आणि सहकाऱ्यांनी गायलेली भीम गीत. गायिका आहेत भीमाई विजयकुमार बनसोडे. संगीत साथसंगत ढोलकी सिद्धार्थ नवनाथ सावंत, खंजिरी सुनील तुकाराम बनसोडे, हार्मोनियम भीमाई विजयकुमार बनसोडे, सहकलाकार संजय भगवान थोरात, कुशिनारा विजय बनसोडे आणि संघा विजय बनसोडे. निवेदन आहे आशिष लगाडे यांचं आणि ह्या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.

श्रोतेहो, रात्री 10 वाजता आपण ऐकणार आहात जुन्या हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गोल्डन हिट्स. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 8:45 होत आहेत. प्रथम हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आणि 9 वाजता विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत. तेव्हा प्रथम हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून.

विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केले. आपण ऐकता आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राचं प्रसारण एफ एम बँडच्या 101.3 MHz, सोबतच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. रात्रीचे 10 वाजत आहेत. ऐकूया गोल्डन हिट्स हा कार्यक्रम.

सचिन देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं मजरू सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांचा. चित्रपट होता अभिमान. गोल्डन हिट्स कार्यक्रमात यानंतर ऐकूया पुन्हा एकदा सचिन देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत. स्वर पुन्हा एकदा किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांचा. चित्रपट आहे आराधना.

मुकेश यांनी गायलेलं आनंद चित्रपटातलं योगेश यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं सलील चौधरी यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या युगलस्वरात आपकी कसम चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीत आहे राहुल देवबर्मन यांचं.

यांनी गायलेलं हासरत जयपुरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं शंकर जयकिशन यांचं. गोल्डन हिट्स हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेली. हसरत जयपुरी यांची रचना आपण ऐकलीत. स्वर होता लता मंगेशकर आणि मन्नाडे यांचा. चित्रपट होता चोरी चोरी. गोल्डन हिट्स कार्यक्रमात यानंतर ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत. संगीत आहे शंकर जयकिशन यांचं. चित्रपट आहे दिल एक मंदिर.

लता मंगेशकर यांनी गायलेलं फकीरा चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत आणि संगीत होतं रवींद्र जैन यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेली भरत व्यास यांची रचना. स्वर आहे लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांचा. चित्रपट आहे गुंज उठी शहनाई.

0: मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीत होतं शैलेंद्र यांचं, संगीत होतं सचिंद्र बर्मन यांचं, चित्रपट होता गाईड. आणि गोल्डन हिट्स या कार्यक्रमात शेवटी ऐकूया.
1: लागा गोरी गुजरिया से

0: बनिया रामा कैसा जादूदार के
1: मन ले गए रे दो बनिया रामा कैसा जादूदार के मन ले गए रे
2: मोहम्मद रफी आणि सहकार यांच्या स्वरात गंगा जमुना चित्रपटातलं शकील बदायूनी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं नौशाद यांचं. आणि याबरोबरच गोल्डन हिट्सचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

आकाशवाणीचे हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 11 वाजत आहेत. प्रथम हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. तेव्हा प्रथम हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून.

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 11:10 झाले आहेत. याबरोबरच आमची आजची प्रसारण सभा संपन्न होत आहे. पुन्हा भेटूया आमच्या उद्याच्या प्रसारण सभेत 5:50 जय हिंद.